प्रपंच या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं ती याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 5:31 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला

यत्स्वर्गावतरोत्सवे यद्भवज्जन्माभिषेकोत्सवे यद्दीक्षाग्रहणोत्सवे यद्खि

सुधीर फडके यांच्या स्वरातलं सुप्रभात स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर संत एकनाथ महाराजांचा अभंग, संगीतकार राम फाटक, स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: आपण ऐकत होतात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग. या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
5: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
4: आपुलकी या घरात.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक
2: काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण सुरू होत आहे.

0: संपूर्ण वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज सोमवार भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 इसवी सन 15 जून 2026। सकाळचे 5:56 झाली आहेत। आजची आमची प्रातःकालीन पहिल्या सभेची

सुरुवात होत आहे. सभेच्या सुरुवातीला शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान.

आपण ऐकत होता शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर रावणकृत शिवतांडव स्तोत्र. या स्तोत्रानंतर आपण ऐकणार आहोत व्ही जी भाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला यशवंत देव यांचा हा अभंग.

आपण ऐकत होतात व्ही जी भाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला यशवंत देव यांचा हा अभंग. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग रजनी जोशी यांच्या स्वरामध्ये.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग स्वर रजनी जोशी यांचा होता। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीपाद कुलकर्णी यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे भक्तिगीत।

आपण ऐकत होता श्रीपाद कुलकर्णी यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं हे भक्तिगीत. आणि मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं आनंदराव टेकाडे यांचं कान्हू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं हे देशभक्तीपर गीत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.

जगूया आनंदी कार्यक्रम ऐकणारे असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, एखाद्या माणसाला बळजबरीनं दबावाखाली काम करायला लावलं तर तो मनानं त्या कामापासून दूर पळतो. शरीर तिथं असतं पण मन नसतं. मन नसेल तर त्या कामामध्ये जीव येत नाही हे आपण रोजच्या आयुष्यामध्ये पाहतो. मनापासून केलेलं काम आनंद, संपत्ती, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळवून देतं. जे मनापासून येतं ते टिकतं. जे लादलं जातं त्यातून माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. आपण कुणावर वेठी टाकतोय का आणि कुठं आपलंच मन पळ काढायला

0: बरं आहे तर श्रोते हो, या अभंगाबरोबरच मी पुष्कर मुंडले जगूया आनंदी कार्यक्रम इथंच संपवण्याची अनुमती घेतो. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची

आपण ऐकत होता कार्यक्रम जगू या आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणारे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात अननस लागवड या विषयीची माहिती. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या मालेत अंडाशयातील महिला गाठींची लक्षणं निदान आणि उपचार पद्धती तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर यात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन लेखन प्राध्यापक बापूराव आंधळे. 7:00 आणि दुपारी 1:55 आय सी अक्षरे रसिके. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्य वेध या मालेत निळकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले 7:40 अज्ञात मुंबई 9:00 क्रमशः वाचन भाग 36

लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 आणि सहज संवाद. दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात नभोनाट्य ती विमुक्ता. लेखन वर्षा दांदळी. नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 आणि युववाणी. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ यात माझा साहित्य प्रवास या विषयावर वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15. शेतकरी बांधवांसाठी 7:30 माझावर माझा शिवार राज्यस्तरीय प्रसारणामध्ये गोकुळ मामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. रात्री 9:15 आणि स्पॉटलाईट 9:30 आणि पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगीवादन राग अहिर भैरव. दुपारी 2:30 रसिक हजारे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग मारवा. रात्री 10:00 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री. रात्री 10:30 संगीता लाहिरी भट्टाचार्यजी यांचं उपशास्त्रीय गायन राग मिश्र तिलंग ठुमरी. आताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणारे कार्यक्रम जाणून घेतले. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 36°C, सांताक्रूज इथं 35°C, किमान तापमान कुलाबा इथं 30°C, सांताक्रूज इथं 29°C. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी दमट ते अतिदमट हवामान वेधशाळेनं वर्तवलं आहे. कमाल आणि किमान तापमान 35 ते 29°C आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबईची, ही आहे अस्मिता वाहिनी.

0: सकाळचे 6:40 होत आहेत. तो प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे अननस लागवड, या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम किंवा अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. विषय अननस लागवड, या विषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अननस जगातील एक महत्त्वाचं फळ असून कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहे. हवाबंद डब्यात साठवलेल्या अननसात आणि रसामध्ये ब्रोमेलिन हे पचनास उपयुक्त उत्प्रेरक आहे, त्यामुळे परदेशात याला चांगली मागणी असल्यानं अननसाखालील क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु त्यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. क्यू ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात, तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात. त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो.

0: क्वीन जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात. फळांचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत असतं आणि फळांचा दर्जाही उत्तम असतो. फळं खुसखुशीत आणि गोडीला चांगली असल्यानं कापून खाण्यासाठी उत्तम असतात. फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य असतात. मॉरिशियस ही जात क्वीन जातीप्रमाणे काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते. फळं 1 ते 1.5 किलो वजनाची कापून खाण्यासाठी उत्तम. मॉरिशियस रेड आणि मॉरिशियस येल्लो असे दोन प्रकार फळांवरील रंगावरून पडतात. जायंट क्यू या जातीची फळं मोठी 2.5 ते 3.5 किलो वजनाची असून क्यू जातीसारखी आहेत. कॅनिंगसाठी ही उत्तम जात आहे. अननस लागवडीसाठी जमीन नांगरून आणि कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चरामध्ये केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. 2 चरातलं अंतर 90 सेंटीमीटर, चरातील 2 रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर, 2 झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये 2 झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटरपर्यंत वाढवता येतं. अशा प्रकारे अननसाची लागवड जर केली तर प्रति हेक्टरी 76,190 रोपं बसतात आणि त्यापासून सर्वाधिक 86.5 टनापर्यंत क्यू जातीपासून उत्पादन मिळतं. अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीनं झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं, यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी उत्तम असतात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळं तयार होतात. फळाखाली येणाऱ्या कोंबाचा आणि फळावरील पानाच्या शेंड्याचा उपयोग केला तर फळं अनुक्रमे 22 आणि 24 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. मुळ्या फुटण्यासाठी लागवडीपूर्वी तळाची पानं काढून टाकावी आणि फुटवे 10 दिवस सावलीत साठवावे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपं इकाटॉक्स आणि डायफोलेटॉन यांच्या द्रावणात बुडवून नंतर लावावीत. अतिपावसामध्ये लागवड करू नये. कोकणात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं जरुरीचं असतं, त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावे. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्यास भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. क्यू जातीच्या 12 महिने वयाच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात 50 मिलीलिटर 50 PPM इथ्रेल किंवा नॅफ्थॅलिक ॲसेटिक ॲसिडचं द्रावण वापरलं असता 52 ते 60 दिवसात फुलं यायला सुरुवात होते. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात फळं काढणीस तयार होतात, मात्र त्यांचा आकार थोडा लहान मिळतो.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण अननस लागवड याविषयीची माहिती ऐकली. तर वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात, त्याच्यात काहीच लक्षणे नसतात, त्या सह

सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटरपेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात त्याच्यामध्ये.

0: वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात? तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्या ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो. त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते. त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती शिस्त पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण

0: आर एफ असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो. तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3,000 जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. फ्रांस देशस्य एवियन नगरम अद्य आरभ्यमाणस्य 50th G7 शिखर सम्मेलनस्य आयोजनाय सज्जः अस्ति. आल्पस पर्वतश्रेण्याः लेमनाख्य सरोवरस्य च मध्ये स्थितं सुरम्यं लेक्सेंड नगरं वैश्विककूटनीतेः केन्द्ररूपेण परिवर्तितमस्ति, यत्र नेतारः प्रतिनिधयश्च त्रिदिवसीयेऽस्मिन् कार्यक्रमे आगच्छन्ति. फ्रांस देशस्य राष्ट्रपतिः इमैनुअल मैक्रों अद्य अपराह्णे अमेरिका, यूनाइटेड किंगडम, कनाडा, जर्मनी, इटली, जापान इत्यादीनां G7 राष्ट्राणां नेतृणां यूरोपीय परिषदः यूरोपीय आयोगस्य च अध्यक्षैः सह औपचारिकरूपेण स्वागतं करिष्यति. अयं शिखरसम्मेलनं तस्मिन् समये भवति यदा विश्वं भूराजनैतिकसङ्कटैः आर्थिक अनिश्चिततया नूतनप्रौद्योगिकीनां द्रुतविकासेन च ग्रसितमस्ति. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी श्वः आउटरीच इत्येतेषु सत्रेषु भागं ग्रहीष्यति. शिखर सम्मेलने भारतस्य सहभागित्वेन प्रमुख वैश्विक विषयेषु चर्चासु योगदानं कुर्वन् वैश्विक दक्षिणस्य प्राथमिकताः चिन्ताः च प्रकाशयितुम् अवसराः प्राप्यन्ते। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना फ्रांस देशस्य राष्ट्रपतिना इमैनुअल मैक्रों इत्यनेन सह विस्तृत चर्चां विधाय भारत फ्रांस विशेष वैश्विक सामरिक सहभागित्वं सुदृढं कर्तुं चर्चासु भागम् अगृह्णन् फ्रांस देशस्य नीस नगरस्य स्वयात्रा समापिता। विदेश मंत्रालयेन प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः फ्रांस देशस्य यात्रायाः परिणामे विशेष सूचनाः प्रदत्ताः। सूचनायां विदेश सचिवः विक्रम मिश्री फ्रांस भारत नवान्वेषणस्य मार्गचित्रं 30+2000 इति अस्याः यात्रायाः प्रमुखं परिणामम् इति वर्णितवान्, यस्योद्देश्यं महत्वपूर्ण उदयोन्मुख प्रौद्योगिकीषु कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनेषु शैक्षणिक विनिमयेषु च सहयोगं सुदृढं कर्तुमस्ति। उत्तर प्रदेशस्य गौतम बुद्ध नगरस्य जेवर नगरे स्थितात् नोएडा अन्ताराष्ट्रिय विमानस्थानकात् वाणिज्य विमानसेवाः अद्य आरभ्यन्ते। इंडिगो एयरलाइन्स संस्थया प्रथमं विमानं लखनऊतः प्रातः 5:07 प्रचालयिष्यते। नोएडा अन्ताराष्ट्रिय विमानस्थानके प्रातः 5:08 तद्विमानं आगमिष्यति। तदनन्तरं नोएडा नगरात् बेंगलुरु नगरं प्रति प्रथमं नियमितं वाणिज्यिक विमानं अपि प्रचलिष्यति। एकं विमानं लखनऊ नगरं प्रति प्रस्थास्यति। जेवरस्य एमएलए धीरेन्द्र सिंहेन सह प्रथमे विमाने 20 महिलाभिः सह 270+ यावत् कृषकाः भविष्यन्ति। एते कृषकाः ते सन्ति येषां भूमिः विमानस्थानकस्य कृते अधिगृहीता आसीत्। लखनऊनगरं प्राप्य एते कृषकाः मुख्यमन्त्रिणा योगी आदित्यनाथेन सह मिलित्वा कार्तज्ञतां प्रकटयिष्यन्ति। अद्य विश्ववायुदिवसः आचर्यते। पवनशक्तेः जलवायुपरिवर्तनं प्रतिरोधे तस्यां भूमिकां च प्रोत्साहनाय प्रतिवर्षं जूनमासस्य 15 अयं दिवसः आचर्यते। भारतम् अद्य गोवाराज्ये 26+2000 वैश्विकवायुदिवससम्मेलनस्य आयोजनं करिष्यति। सम्मेलने सर्वकारेण नियामकैः विकासकैः निर्मातृभिः विशेषज्ञैः च सह पूर्णोपवेशनं करिष्यति। महिलानाम् ICC 20+20 विश्वचषकक्रीडायां बर्मिंघम् नगरस्य एज्वेस्टन् नगरे ग्रूपे क्रीडायां भारतेन पाकिस्तानदलं 64 पराजितम् इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: नीलकंठ कदम यांचा हा दुसरा कविता संग्रह 2025 प्रकाशित होत आहे. कवितेत आलेले विविध विषय अनुभवांगी असल्याने त्यात व्यक्त झालेल्या भावना आणि संवेदना कवीने अतिशय सहज आणि तितक्याच मोकळ्यापणाने मांडलेल्या आहेत. पोखरलेल्या भेगाळलेल्या काजोळलेल्या मनात किती द्वेष असूया भय वासना असू शकतात त्या प्रत्येकाला ठाऊक असतात. मात्र त्यांचं प्रकटीकरण टाळण्याकडे दडवून ठेवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. मात्र त्यातून जे अनुभवाला येतं ते पोटातल्या वणव्या इतकंच एकाकीपणे सहन करावं लागतं. हे एकाकीपण पृथ्वी आणि आकाश यातील विजन प्रदेशात उभं राहण्या इतकं आणि आपलाच आतील कल्लोळ आपणच ऐकत आहोत इतकं प्रखर असतं. अशा वेळी आशादायी म्हणावं असं काही हाती लागत नाही. पुन्हा पुन्हा उमेदीने उभे राहण्याचं ध्येय कोलमडताना कोसळताना दिसत राहतं. अनिश्चितता वाट्याला येणं यासारखं दुःख

0: पण आहे. पुन्हा उमेदीने उभं राहण्याची धडपड करावी आणि पायाखालची जमीन मात्र भुसभुशीत असावी अशा वेळी निश्चितपणाविषयी कसं सांगणार. म्हणूनच कवी विचारतात, आजचं असणारं आयुष्य उद्या सिंहासनापर्यंत घेऊन जाईल अथवा सिंहासनाच्या पायाशी तुडविलं जाईल याचा भरोसा कसा देणार. यासाठी कवीने प्रतिबिंबाची वापरलेली प्रतिमा अतिशय उत्तम आहे. कवीला आजूबाजूला दिसणारं संपूर्ण वास्तव हे विखारी, नश्वर, मायावी, कौर्य, भग्न आणि संस्कृतीवर धारदार शास्त्राने वार करावा अशा मानसिकतेनं व्यापलेलं दिसतं. त्यामुळे विषण्ण वाटावं, अनिश्चित वाटावं आणि कुठलाच उपाय हाती नसल्याने आतल्या आत संपूर्ण कड सहन करावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. कवी स्वतःचे सर्व वास्तव टिपताना हदबलाचे खोटेपणाचे बुरखे फाडून विचारतात, विश्वाला व्यापून उरणारं अमानुष व्याकुळपण अनुभवलं का कधी? जग निळाशार आकाशातून हिंसा आणि क्रौर्य आणि भरलेलं यान कधी अंगावर कोसळेल या भयाने हवालदिल झालेलं दिसतं. त्यासाठी कवी म्हणतात, एका अर्थाने हे संपूर्ण जग विनाशकाने खचून भरलेलं एखादं अजस्त्र गलबत असावं आणि ते विनाशाच्या समुद्रातून प्रवासाला निघालेलं आहे. कवी केवळ विषण्णता दाखवतात असं नाही तर माणसाविषयीचा आशावादही व्यक्त करतात. वाळवंटात तळ सापडावं तशा काही सुंदर हळुवार संवेदनाच्या लाटा उमटवणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. ती तळे, पाऊस आणि पावळ्या, स्वप्न या त्या कविता होत. गुज ही कविता तर एक गोड भावगीत व्हावं अशा नादाने गुणगुणावं अशी आहे. या कविता संग्रहात एकूण 43 कविता आहेत आणि त्या विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. यातील बऱ्याचशा कविता अल्पाक्षरी आणि लहान आहेत. माफीनामा की कबुली जबाब ही मैत्रभाव व्यक्त करणारी शेवटची कविता मात्र दीर्घ कविता होय. नीलकंठ कदम यांची कविता सहज सोपी वरवरची वाटावी इतकी ती सोपी नक्कीच नाही. अतिशय घासून पुसून प्रतिमा आणि प्रतीकांचा नेमका वापर केलेली ही कविता आहे. ही वास्तवाला भिडणारी आणि माणसाच्या माणूसपणाची सोलीव कविता आहे. कवितेतून व्यक्त होताना अनेक प्रश्नांना आपल्यासमोर ठेवते तसेच अनेक प्रश्न नकळतपणे मनात पेरून जाते. माणसाच्या ठाई असलेल्या अनेक गुणावगुणांचे धागे उलगडून दाखवते. एकूणच भोवतालाकडे तटस्थपणे पाहतानाच स्वतःही त्याचा एक भाग आपण आहोत आणि यातून काहीतरी खात्रीशीर निर्माण व्हावं असा ध्यास कवीच्या ठाई आहे याची खात्री पटते. अस्वस्थाची ही डायरी म्हणावी की उद्याची उगवणारी सकाळ निर्मळ किरणाने व्यापलेली असेल अशी आशा व्यक्त करणारी ही कविता आहे. हे वाचकांनी ठरवावं यासाठी प्रत्येक रसिक कवीने ही कविता वाचायला हवी.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुनःप्रसारित करण्यात येईल.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: यानंतर काही क्षणातच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 आणि 7 सेकंद झाल्यात. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
6: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
5: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
8: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
5: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरी न करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गोब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: WPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
3: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट

0: रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनाविशेष. आज सोमवार दिनांक 15 जून 2024. आजचे दिनविशेष. ना ग गोरे यांचा जन्मदिन, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन 1931 साली, सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन 1933 साली आणि कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा स्मृतिदिन 1979 साली. हे होते आजचे दिनविशेष.
3: दोन हजार 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते.
4: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता

0: उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांग?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्त्व काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया, सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाची लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा करत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून, वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काय समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळेला आपलं गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काय चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या

0: दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कोटा हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारचे काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे, अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते, मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही, त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं, म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, चांगलं दर मिळू शकतो, ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे, आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का, आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले, आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला ज्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसंच काढणीच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यंत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यंत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यंत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशाप्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्त्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाली.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बेडेकर तयार मसाला.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खरं तर बेडेकर व्यवसायांची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षापूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे।
2: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्या आता नॉर्मल वाटतं तसं कधीच घडत नव्हतं। आता आपण दुकानात जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या। आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्स मध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं आणि आमच्याकडे जी गिराई काही यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा बरणीमध्ये असं ते ट्रान्सफर करावं लागायचं। आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या। काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं। अशा पद्धती लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधून चालत होता।
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादन आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादन, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747 आणि ऑनलाइन ऑर्डर साठी वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं तर आपण समजू शकतो, होलसेलचा व्यापार कसा व्हायचा किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
2: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं। म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपातनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल।
1: अच्छा।
2: अशा प्रकारांनी हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या।
1: बरोबर।
2: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात, अशा तेलाच्या डब्यांमधन म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो।
1: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा हा व्यवसाय या लेवलवरती नेणं आणि वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच आजही श्रोते हो बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो आहोत। तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात पुढच्या भागात। पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार
1: मसाला। आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। सकाळचे 7:45 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अपर्णा मयेकर यांच्या स्वरातलं मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत।

आपण ऐकत होतात अपर्णा मयेकर यांच्या स्वरातलं मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना देशपांडे यांच्या स्वरातलं गजेंद्र तोंडरे यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात आपण ऐकत होतात अर्चना देशपांडे यांच्या स्वरातलं गजेंद्र तोंडारे यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भूमानंद बोगम यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात शेवटी भूमानंद बोगम यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 8:30 आणि सहक्षेपित करण्यात येईल.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इन्व्हेस्ट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था

एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हिएन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली NCR आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. या अंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CID काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत

जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनच्या आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाओ संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकाओला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दीप्ती आंबेकर यांच्या स्वरातलं वर्षा भावे यांनी स्वरबद्ध केलेलं सरोज जोशी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला दीप्ती आंबेकर यांच्या स्वरातलं वर्षा भावे यांनी स्वरबद्ध केलेलं सरोज जोशी यांचं गीत आपण ऐकलं, तर कार्यक्रमात यानंतर मंदार आपटे यांनी स्वरबद्ध केलेलं गंगाधर

दीपाली देसाई यांच्या स्वरातल्या या गीतानंतर आपण ऐकणार आहोत कौस्तुभ दातार यांच्या स्वरातलं गीत. संगीतकार कौस्तुभ दातार, गीतरचना मंगेश पाडगावकर यांची.

आपण ऐकत होतात गौरव बुरसे यांच्या स्वरातलं गीत. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या पहिल्या कापडगिरणीच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: पण या जगप्रसिद्ध गिरणगावाला जन्म देणारी मुंबईतली सर्वात पहिली गिरणी स्थापन झाली ती गिरणगावापासून दूर ताडदेव इथं. सन 1851 मध्ये कावसजी नानाभाई दावर या उद्यमी पारशी गृहस्थानं मुंबईत कापड गिरणी स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं आणि पुढच्या 3 म्हणजे सन 1854 मध्ये ते प्रत्यक्षातही उतरवलं.
1: कावसजी दावर सुखवस्तू घरात जन्माला आले होते. त्यांचे वडील नानाभाई यांचा देशातल्या कापूस उत्पादकांना भांडवल उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात चांगला जम बसल्यावर त्यांनी कापूस उत्पादकांकडून कापूस खरेदी करून तो कापूस इंग्लंडला निर्यात करण्याचा आणि इंग्लंडहून तयार कपडा आयात करण्याचा ब्रोकिंगचा व्यवसायही सुरू केला. 2 इंग्लिश फर्म्ससाठी ते भारत आणि चीन या 2 देशांमध्ये ब्रोकिंग करत असत. कावसजी लहानपणापासूनच वडिलांचे विविध व्यवसाय आणि त्यातून होणारी प्राप्ती पाहत होते, त्यामुळे त्यांनाही या व्यवसायात रस निर्माण झाला होता. व्यवसायातल्या खाचा खोचा आणि बारकावे समजून घेता यावेत म्हणून आपल्या वयाच्या अवघ्या 16 वर्षी म्हणजेच सन 1830 मध्ये कावसजींनी वडिलांसोबत व्यवसायात उमेदवारी करायला सुरुवात केली.
2: कावसजींना शिक्षणात फारसा रस नव्हता, पण व्यापारात बुद्धी तेज होती. कावसजींनी लवकरच वडिलांच्या धंद्यातले सगळे बारकावे शिकून घेतले. सन 1837 मध्ये कावसजींच्या वडिलांचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्व जबाबदारी अवघ्या 23 कावसजींवर येऊन पडली. अचानक येऊन पडलेल्या जबाबदारीनं जराही न डगमगता कावसजींनी आपले थोरले बंधू दिनशा दावर यांना भागीदारीत घेऊन वडिलांचा व्यवसाय पुढे सुरू केला.
1: कावसजींचा हा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला तशा त्यांच्या महत्वाकांक्षा वाढू लागल्या. पुढचं पाऊल म्हणून त्यांनी आपल्या बंधूंसमवेत वडील नानाभाई यांच्या नावानं नानाभाई फ्रामजी अँड कंपनी नावाची स्वतंत्र फर्म काढून व्यवसायाला सुरुवात केली. दुर्दैवानं लगेचच त्यांच्या भावाचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्व जबाबदारी कावसजींवर येऊन पडली. त्याचा त्यांना फायदाच झाला.
2: जात्याच महत्वाकांक्षी आणि धाडसीही असलेल्या कावसजींना आता नवीन क्षितिज खुणावू लागली होती. त्यांचं मुंबईतल्या व्यापार व्यवसाय जगतात होणाऱ्या बदलांवर बारीक लक्ष असे. त्यातून ते सतत नव्या संधीच्या शोधात असत. तशी संधी त्यांना लवकरच मिळणार होती.
1: इंग्लंडहून आयात होणाऱ्या कापडामुळं भारतातल्या हातमागावर विणलेल्या कापडाची बाजारातली मागणी कमी होऊ लागली आहे हे व्यापारात बारकाईनं लक्ष असणाऱ्या कावसजींनी हेरलं. ते स्वतःही त्याच व्यवसायात होते, त्यामुळं त्यांनी यामागच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो शोध घेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की इंग्लंडमध्ये 18 उत्तरार्धात सुरू झालेल्या गिरण्यांमधून यंत्राच्या सहाय्यानं सुबक कापड कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागलं होतं. त्यामुळं त्याच्या उत्पादन खर्चात बचत होऊन कापडाची किंमत कमी झाली आणि यंत्रावर तयार झालेला कपडा आणि कातलेलं सूत भारत आणि इतर देशात निर्यात करून इंग्लंड मधले गिरणी मालक जबर नफा कमावू लागले होते.
2: कावसजींनी जोखलं की आपल्या देशातला कापूस नेऊन इंग्लंड मधले गिरणी मालक कापड तयार करतात आणि तेच कापड आपल्या देशात पाठवून बक्कळ नफा कमावतात. जात्याच हुशार असलेल्या कावसजींच्या मनात हाच प्रयोग आपण मुंबईत का करू नये अशी कल्पना चमकून गेली. पण कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं यातला फरक व्यापारात मुरलेल्या कावसजींना चांगलाच ठाऊक होता. म्हणून त्यांनी सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी गिरणी धंद्याची माहिती घ्यायला सुरुवात केली.
1: गिरणी उभारण्याचा विचार मनात येणं, त्याची माहिती घेणं आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवणं यात मोठा फरक आहे हेही लवकरच कावसजींच्या लक्षात येऊ लागलं. गिरणी उद्योगातली कुणीही माहितगार व्यक्ती देशात उपलब्ध नव्हती. गिरणीच्या इमारतीचा आराखडा, गिरणीचं तंत्रज्ञान, आवश्यक यंत्रसामग्री, ती चालवण्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ, गिरणीचं व्यवस्थापन इत्यादी अत्यंत प्राथमिक पण अत्यंत महत्वाच्या गोष्टींसाठी परदेशावर म्हणजे इंग्लंडवर अवलंबून राहावं लागणार होतं. पुन्हा इंग्लंडातले या उद्योगातले जाणकार आपल्याला मदत करतीलच याची काही शाश्वतीच नव्हती. समजा इंग्लंडहून सर्व प्रकारची मदत मिळालीच तर गिरणीची अजस्त्र यंत्र चालवण्यासाठी लागणारा कोळसा आणि लाकूड मुंबईत आणायचं तर समुद्रमार्गानं आणावं लागणार, तो मार्ग बेभरवशाचा. पावसाळ्याच्या दिवसात तर सगळंच भगवान भरोसे नाही म्हणायला दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे मुंबईत असलेली कापसाची मुबलक उपलब्धता आणि दुसरी म्हणजे कापडाला मोठी मागणी असलेली देशी बाजारपेठ.
2: पण समोर दिसणाऱ्या अडचणींचाच विचार करत बसलं तर काहीच हाती लागणार नाही. काही नवीन करायचं तर धोका हा पत्करावा लागणारच. असा विचार करून कावसजींनी सर्व शंका कुशंका बाजूला ठेवत इंग्लंड मधल्या गिरणी उद्योगातल्या तज्ञांबरोबर पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांशी संपर्क साधल्यावर त्यांना इंग्लंड मधल्या ओल्डहॅम शहरातल्या मेसर्स प्लॅट ब्रदर्स अँड कंपनी लिमिटेड या कंपनीनं प्रतिसाद दिला. ही कंपनी गिरण्यांना लागणारी यंत्रसामुग्री आणि इमारतीचे आराखडे तयार करत असे. या कंपनीला मुंबईतच गिरणी उद्योग सुरू केला तर तो भरभराटीला येऊ शकतो

0: पटवून देण्यात कावसजी यशस्वी झाले होते. प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना गिरणीसाठी लागणाऱ्या इमारतीचे आराखडे आणि मशिनरी पुरवण्याचं मान्य केलं. एवढंच नव्हे तर कावसजी करत असलेला प्रयोग यशस्वी झाला तर गिरणी धंदा भविष्यात भरभराटीला येऊ शकतो हे ओळखलेल्या प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना त्यांचे मुंबईतले एजंट म्हणूनही नेमून टाकलं.
1: हे साल होत 1851.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतात अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 36, लेखक नितीन साळुंखे. आपण ऐकताय प्रसार भारतीच्या वेव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, 1950 दशकामध्ये आपल्या देखण्या रूपानं, हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यानं, सहज सुंदर अभिनयानं रसिकांवर मोहिनी ज्यांनी घातली ते अभिनेत्री गणेश भास्कर अभ्यंकर, अर्थात ज्येष्ठ अभिनेते विवेक. आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते विवेक यांनी भूमिका केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे देवबाप्पा या चित्रपटातलं, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं, पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, ग दि माडगुळकर यांचं गीत.

0: या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश. सकाळचे 9:15 झाली आहेत.
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात यानंतर नरवीर तानाजी चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत संगीतकार सुधीर फडके.

आपण ऐकत होतात नरवीर तानाजी चित्रपटातलं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. श्रोते हो, 1944 साली सुरू झालेली चित्रपटाची वाटचाल 1981 सालापर्यंत चालू होती. या काळामध्ये त्यांनी सुमारे 80 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, पण यापैकी सुमारे 15 ते 20 चित्रपटातच नायकाची भूमिका त्यांना मिळाली होती.

सख लढाईला गेला गेला तो अजून नाही आला घरी नार तरणी लागली झुरणीला।

संग मैं एक संग करते, बायकन से सबको बायकन नच करते।

आपण ऐकत होतात आशा भोसले यांच्या स्वरात लगीत. आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत बहार. कलंक शोभा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं मधुसूदन कानिलकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

गीतवार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते विवेक यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं ऐकत आहोत. गृहदेवता धाकटे जाऊ हे त्यांचे चित्रपट राष्ट्रीय रौप्य पदकाचे मानकरी ठरले. गीतवार चित्रपटाची सांगता आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगुल स्वरातल्या कलंक शोभा या चित्रपटातल्या या गीताने गीतकार मधुसूदन कालेलकर.

0: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, भावगीत म्हटलं की आपल्याला भावगीत हा गेली कित्येक वर्ष रसिक मराठी मनाला भुलवणारा खास मराठमोळा आविष्कार आहे. जे ऐकता क्षणी मनाला मोहवतं, सुंदर चालींसह अर्थाचे पदर उलगडत जातं, ते भावगीत. भावगीताचं हे सुंदरबन अनेक गायक, गायिका, गीतकार, संगीतकार यांनी फुलवत ठेवलं. याच प्रांतामधलं एक नाव म्हणजेच ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांच्या युगल स्वरातलं, श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

श्रोते हो, चित्रपटांच्या फारसं प्रेमात न पडता ज्यांनी भावगीतांच्या क्षेत्रामध्ये आपली अमिट अशी छाप सोडली ते ज्येष्ठ संगीतकार म्हणजेच पद्मभूषण श्रीनिवास खळे. नुकत्याच त्यांचा जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली. त्यांनीच स्वरबद्ध केलेलं सूर्यकांत खांडेकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आज सूर्यकांत खांडेकर यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांचं हे गीत.

श्रोते हो, संगीत क्षेत्रातलं असं एक घराणं ज्यांनी इतके वर्ष झाली तरी संगीत क्षेत्रातला तो सूर म्हणजे पंचाक्षरी महामंत्र असं ज्यांचं वर्णन केलं जातं तो म्हणजे मंगेशकर घराणं। कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं सूर्यकांत खांडेकर यांचं आणखीन एक गीत।

श्रोते हो, श्रीनिवास खळे यांनी नाटकांना सुद्धा संगीत दिलं, त्याचप्रमाणे त्यांनी मुलांची बालगीतंसुद्धा स्वरबद्ध केली. त्यातलंच एक हे बालगीत.

श्रोते हो, दोन भारतरत्नांबरोबर ज्यांनी काम केलं असे एकमेव ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे. भावधारा या कार्यक्रमाची सांगता संत तुकाराम महाराजांच्या या रचनेनं.

याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आशा भोसले यांच्या स्वरातलं, देवबाप्पा या चित्रपटातलं पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात विवेक यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं आपण ऐकत आहोत. एका नामांकित कंपनीच्या कला विभागामध्ये काम करावं या इच्छेनं तिथं गेलं, पण त्यांनी अभिनेते म्हणून घ्यायची तयारी दर्शवली. त्यांचा देखणा चेहरा पाहून भक्तीचा मळा या चित्रपटासाठी संत ज्ञानेश्वरांचं काम त्यांना दिलं. कार्यक्रमात यानंतर मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी स्वरबद्ध केलेलं हा अभंग.

गीतवहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर पुत्रवावा ऐसा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

गीतवहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकल्यात आशा भोसले यांच्या स्वरातलं पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं बा भ बोरकर यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं गृहदेवता या चित्रपटातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी गृहदेवता चित्रपटातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत स्वर लता मंगेशकर यांचा.

गीताबाहेर चित्रपट संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगीवादन. त्यांच्या सारंगीवादनात राग अहिर भैरव विलंबित आणि द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. तबल्याची साथ अजित पाठक यांची. ऐकूया तर सारंगीवर वाजवलेला राग अहिर भैरव, कलाकार उस्ताद लियाकत अली खान.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगीवादन आपण ऐकलं. राग अहिर भैरव यांना तबला साथ होती अजित पाठक यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, आज दुपारी 2:30 रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकू शकाल, राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकू शकाल, राग मारवा. रात्री 10:00 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल, राग बागेश्री. आणि रात्री 10:30 संगीता लहेरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल, मिश्र तेलंग ठुमरी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोता, आज सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 30 सेकंद होत आहेत. सहज संवाद.

0: सहज संवाद श्रोते हो नमस्कार. सहज संवाद या कार्यक्रमात आज आपल्यासोबत मी दिनेश अडावतकर आणि
1: मी सविता गुटाळ.
0: श्रोते आपलं मनपूर्वक स्वागत. सविता, जून महिन्याची 15 तारीख आली तरी पावसाचा अजून पत्ता नाहीये. कधी एकदा तो येतोय आणि आपल्यावर सुखद सरींचा शिडकाव करतोय असं प्रत्येकाला झाले नाही का?
1: खरंय खरंय, सगळे पावसाची वाट पाहत आहेत अगदी चातक पक्षाप्रमाणे. शेतकरी तर वाट पाहतातच, पण आपण सगळेजण अगदी खूप पावसाची वाट पाहत आहोत, कारण तो उकाडा, ती चिडचिड, घाम यामुळे आपलं दैनंदिन जीवन अगदी विस्कळीत झालं आहे. आता आतुरता आहे ती पहिल्या पडणाऱ्या पावसाची.
0: आणि फक्त मनुष्य प्राण्यालाच नाही तर संपूर्ण चराचराला त्याच्या आगमनाची ओढ लागलेली आहे. आता ठीक आहे, पाऊस हा काय आपल्या हातामध्ये नाही आहे, पण स्वरधारांची बरसात तर आपल्या हातामध्ये आहे, नाही का?
1: बरोबर आहे.
0: तर ती आपण अनुभवूया या गाण्यातून.

0: आता हे गाणं ऐकल्यानंतर तरी पाऊस येईल अशी आशा करूया आपण, नाही का सविता? कारण बघ, म्हणजे आभाळ भरून येतं, एखाद दोन सरींचा शिडकावा होतो आणि नंतर हा पाऊस पुन्हा गायब होतो. म्हणजे जसा धुवाधार पाऊस आषाढामध्ये येतो या सुमारास, तो काय अजून येत नाहीये.
1: बरोबर आहे.
0: आणि तो चिंब योग लवकरच येवो अशी आपण त्या दयाघनाकडे प्रार्थना करूया.
1: वा वा, चिंबयोग हा शब्द अगदी बरोबर आहे. आणि यावरून मला हेच सांगायचं आहे श्रोत्यांना, आपल्या हातामध्ये जे आहे ते आपण अवश्य करायला हवं.
0: बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की सध्याची जी गरज आहे आपली मनशांती आणि शारीरिक सुदृढता,
1: अगदी बरोबर,
0: अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्यामध्ये हातामध्येच असतात आणि त्या साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझे आहे तुझपाशी परी तू जागा विसरलाशी, अशी आपली स्थिती झालेली आहे. कारण योग ही आपली इतकी प्राचीन परंपरा आहे आणि त्या प्राचीन परंपरेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत, पण आपलं तितकंसं लक्ष त्याकडे म्हणावं इतकं नाही आहे दुर्दैवानी. आणि ही परंपरा आपण विसरत चाललो होतो, पण पुन्हा नव्याने तिला आता उजाळा मिळतोय, ही एक आशेची गोष्ट आहे.
1: पण आता हल्ली काय झालंय, योगाचा प्रचार आणि प्रसार पुष्कळ प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती खूप झालेली आहे. कारण शेवटचा सल्ला डॉक्टरांकडे काय असतो की तुम्ही योगा करा.
0: बरोबर. म्हणजे योगामध्ये जी काही आसनं आहेत किंवा योगाच्या परंपरेमध्ये जे काही संदेश आहेत त्याच्या आधाराने आपलं जीवन आपण समृद्ध करू शकतो. आता योगाच्या परंपरेचा जर मागोवा घ्यायचा तर आपल्याला फार वैदिक काळामध्ये जावं लागेल. म्हणजे त्या काळात सूर्याच्या उपासनेला खूप महत्व होतं आणि त्याच्यामधून सूर्यनमस्कारांचा शोध लागला.
1: बरोबर.
0: आणि सूर्यनमस्कार म्हटलं की एक सर्वांग सुंदर असं
1: आसन आहे
0: असं वर्णन केलं होतं. तर त्या सूर्योपासनेला अनुरूप असं एक गीत आपण ऐकूया आणि मग पुढे जाऊया.

0: सविता, योगाची ही परंपरा खूप प्राचीन आहे, आपण श्रोत्यांना सांगितलं, आणि 21 जून हा जो आंतरराष्ट्रीय योग दिन भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक देणगी असं म्हटलं जातं, त्यामुळे 21 जूनचे वेध लागलेले आहेत. कालपासूनच योग दिन सप्ताह सुरू झालेला आहे आणि काल आपल्याला आवाहन करण्यात आलेलं होतं की एक सत्र विशेष आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ज्याद्वारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे, तर अनेकांनी त्याची नोंदणी केली आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद सुद्धा मिळाला. तर खरोखरच ही परंपरा या निमित्ताने पुन्हा एकदा त्याला उजाळा मिळतोय आणि ही एक गौरवशाली भारतीय परंपरा संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये ती नावाजली जाते
1: आणि आपल्या आकाशवाणीने लोकांपर्यंत हे वेळोवेळी पोहोचवलं सुद्धा. आणि योगाबद्दलच्या परंपरेबद्दल आपण आत्ताच उल्लेख केला होता, तर योगाचे असे प्रमुख प्रकार आहेत आणि सूर्यनमस्कार हा सगळ्यामध्ये सर्वांगीण विकास करणार आहे. सूर्यनमस्कारमध्ये सगळी आसनं येतात आणि ज्यांना बसून म्हणजे उभं राहून नाही करता येत त्यांना खुर्ची घेऊन देखील करता येतो, म्हणजे याच्यामध्ये त्याचा फायदा आहे. आता ओम मित्राय नमहा, ओम रवये नमहा, ओम सूर्याय नमहा, ओम भानवे नमहा, ओम खगाय नमहा, ओम पुष्पे नमहा, ओम हिरण्यगर्भाय नमहा, ओम मरीचय नमहा, ओम आदित्याय नमहा, ओम सवित्रे नमहा, ओम अर्काय नमहा, ओम भास्कराय नमहा. अशी सूर्यनमस्कारामध्ये 12 जी नावं घेतली आहेत त्या प्रकारे आपण आसन घालतो.
0: आणि 12 नावांना सुद्धा वेगवेगळे अर्थ
1: आहेत. हा अर्थ आहेत,
0: त्या सूर्याचं तेज ओज आपल्यामध्ये, हा हा हा, यासाठी ती प्रार्थना.
1: आणि आपले जे शरीर आहे ते संपूर्ण लवचिक बनतं, त्यामुळे सूर्यनमस्कार जरी केला तुम्ही कधी 5 नंतर 10, म्हणजे जसं जसं वाढतील ना तसं तुमचा सर्वांगीण विकास होणारच.
0: आणि सूर्यनमस्कार एक परिपूर्ण आसन असं मानलं जातं, पण ते साध्य होण्यासाठी आधी आपल्याला काही सोप्या सोप्या आसनांनी सुरुवात करावी लागते, त्याविषयी पण आपण बोलूया. आणि आता सूर्याची 12 नावं तू सांगितलीस तर मला ती प्रार्थना आठवली जी योग साधनेच्या सुरुवातीला नेहमी म्हटली जाते. ध्यानाच्या स्थितीमध्ये बसून हाताची नमस्कार मुद्रा करून ही प्रार्थना म्हटली जाते. तर आपले ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांनाही मी सांगेन की आपणही अशा स्थितीमध्ये बसून ही प्रार्थना जर केलीत आणि योगासनाला सुरुवात केलीत तर एक वातावरण निर्मिती आपण म्हणतो की नाही ती नक्कीच तयार होते. तर ओम संगच्छध्वम संवदध्वम समनो मनासि जानताम देवाभागम यथा पूर्वे संजानाना उपासते.
1: छान
0: ही प्रार्थना जी आहे, त्या प्रार्थनेने आपण योगासनांना सुरुवात करावी अशी एक परंपरा आहे किंवा अशी एक प्रथा आहे असं म्हणूया आपण.
1: बरोबर आहे. आणि प्रार्थना म्हटलं की नकळतच आपले हात जोडले जातात आणि त्यातही एक मुद्रा धारण होते. आता योगाचे प्रमुख प्रकार आहेत, म्हणजे जे नवशिखे आहेत त्यांच्यासाठी हटयोग शारीरिक हालचाली आणि विश्वासावर भर देणारा, अष्टांग योग शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगाने आणि विशिष्ट क्रमाने केली जाणारी आसने, भक्तियोग भावनिक समतोल आणि ईश्वराप्रती भक्ती असलेला, ज्ञानयोग बुद्धी आणि ज्ञानाचा वापर करून आत्मशोध घेणं, कर्मयोग फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे कर्तव्य पार पाडणे, ही अशी योगाचे प्रमुख प्रकार आहेत आणि याच्यानुसार आपण जे नवशिके आहेत ते सुरुवात करू शकतात.
0: आणि अष्टांग योग सुद्धा सांगितलेला आहे, म्हणजे पतंजलींचे जी योगसूत्र आहेत त्यामध्ये 8 जे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी ही 8 अंग सांगितलेली आहेत. त्याच्याविषयी पण आपण चर्चा करूया या गाण्यानंतर.
1: नक्की.

0: स्वतः योगाचा प्रचार आणि प्रसार मी सांगितल्याप्रमाणे सगळीकडे होतच आहे आणि आता जनजागृती पण खूप झाली आहे आणि आपले माननीय पंतप्रधान मोदी यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून पण आपण सगळीकडे मोठ्या आनंदाने उत्साहाने एखादा सण असल्यासारखा सादर करतो. आता यामध्ये अष्टांग योग याच्यामध्ये 8 प्रकार येतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे नियम, वैयक्तिक अनुशासन म्हणजे स्वतःच्या शुद्धीकरणासाठी पाळायचे नियम. यात शौच, स्वच्छता, संतोष, समाधान म्हणजे अभ्यास आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वर प्राप्ती, समर्पण याचे समावेश आहे. आता प्राणायाम, श्वास नियंत्रण, श्वासावर नियंत्रण ठेवून प्राणशक्ती ऊर्जा वाढवणे. यांच्या नियमित सरावाने फुफ्फुसे मजबूत होतात आणि मन शांत होते. प्रत्याहार, इंद्रिय नियंत्रण, बाह्य जगातील विषयावरून किंवा मोहापासून आपल्या मनाला आणि इंद्रियांना मागे घेणे.
1: यामध्ये आसन हा पण एक

0: महत्त्वाचं अंग आहे. तर त्या आसनामध्ये जे वेगवेगळे आसन आहेत किंवा मुद्रा ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, व्यायाम आहे, शारीरिक कसरती आहेत, या सगळ्याचा समावेश या आसनामध्ये येतो. आणि नियमाला जोडून यमनियम असं
1: यमनियम
0: ज्याच्यामध्ये भारतीय परंपरेमधली जी सूत्र आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह या गोष्टींचं महत्त्व सांगितलेलं आहे योगाच्या माध्यमातून.
1: म्हणजे योगामुळे सर्वसाधारणपणानं लोकांना सांगितलं की तुम्ही यानुसार वागला, ते आपोआपच आपल्या मनामध्ये येतं योग केल्याने. ते कुणी सांगायची गरज नाही किंवा कुणी म्हणायची गरज नाही की तू असं कर तसं कर. म्हणजे समाजात वावरताना स्वतःचे वर्तन कसं असावं हे हे यमात सांगितलं आहे. यात अहिंसा म्हणजे कोणालाही न दुखावणे, सत्य, अस्तेय, चोरी न करणं, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त साठा न करणे याचा समावेश आहे. म्हणजे समाधान.
0: बरोबर. याचं कारण आपल्या सगळ्या ज्या मानसिक आणि शारीरिक व्याधी आहेत ना, त्याचं मूळ या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आहे आणि म्हणून त्याला महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापारपासून दिलेलं आहे की ह्या गोष्टी तुम्ही टाळा किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवा की जेणेकरून तुमच्या अनेक समस्या आपोआप दूर होतील आणि तुमचं जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल.
1: बरोबर आहे.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते, आपण ऐकत आहात कार्यक्रम सहज संवाद आणि आपल्यासोबत आज सहज संवाद कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर
3: आणि मी सविता गुटाळ.
0: मगाशी आपण अष्टांग योगाबद्दल जे श्रोत्यांना सांगत होतो, अर्थात ही सगळी माहिती आज उपलब्ध आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर, अनेक ठिकाणी त्याबद्दल बोललं जातं, पण रेडिओच्या माध्यमातून रेडिओच्या श्रोत्यांसाठी आपण खास ही माहिती देतो आहोत. तर त्यामध्ये प्राणायाम याच्याविषयी तू उल्लेख केलास, तर प्राणायामाचं महत्व तर अनन्यसाधारण, विशेषतः आकाशवाणीच्या बाबतीत, कारण आकाशवाणी हे फक्त बोलण्याचं, ऐकण्याचं माध्यम, आणि तिथे आपलं बोलणं जास्तीत जास्त चांगलं होण्याच्या दृष्टीने श्वास नियंत्रण जे आपण नेहमी आवाजाच्या कार्यशाळेमध्ये सांगितलं जातं की श्वासावरती आपलं नियंत्रण जर असेल उत्तम प्रकारे तर आपलं बोलणं सहज सुंदर होतं.
3: आकाशवाणीच्या
0: होण्यासाठी प्राणायाम आणि श्वास नियंत्रण हे तितकंच महत्वाचं आहे. तर हे श्वास नियंत्रण याच्याविषयी आपण बोलूया.
3: आणि आणखी एक सांगायचं म्हणजे आकाशवाणीच्या दृष्टीने तर योग्य आहेच, पण खास करून जे गातात त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे. कारण प्राणायामामुळे होतं काय, आपल्या श्वासावर नियंत्रण होतं आणि आपण जेवढा वेळ आपला श्वास रोखू तेवढी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि प्राणशक्ती म्हणजे ऊर्जा वाढवणे, याच्या नियमित सरावाने फुफ्फुसे मजबूत होतात आणि मन शांत होतं.
0: त्यानंतर आणखीन जे अष्टांग आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं एकाग्रता हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे.
3: हो, हो, हो.
0: कारण एकाग्रतेसाठी सुद्धा योग साधना हे सांगितली जाते.
3: आणि एकाग्रतेला आपण धारणा म्हणतो, म्हणजे आपले मन कोणत्याही एका विशिष्ट विषयावर, बिंदूवर किंवा विचारावर केंद्रित करणे.

0: म्हणजे धारणा. असंही म्हटलं जातं नाही की लावलेल्या देवापुढे दिव्याकडे आपण एकाग्र दृष्टीने पाहिलं तर आपली नेत्राची दृष्टी म्हणजे आपले डोळे चांगले राहतात.
1: आणि एकाग्रता ही म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला उपयोगी पडत असते आयुष्यामध्ये, विशेषतः विद्यार्थी जीवनामध्ये एकाग्रता ही खूप महत्वाची असते. तुम्ही जो काही अभ्यास करता किंवा जे काही निरीक्षण असतं त्यामध्ये एकाग्रता असल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत नाही. त्यामुळे एकाग्रता ही विद्यार्थी जीवनामध्ये विशेषतः अतिशय महत्वाची असते. आणि जेव्हा काही महत्वाची कामं असतात आपली, जसं आपलं प्रसारणाचंही काम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एकाग्रता लागतेच. याचं कारण वेळेमध्ये तो कार्यक्रम बसवणं, वेळेवर कार्यक्रम सुरू करणं, संपवणं, यासाठी एक प्रकारची वेगळी एकाग्रता लागते. त्यामुळे एकाग्रतेचं महत्व हे अनन्य साधारण आहे आणि तोही आपल्या योगाचाच एक भाग आहे.
0: एकंदरीतच म्हणजे मनाची चंचलता दूर करणे, आणि मनाची चंचलता दूर झाली तर आपली एकाग्रता आपसुकच येते. म्हणजे आपण ते लक्ष केंद्रित करतो आणि आपलं जे काम आहे, कुठलंही असू दे, गृहिणी असू दे, विद्यार्थी असू दे, आकाशवाणीतील निवेदक असू दे, ते काम अगदी सहजपणे पार पडतं.
1: आणि मग एकाग्रता झाली की पुढे आपलं जो आहे अंग ते आहे ध्यान, म्हणजे जे मनशांतीसाठी सुद्धा आवश्यक आहे आणि त्यातून योग साधनेचा एक महत्वाचा अंग ते मानलं जातं.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे ध्यान लावल्याने होतं काय, म्हणजे आपण जे ध्येय साधतो म्हणजे मनात जे ठरवतो ते पूर्णत्वास जातं.
1: पण आता कित्येकदा आपण बघतो बघ की काही लोक असं प्रयत्न करतात, किंवा आपल्यालाही हा अनुभव कधी कधी येत असेल की आपण असे डोळे मिटून बसतो ध्यान लावण्यासाठी म्हणून, आणि फार काळ आपल्याला ते एकाग्रता साधता येत नाही कारण विचार मनामध्ये खूप चालू असतो. तर मग त्यासाठी काय करता येईल, त्यासाठी योग काय सांगतो आपल्याला?
0: म्हणजे आज तुम्ही 5 मिनिटं बसायचं, उद्या 10 मिनिटं, असे वाढवत वाढवत जाऊन तुम्ही एकाग्रता करण्याची म्हणजे ध्यान करण्याची सवय लावायची आणि ते आपापच येणार तुम्हाला.
1: म्हणजे सुरुवात अगदी छोट्या योगाने करायची,
0: तिळातिळाने वाढतं ना तसं ते वाढतं,
1: जेणेकरून मग त्या मोठ्या ध्यानधारणेकडे आपण प्रवास.
0: आणि ध्यानधारणाचा उपयोग फार म्हणजे होतो आपल्या जीवनामध्ये, आरोग्यावर. त्याच्याने काय होतं, आपलं जे नेगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता दूर होते आणि आपल्या अंगी सकारात्मकता बाळगते.
1: आणि ध्यान म्हटलं की आपल्याला एक डोळ्यासमोर येतात की ध्यान करणारे योगी किंवा साधू संत, पण खरं म्हणजे अगदी सामान्य लोक सुद्धा याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतात. आणि योगाला कुठलंच खरं तर वयाचं किंवा असं बंधन नाहीये, नाही का?
0: नाही नाही, योगाला बंधनच नाहीये, फक्त त्याच्यामध्ये असे थोडे नियम आहेत. म्हणजे आता तुमचं ऑपरेशन झालंय, तुमचं थोडंसं वय हे आहे, तर तुम्ही हे करू नका ते, पण प्राणायाम करायला कुणालाही हे नाहीये, म्हणजे ते सगळेजण करू शकतात.
1: आपल्या एक योग शिक्षिका आहेत अनुपमा सबनीस या, तर त्या याविषयी आपल्याला काय सांगतायत आपण ऐकूया. म्हणजे असं म्हटलं जातं की योग म्हटल्यानंतर एक विशिष्ट वयामध्येच तुम्ही ती योगसाधना केली पाहिजे, असा कुठेतरी एक गैरसमज कधी कधी आपल्याला कानावर पडतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की असं काही नाहीये,
0: बरोबर आहे, अगदी
1: कुठल्याही वयोगटामध्ये तुम्ही ही योगसाधना करू शकता. तर काय सांगतायत आपण ऐकूया.
2: अगदी खरं सांगायचं तर योगाभ्यास करण्यासाठी वयाची कुठलीच अट नाही. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, बायका, पुरुष, कोणीही हा योगाभ्यास करू शकतो. हठप्रदीपिका हा योगशास्त्राचा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यात एक अतिशय सुंदर श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की युवा वृद्धोतिवृद्धो वा व्याधितो दुर्बलोपि वा अभ्यासात सिद्धि मापनोती सर्व योगे स्वतंत्रितः. म्हणजे अगदी युवा, तरुण मुलं, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधी असलेले किंवा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतं, सिद्धी प्राप्त करू शकतं. आमच्या क्लासमध्ये ना असेच वृद्ध म्हणजे 75 वर्षांचे आजी आजोबा जेव्हा आम्ही योगाभ्यास करताना बघतो ना, तेव्हा म्हणजे ते वज्रासनात बसतात, ते पुढे वाकले की त्यांचे हात पायापर्यंत पोचतात, काही काही जण तर उष्ट्रासन करतात, हलासन करतात. त्यामुळे योगाबद्दलचा जो काही आदर आहे तो मनात वाढतो आणि त्यांच्याकडनं एक छान स्फूर्ती मिळते, आम्हाला शिकवायला सुद्धा एक स्फूर्ती मिळते. आताच्या काळाची ही गरज आहे, कारण लहान मुलं तुम्ही आता बघितलीत तर ती साधी मांडी घालून सुद्धा खाली बसू शकत नाहीत. तुमच्यामध्ये राग द्वेष ह्या ज्या भावना आहेत त्या जास्त प्रमाणात दिसतात. त्यामुळे लहान मुलांसाठी किंवा आत्ताच्या पिढीसाठी योगाभ्यास हा खूप गरजेचा झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटना जेव्हा आरोग्याची व्याख्या करते तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवरही जेव्हा तुम्हाला सुस्थिती असते, उत्तम असतो किंवा आनंदी असल्याचा जो एक अनुभव आहे ना, तो म्हणजे आरोग्य आहे.

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाल हसला
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: सहसंवाद कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत
4: श्रोतेहो शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगासनाचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात उभे राहून करायची आसनं म्हणजे शरीराचे संतुलन आणि स्वास्थ्य बळकट करण्यासाठी उदाहरणार्थ ताडासन वृक्षासन आणि बसून करायची आसनं मन शांत करण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी उदाहरणार्थ पद्मासन वज्रासन त्यानंतर तिसरा येतो पाठीवर झोपून करायची आसनं म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पाठीच्या पचन दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी उदाहरणार्थ पवनमुक्तासन हलासन आणि

0: शेवटचं आहे चौथं म्हणजे पोटावर झोपून करायची आसनं, म्हणजे छातीचा विस्तार करण्यासाठी आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी. उदाहरणार्थ भुजंगासन, धनुरासन आणि शारीरिक मानसिक यानुसार आपलं स्वास्थ्यही चांगलं राहतं ही आसनं केल्यामुळं, आणि करण्याचा हळूहळू प्रयत्न करायचा.
1: म्हणजे आसनांमध्ये तीन जे मुख्य प्रकार मानले जातात की एक उभं राहून करण्याची, बसून करण्याची आणि म्हणजे झोपून झोपलेल्या अवस्थेमध्ये ज्याला जे सोयीचं आहे त्या पद्धतीने त्याने ती करावीत, कारण काही अडचणी पण असतात लोकांना, तर त्या नियमांना अनुसरून ती आसनं जर आपण केली नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं, आणि असं मार्गदर्शन देणाऱ्या अनेक संस्था आहेत. विशेषतः योग म्हटल्यानंतर निःशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या सुद्धा अनेक संस्था आहेत आणि अनेक व्यक्ती आहेत की ज्या कुठलाही फी न घेता, कुठलाही शुल्क न आकारता योगाचा प्रसार व्हावा आणि म्हणून त्यासाठी ते कार्य करत असतात. मगाशी आपण ज्यांचे अनुभव ऐकले त्या अनुपमा सबनीस या सुद्धा योगविद्या निकेतन सदाशिव निंबाळकर संस्था अतिशय प्रसिद्ध अशी संस्था आहे. अशा अनेक संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या स्वतःही निःशुल्क असं योग प्रशिक्षण देत असतात.
0: खूप छान.
1: अशा अनेक व्यक्ती आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतील. आपल्याला अनेकदा माहिती नसतं की अरे ही व्यक्ती अशी काम करणारी आहे, पण अशा व्यक्तींचा आपण फायदा करून घेतला पाहिजे आणि हा योग प्रसार जास्तीत जास्त करण्यामध्ये आपला वाटा आपण उचलायला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे.
0: बरोबर आहे. आणि यामुळे होतं काय, योगामुळे निस्वार्थ राहणं हे त्यांच्या अंगी अगदी म्हणजे आपसुकच ते येते कला. आणि म्हणजे त्यांचा हेतू काय असतो की लोकांपर्यंत जनजागृती करणे, आरोग्य त्यांचं बिघडू नये यासाठी ते सांगतात, म्हणजे निस्वार्थपणे घेतात.
1: मुळात योगातलं जे पहिलं सूत्र आपण मगाशी सांगितलं यम नियम, तर त्यामध्ये ही शिकवण किंवा हा संस्कार कुठेतरी अंतर्भूत आहे.
0: बरोबर आहे. आणि प्राणायाम पण, आता आपण जसे हे चार प्रकार पाहिले तसं प्राणायामचे पण आठ प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कपालभाती. कपालभाती हा सगळ्यात म्हणजे महत्वाचा, कपालभाती आणि अनुलोम विलोम. यामुळे होतं काय, आपलं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य सगळं अगदी व्यवस्थित होतं. आता कपालभातीमुळे कपाल म्हणजे कपाळ, भाती म्हणजे चेहरा, कपाळ म्हणजे चेहऱ्याचं सौंदर्य, तेज वाढतं. आणि याच्यामुळे आणखी महत्वाचा फायदा काय होतो की ब्लॉकेजेस, आता हल्ली सगळीकडे म्हणजे ऐकायला मिळतं की याला दोन ब्लॉकेजेस, चार ब्लॉकेजेस, आणि अगदी शेवटी कळतं मग अगदी त्याची बायपास होते, हार्ट सर्जरी होते. हे न होण्यासाठी हळूहळू आपण कपालभाती करायला हवंय.
1: म्हणजे हे सगळं प्राणायामामध्ये श्वास नियंत्रण. आणखीन कोणते प्रकार,
0: अनुलोम विलोम. आता एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा, हे अगदी असं गंमत म्हणून केलं तरी बघा काय होतं, आपलं श्वासावर नियंत्रण होतं आणि आपलं आरोग्याचं आरोग्याप्रती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक अग्निसार असतं आणि आपण आतड्यांची मालिश होते, आपल्या पोटाचा जो घेरा असतो वाढलेला, ह्या सगळ्या प्राणायामामुळे कमी होतो आणि आपली जी पचनक्रिया सुधारल्यामुळे आपले बाकीचे सगळेच आजार दूर होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पोट व्यवस्थित राहणे. जर आपल्या पोटापासून जर सगळं बिघाड सुरुवात झाली तर आपलं आरोग्य ढासळतं. आणि त्यानंतर मग येतं उज्जयिनी प्राणायाम, थायरॉईडसाठी खूप महत्वाचं आहे. ते हळूहळू प्रत्येकाला जमतं असं नाही, पण हळूहळू प्रयत्न केला की नक्की येणार. त्यानंतर आहे मग पवनमुक्तासन, माफ करा, भ्रामरी प्राणायाम, आणि मग शेवटी आहे आपलं ते ध्यान प्राणायाम. असे आठ प्राणायामचे प्रकार आहेत.

0: श्रोतेहो सहसंवाद या कार्यक्रमात आज आपल्यासोबत मी दिनेश अडावतकर
1: आणि मी सविता गुटाळ.
0: सविता, आता तू भ्रमरी प्राणायामाबद्दल सांगत होतीस आणि मला हे गाणं सारखं आठवत होतं, म्हणून मला हे गाणं श्रोत्यांना ऐकवल्याशिवाय राहवलं नाही. आणि कुठेतरी त्याचा संबंध या भ्रमराची जी गुणगुण आहे, विशिष्ट असा नाद आहे, त्याच्याशी आहे असं मला जाणवलं कुठेतरी.
1: बरोबर आहे. आणि मी प्राणायामचं सांगितलं की 8 प्राणायाम आहेत, त्याच्यामध्ये भ्रामरी खूप महत्वाचं आहे. भ्रामरी केल्याने काय होतं, मुलांची स्मरण शक्ती तर वाढतेच आणि जसं जसं आपलं वय होतं तसं विस्मरण होतं आपल्याला. ते विस्मरण टाळण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर येतं मग उद्गीत प्राणायाम, म्हणजे ओमचं उच्चारण. यामुळे होतं काय, मनाची शांती एकाग्रता होते, चंचलता दूर होते, मन शांत होतं. आणि त्यानंतर शेवटचं आहे प्रणवध्यान, म्हणजे ध्यान करणं. आम्ही असं सांगतो की म्हणजे योगामध्ये बोलतात की मध्ये आज्ञाचक्राकडे लक्ष द्या, दोन्ही हाताची मुद्रा करा आणि जोरात श्वास घ्या, जोरात श्वास सोडा. पण या प्रणवमध्ये श्वासाचा आवाज स्वतःला पण येता का म्हणे, म्हणजे अगदी तो श्वास घ्यायचा पण श्वासाचा आवाज ऐकायला पण नाही यायला पाहिजे.
0: निरामय शांतता आपण म्हणतो, आतून बाहेरून अशी शांतता सर्वत्र अनुभवणं म्हणजे तो प्राणायाम.
1: आणि प्रणव ध्यान मध्ये असं म्हटलं जातं की आज्ञाचक्राकडे लक्ष द्या आणि ईश्वराचं ध्यान करा, तुम्हाला जी चांगली गोष्ट आहे ती आठवा, नकारात्मकता दूर करा, हे याच्यात सांगितलं जातं.
0: खरंच म्हणजे किती सुंदर आहे हा योग. तो जसं आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी हे सांगतो, तसंच आपल्या मनाची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायला हा योग शिकवतो. की मनशांती जी आपण म्हणतो, यावर्षीचं घोषवाक्य जे आहे की योग वाढत्या वयासाठी आनंद देणारा आणि निरोगी ठेवणारा असा योग, सामंजस्य व शांती के लिए योग, असंही आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रतीक चिन्हामध्ये म्हटलेलं आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जो साजरा केला जातो, तर या बोधचिन्ह जे आहे तेही खूप सुंदर असं आहे की दोन्ही हात जोडलेले आहेत आणि व्यक्तिगत चैतन्य किंवा वैश्विक चैतन्य याचा योगाशी कसा संबंध आहे, शरीर आणि मन तसंच माणूस आणि प्रकृती म्हणजे निसर्ग यांच्या समरसतेचं ते प्रतीक आहे. स्वास्थ्य आणि कल्याण याचा दृष्टिकोन सुद्धा त्याच्यामधून चित्रित होतो. आणि त्याच्यामध्ये एक पृथ्वीचं प्रतीक आहे आणि पानं आहेत झाडाची, म्हणजे ती निसर्गाचं प्रतीक आहे. आणि निळी पानं आहेत ती अग्नितत्वाचं प्रतीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक सूर्य पण आहे दुसऱ्या बाजूला, तर ते ऊर्जेचं आणि प्रेरणास्रोताचं प्रतीक आहे. असं अर्थपूर्ण चिन्ह आहे, प्रतीक चिन्ह योगाचं. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मगाशी आपण अनुपमा सबनीस यांच्याशी संवाद करत होतो, तर या संदर्भात म्हणजे योग दिनाच्या संदर्भातही त्यांनी आपलं मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे, ते ऐकूया आणि मग आपण पुढे जाऊया.
2: नजीकच्या काळातच हा योग दिवस पाळायला सुरुवात झाली, म्हणजे 2000 खरं सांगायचं तर 2014 सालापासून हा योग दिवस आपण पाळायला सुरुवात केली.

त्यामुळे पतंजली मुनींनी लिहिलेली योगसूत्र किंवा हठप्रदीपिका ह्या ग्रंथांना महत्त्व प्राप्त झालं, किंवा ते जे आत्तापर्यंत लोकांपर्यंत पोचली नव्हती ते लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे लोक त्याचा अभ्यास करायला लागले. आणि योगाभ्यासाचा म्हणजे आसनं प्राणायाम ह्याचा अभ्यास केल्यामुळे त्यांचं शरीर लवचिक होतंच, कार्यक्षम बनतं, एक प्रकारचा उत्साह वाटतो. प्राणायामामुळे तुमचं मन, तुमच्या भावभावना ह्यांच्यामध्ये थोडासा समतोल यायला मदत होते, मन स्थिर शांत राहायला मदत होते आणि त्यामुळे आपली विवेकबुद्धी जागृत होते म्हणायचं, किंवा त्याचा विकास होतो. आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला स्ट्रेस किंवा अँझायटी हा जो प्रकार आहे त्याच्यावरती ताबा येतो असं म्हणतात. पण खरं म्हणजे ताबा येतो म्हणजे काय, तर जेव्हा तुमची विवेकबुद्धी जागृत असते तेव्हा त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला की आपोआपच त्याची गंभीरता कमी होते. म्हणजे एखादा गंभीर विषय असेल तरी त्याचा इतका स्ट्रेस येणार नाही, पण आजकाल एखादी छोटी गोष्ट जरी असली तरी त्याचा खूप मोठा बाऊ केला जातो, कारण तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन.

0: सहसंवाद
1: योगाचे अनेक फायदे आहेत आणि 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता त्याला विश्व पातळीवर मिळालेली आहे. त्यामुळे योगाचं महत्व संपूर्ण विश्वाला पटलेलं आहे कारण त्याचे जे फायदे आपण काही फायद्यांची चर्चा केली त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आता संपूर्ण जगच मी म्हणेन की प्रतीक्षा करते 21 जूनची.
2: मी तर म्हणते 21 जून पेक्षा महिनाभर हा दिन साजरा केला जातो, अगदी वर्षभर म्हटलं तरी चालेल. कारण योगाचा प्रचार आता घरोघरी आणि जेव्हा आपल्याला डॉक्टर म्हणतात, मी मगाशी सांगितलं तसं, तेव्हा सगळेजणच म्हणजे अगदी योगाकडे त्यांचा कल आहे आता. आणि योग हा संस्कृत शब्द युज धातूपासून बनला आहे, ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे असा होता. सोप्या भाषेत सांगायचं तर योग म्हणजे शरीर मन आणि आत्म्याचं मिलन. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती एक प्राचीन भारतीय जीवनशैली आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी निरोगी आरोग्य आणि आंतरिक शांतता प्रदान करते. मानसिक संतुलन राखण्यासाठी नियमित ध्यान करणे, दररोज किमान 20 मिनिटे व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. तणाव कमी करण्यासाठी दररोज डायरी लिहिणे आणि 5 मिनिटे दीर्घ श्वासोच्छ्वास करणे हेही गरजेचं आहे. आणि योगाचे फायदे म्हणजे म्हणाल तर नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. शारीरिक लाभ काय होतो? लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि पचनशक्ती सुधारते. मानसिक लाभ काय होतो? ताणतणाव म्हणजे स्ट्रेस, चिंता कमी होते आणि मन शांत होऊन एकाग्रता वाढते. आजार दूर होतात, रक्तदाब नियमित राहतो, पाठदुखीपासून आराम मिळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
1: वा, खूपच छान थोडक्यात तू फायदे सांगितलेत जाता जाता. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं एक योग गीत जे प्रसिद्ध झालेलं आहे ते जाता जाता मी श्रोत्यांना त्याची एक झलक ऐकवतो. तन मन जीवन चलो सवारे, योग मार्ग अपनाए, वैर भाव को त्याग सभी हम, गीत मिलन के गाए.
2: वाह,
1: आनंदमय हो जीवन सबका, योग यही सिखलाए, हो तनाव भय मुक्त सभी जन, दिव्य प्रेम सरसाए, यम और नियम हमारे संबल, सुखमय जगत बनाए, आसन प्राणायाम ध्यान से स्वास्थ्य शांति सब पाए, ऊर्जावान बने सब साधक, संशय सभी मिटाए, ऊर्जावान बने सब साधक, संशय सभी मिटाए, विश्व एक परिवार योग कर, स्वर्ग धरा पर लाए. तर योगामध्ये इतकं सामर्थ्य आहे की साक्षात स्वर्ग धरतीवर आणू शकतो हा योग. आणि आपण या देशाचे नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्यामुळे असं म्हणूया. आणि
2: मी म्हणते या कवितेतून अगदी सगळे योगाचे प्रकार म्हणजे अगदी सगळ्यांना कळले असतील. आणि कविता खूपच छान होती, बोधचिन्ह तर खूपच छान होतं, श्रोत्यांना खूप छान वाटलं असेल.
1: आणि हा योग असाच आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे. 21 जूनला आपण सर्वांनी योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. आज इथेच थांबूया. मी दिनेश अडावतकर.

0: आणि मी सविता गुटाळ
1: आपला निरोप घेतो.
0: नमस्कार.
2: सहज संवाद.
1: सहज संवाद कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: आ बस मांगे उदे ये उदे ये उदे आ बस बस बस बस आ चला मैडम ये तो
1: थैंक यू आ चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलत.
0: अहो आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे. ओ
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: अहो नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे. इथे शांती आहे.
0: आली लोकाले शांती नको डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे. मॅच जिंकली वाजवा डीजे. गणपती आले वाजवा डीजे. गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही. थोडा वेळ बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा.
1: नाही नाही नाही नको बाई बरं ते जाऊ दे. तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो.
0: तिथूनच आलात ना बघ. नाही तर जनावर नाही आहेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का बरं झालं बाई. बरं किती पैसे झालेत.
0: कसले.
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: हो का बरं झालं. मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल.
0: तशी सोय नाही इथं.
1: हे हो बरं झालं सांगितलं. माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई अय फुलपाखरू थांब थांब थांब. अरे ए देवा कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा किती स्वच्छ पाणी आहे. अरे अरे अरे मला गुदगुल्या होत आहेत रे. अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची. इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगलं असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. गो बाई चिकूब कसं लगडलेत. गो बाई तोडू का. नाही नाही नाही असं कस. कुणी आहे का इथं. कुणी आहे का. माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान कोई है क्या. इस फळ का कैसे दिया.
0: आओ थोडा उबिंदास चालतंय.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते. आहो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्याच. मी सांभाळते या गोष्टी.
0: सांभाळा सांभाळा. कसं आहे पाहणं सोपं असतंय सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
0: नाही माझंच विद्यापीठ आहे. ही फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज.
0: हे हवा पाणी प्रकाश फुलं फळ समजा निसर्ग देवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आण पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई एकच घेते बरं का.
0: थोडा.
1: वा ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा वा वा वा वा सुरेख. आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते शेतातून खळ्यात खळ्यातून पेटीत पेटीतून ट्रकमध्ये ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये मग व्यापाऱ्याकडे मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
0: रामकृष्ण हरी.
1: अगं बाई एवढा वाईट होतं का जो. जाऊ दे बाई. चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत करी काहे के. नाही नाही नाही सुमती डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय. इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल.
2: ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोडशेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीतही अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होई. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे.
0: तुम्ही पण या बरं का इथं,
1: मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलं आहे माझ्या.
0: काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या असा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवलीसारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबापैकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते, पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंडदेखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंगखाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं.

0: हे काय अजून आले नाही लाईट? काय गं बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर, पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची दोन लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता, त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं, मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपल्या संपल्या लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
1: चना नाही, जना जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ मी तुम्हाला का चना म्हणेन? मी आज चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ तुम्हारी बायको बोलेगी ना, मैं परकी बाई काय को तुमको जना बोलेगी?
1: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है, मुन्ना का डॅडी.
0: डॅडी
1: और नहीं तो का?
2: हसरत है रह गई कि कोई नाम से पुकार.
0: ऐक कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. हाँ, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. नकली दुनिया की तू छोड़ दे सोहबत, जानेगा तू मानेगा एक दिन, तुझ में ही बसी है सारी कुदरत.
1: वा वा वा मैडम, आप तो बड़ी शायर निकली.
0: डोमल्याची शायर. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी. रोज झोपेतून उठलं की धडधड धडधड मेसेज असे तोंडावर आदळतात. पहिले ना मी ते डायरीत उतरवून घ्यायची. क्या हुआ ऐसा मुंह ऐसा खुला क्यों है तुम्हारा?
1: मैडम मराठी की दिक्कत है ना, तो थोड़ा.
0: कोई बात नहीं कोई बात नहीं. अरे हम मराठी लोग हैं ना, हमको हिंदी में बात करने में बड़ा अच्छा लगता है. मैं हिंदी में बोलती हूँ. वो क्या है ना, वो मोबाइल खोला ना तो धड़धड़ धड़धड़ मैसेज ऐसे तोड़ पे आदरते थे. पहले तो मैं मैत्रिणियों पर ना ऐसे इम्प्रेशन डालने के लिए डायरी में उतर के लेती थी.
1: मैडम
0: हाँ हाँ
1: आप मराठी में ही बोलो, हम समझ लेंगे.
0: हो का, बर चाले. मग काय झालं माहितीये का, ते मो ऐसा आहे मेरा, मैं बोलने को वैटी ना तो बोलतीच रहती हूँ. कैसा दिया?
1: अरे मैडम पहिले खाओ तो सही.
0: नको भाई, फुकट नको.
1: फुकट नाही, ये तुम्हारे पॅकेज मध्ये आहे.
0: हे पण पॅकेज मध्ये?
1: और नाही तो का,
0: चांगलं रिसॉर्ट आहे. अजून काय काय पॅकेज मध्ये?
1: ऊपर फाइल है ना, उसमें है काका है. पर एक चीज है, हम बिना पढ़े बता सकते हैं, फोकट में मिलत है.
0: क्या क्या?
1: वो है सुकून.
0: सुकून? सुकून क्या होता है? सुकून क्या होता है?
1: बराबर, आप शहर से आई हो ना,
0: डोंबिवली से.
1: हाँ, इसलिए आपको पता ना ही है. यहाँ बैठो.
0: काहे?
1: यहाँ बैठो तो सही मैडम.
0: हाँ बस ले बोल.
1: हाँ, अब आँखें बंद करो.
0: कहा?
1: अरे बंद करो मैडम.
0: शी भाई, चोर भी नसेल मंगळसूत्र आत मध्ये घालते भाई.
1: का हुआ?
0: नहीं काही नहीं काही नहीं, बस ले, डोळे बंद करते. हाँ
1: हाँ हाँ, अब शांति से सांस लेवा, शांति से छोड़ा. शांति से सांस लेवा, शांति से छोड़ा, शांति से सांस लेवा. हाँ, अब कान से सुनियो ये झरने की करकर,
2: ये पत्तों की सरसर, ये हवा का झोंका, ये बबरों की गुनगुन, ये चिड़िया की चूचू, वो कोयल की कुकू, ये मिट्टी की महक, ये फूलों की खुशबू, वो गैया का हम्मा, वो बकरी की बेबे, सब महसूस करो मैडम, सब महसूस करो, सब महसूस करो, सब.
1: तब तक हम धंधा करके आवत हैं.
2: ले

0: レッチャナーセン。ええ、マダム、ミラクナイスコー。अरे सुकून है जो आप पॉकेट में मिलते हैं। अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको पॉकेट में मिल गया सुकून। हाँ मैडम, है मैडम।
1: हाँ छान वाटलं।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: ओहो एक पूड़ी दे दो।
0: एक का है मैडम, एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटाभर खाऊ नये, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगं बाई हा पण वाईट होता का जोक माझा, जाऊ दे। चणे, वा खुसखुशीचा चणे। वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का। अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे, कधी कुठे नेत नाही। काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय होई 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे 3-4 हजार। काही नाही आपली झऊज आणि यांच्याकडे पैशाचा पाऊस। काय केवढी महागाई वाढली आहे नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेस, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये। यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळवणणार तो, कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच। आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असतं, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान, उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदो काही आहे जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय गं बाई, ह्या बाई नुसतं रील मधलंच बोलतायत। बोलते तरी हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं, सगळ्यांच्या माना खाली दुःखानं नाही बरं, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात अच्छं करण्यात आयुष्य चाललंय। पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे, त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर, असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो कळवळलं ना पोरग, त्याचं सोडा। संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे, आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या काही नाही, नखा एवढाही रोग नाही। मग डॉक्टरनं विचारलं का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता, तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे। म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रीलसारखी, मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन। डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईलपासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड। आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला। आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते,

0: मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई काम संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन. मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहाण्याने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. अहो 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू.
0: आणि मेले असते तर?
1: मेली असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की?
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतंस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता, काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा धुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू, जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असत हे जाग होणं, माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
2: नाव?
0: हा, कोण तुम्ही?
2: फॉर्म भरतोय.
0: हा, फॉर्म? हे रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
2: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
2: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
2: तुमचं नाव?
0: माझं, माझं सुमती लोंढे.
2: वय?
0: 60.
2: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
2: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. ओ, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो न वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
2: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
2: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
2: जेवण वेज?
0: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
2: इथे नॉन वेज मिळतही नाही.
0: मग काय विचारलं? अहो काय अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. ते कोरडा ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो, निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं, खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरं आहे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन?

0: छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात महाग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू.
1: मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय.
0: सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा, म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते. हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का, म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणली आहे म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला, फोन फोन माझा फोन कुठे गेला, इथेच तर होता होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन. अरे माझा फोन कुठे गेला. ओ कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का, इथं आहे का कोणी.
2: काय झालं मॅम, काही अडचण.
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
2: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही.
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. काय ह्या दगडावर ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी.
2: थांबा थांबा, आपण बघूया.
0: नाही, माझ्या मुलाला कळवायचं होतं ना, म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
2: आपण बघूया, थांबा.
0: ओ मला मला ओ माकडानी नेलं असेल का.
2: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का.
2: नाही मॅम, एक मिनिट एक मिनिट, आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईल शिवाय काही होत नाही हल्ली.
2: एक मिनिट, जरा उठता का.
0: मी उठून काय करू आता.
2: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर, उठले, घ्या.
2: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं.
2: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको, सो सॉरी. सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना.
2: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा काही लागलं तर सांगा. हा आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का.
2: नाही, हे माणुसकी मध्ये.
0: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमकं पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको, मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ठाणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू. माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला. मी असाच विंधळेपणा करते बाईशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता. बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात. नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पुलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही, इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात

मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकं सुटतो बाई. केवढ्या आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्रविचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय गो बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहावरचे एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलेत, बाजार भरलाय नुसता, आणि आपल्याला कन्फ्यूज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तो, म्हणजे सिमेंट का करणे काय, सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या धडकी भरते हो नाही का? दहीहंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे, मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाहीबद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिवचिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापड नाही आली डोळ्यावर, जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजिरी सारी, माझ्या केसान गो, मालीला फुलेला चाफा, वासदर मालता.

का रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी, की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं. ह्यांना जमतो बाई, आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्धसमोर शक्ती पिक्चरमधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य, सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगू देत नाही.

0: अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी.
1: बोलू का?
0: नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं, पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं. नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत. त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो, तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं, आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कुणी नाही आहे. आणि कुणी आलंच चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास, सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. मग माझं काय, माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते?
2: मेलोय का आपण?
0: इच्छा तू, मी येऊ खेळायला.
3: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी
3: कट्टी कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचं मित्रमैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत
2: असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे.
0: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
3: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होतं, एकटं राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाही आहे. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातल्या भांडणामुळं, सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं.

0: हे भांडण इतके टोकाला का जातात तो? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं? आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची? त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठ सोडत नाहीत। नको नको ही भांडण, भांडण नको देवा, ही भांडण नको। हॅलो, अविच्या आई का? मी 5 नंबरमधून सुमती बोलते आहो। ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंगमधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं। मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझ्या अजून मला त्रास होतो आहे त्या गोष्टीचा। मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा। थँक्यू सो मच, थँक्यू। संगीता, रागवलीस का ग? तुझ्या श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता। तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखावलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं, माफ करशील का ग राजा? मला एकदा म्हण मला माफ केलंस, एकदा। थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच। हॅलो, अहो मी बोलते, तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे। एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच। असं एक पाप माझ्या हातून घडलं आहे, महेशला नाही काढू शकले हो मनातून। हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत।
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना। कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्याप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात। आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता। म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? हो, उभं बालपण आईबाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला। माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत, मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल।
2: हे माफी मागणं चांगलं असतं बरं, मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं। तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण। मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळकुट्ट करून जायचं? नाही का, ती ओझी उतरवून जाऊया। जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया, मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया। मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते। मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते। कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते। श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योतही बनते इसा पुढली। दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते।

तन्मिचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्म जन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी

0: सेठ म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
1: अगं बाई हो का, बरं झालं माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
0: मोस्ट वेलकम मॅम.
1: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
0: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
1: हो का, बरं मला काय करावं लागेल?
0: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
1: बर.
0: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
1: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी. बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून?
2: येईल.

बाबा आई गेली. गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत. हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली. दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका https://awards.gov.in आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील अरिजित सिंग आणि शिवम महादेवन यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉ यांचं.

शत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुपरस्टार या चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजित समीर यांचं.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी, आणि चित्रपट होता नटरंग. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेअर्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
0: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीरंग गोडबोले यांचं गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात. संगीत आहे अजित समीर यांचं आणि चित्रपट आहे सुपरस्टार.

0: अगं बाई, अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.

आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जस्सिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्त्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 4:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माईन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी CID त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल, तसंच अभिषेक बॅनर्जी

यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविन बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावोचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: त्याची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक SL कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

0: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदवी अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आत जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:47 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांची रचना गोविंद पोवळे यांच्या स्वरात.

मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत वर्षा चितळे यांच्या स्वरात आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 आणि 7 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: नीलकंठ कदम यांचा हा दुसरा कविता संग्रह 2025 प्रकाशित होत आहे. कवितेत आलेले विविध विषय अनुभवांगी असल्याने त्यात व्यक्त झालेल्या भावना आणि संवेदना कवीने अतिशय सहज आणि तितक्याच मोकळ्यापणाने मांडलेल्या आहेत. पोखरलेल्या भेगाळलेल्या काजोळलेल्या मनात किती द्वेष असूया भय वासना असू शकतात त्या प्रत्येकाला ठाऊक असतात. मात्र त्यांचं प्रकटीकरण टाळण्याकडे दडवून ठेवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. मात्र त्यातून जे अनुभवाला येतं ते पोटातल्या वणव्या इतकंच एकाकीपणे

0: पालन करावं लागतं. हे एकाकीपण पृथ्वी आणि आकाश यातील विजन प्रदेशात उभं राहण्या इतकं आणि आपलाच आतील कल्लोळ आपणच ऐकत आहोत इतकं प्रखर असतं. अशावेळी आशादायी म्हणावं असं काही हाती लागत नाही. पुन्हा पुन्हा उमेदीने उभे राहण्याचं ध्येय कोलमडताना कोसळताना दिसत राहतं. अनिश्चितता वाट्याला येणं यासारखं दुःख नाही. पुन्हा उमेदीने उभं राहण्याची धडपड करावी आणि पायाखालची जमीन मात्र भुसभुशीत असावी अशावेळी निश्चितपणाविषयी कसं सांगणार. म्हणूनच कवी विचारतात, आजचं असणारं आयुष्य उद्या सिंहासनापर्यंत घेऊन जाईल अथवा सिंहासनाच्या पायाशी तुडविलं जाईल याचा भरोसा कसा देणार. यासाठी कवीने प्रतिबिंबाची वापरलेली प्रतिमा अतिशय उत्तम आहे. कवीला आजूबाजूला दिसणारं संपूर्ण वास्तव हे विखारी, नश्वर, मायावी, कौर्य, भग्न आणि संस्कृतीवर धारदार शास्त्राने वार करावा अशा मानसिकतेनं व्यापलेलं दिसतं. त्यामुळे विषण्ण वाटावं, अनिश्चित वाटावं आणि कुठलाच उपाय हाती नसल्याने आतल्या आत संपूर्ण कड सहन करावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. कवी स्वतःच हे सर्व वास्तव टिपताना हदबलाचे खोटेपणाचे बुरखे फाडून विचारतात, विश्वाला व्यापून उरणारं अमानुष व्याकुळपण अनुभवलं का कधी? जग निळाशार आकाशातून हिंसा आणि क्रौर्य आणि भरलेलं यान कधी अंगावर कोसळेल या भयाने हवालदिल झालेलं दिसतं. त्यासाठी कवी म्हणतात, एका अर्थाने हे संपूर्ण जग विनाशकाने खचून भरलेलं एखादं अजस्त्र गलबत असावं आणि ते विनाशाच्या समुद्रातून प्रवासाला निघालेलं आहे. कवी केवळ विषन्नता दाखवतात असं नाही तर माणसाविषयीचा आशावादही व्यक्त करतात. वाळवंटात तळ सापडावं तशा काही सुंदर हळुवार संवेदनाच्या लाटा उमटवणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. ती तळे, पाऊस आणि पावळ्या, स्वप्न या त्या कविता होत. गुज ही कविता तर एक गोड भावगीत व्हावं अशा नादाने गुणगुणावं अशी आहे. या कविता संग्रहात एकूण 43 कविता आहेत आणि त्या विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. यातील बऱ्याचशा कविता अल्पाक्षरी आणि लहान आहेत. माफीनामा की कबुली जबाब ही मैत्रभाव व्यक्त करणारी शेवटची कविता मात्र दीर्घ कविता होय. नीलकंठ कदम यांची कविता सहज सोपी वरवरची वाटावी इतकी ती सोपी नक्कीच नाही. अतिशय घासून पुसून प्रतिमा आणि प्रतीकांचा नेमका वापर केलेली ही कविता आहे. ही वास्तवाला भिडणारी आणि माणसाच्या माणूसपणाची सोलीव कविता आहे. कवितेतून व्यक्त होताना अनेक प्रश्नांना आपल्यासमोर ठेवते तसेच अनेक प्रश्न नकळतपणे मनात पेरून जाते. माणसाच्या ठाई असलेल्या अनेक गुणावगुणांचे धागे उलगडून दाखवते. एकूणच भोवतालाकडे तटस्थपणे पाहतानाच स्वतःही त्याचा एक भाग आपण आहोत आणि यातून काहीतरी खात्रीशीर निर्माण व्हावं असा ध्यास कवीच्या ठाई आहे याची खात्री पटते. अस्वस्थाची ही डायरी म्हणावी की उद्याची उगवणारी सकाळ निर्मळ किरणाने व्यापलेली असेल अशी आशा व्यक्त करणारी ही कविता आहे. हे वाचकांनी ठरवावं यासाठी प्रत्येक रसिक कवीने ही कविता वाचायला हवी.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:28 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील येत्या 24 तासासाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ निरभ्र राहील. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात अननस लागवड याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी याचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अननस जगातील एक महत्त्वाचं फळ असून कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहे. हवाबंद डब्यात साठवलेल्या अननसात आणि रसामध्ये ब्रोमेलिन हे पचनास उपयुक्त उत्प्रेरक आहे, त्यामुळे परदेशात याला चांगली मागणी असल्यानं अननसाखालील क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु त्यापैकी क्यू आणि क्वीन या

0: अगरबत्तीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. क्यू ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात. तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात, त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो. क्वीन जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात. फळांचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत असतं आणि फळांचा दर्जाही उत्तम असतो. फळं खुसखुशीत आणि गोडीला चांगली असल्यानं कापून खाण्यासाठी उत्तम असतात. फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य असतात. मॉरिशियस ही जात क्वीन जातीप्रमाणे काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते. फळं 1 ते 1.5 किलो वजनाची कापून खाण्यासाठी उत्तम. मॉरिशियस रेड आणि मॉरिशियस येल्लो असे दोन प्रकार फळांवरील रंगावरून पडतात. जायंट क्यू या जातीची फळं मोठी 2.5 ते 3.5 किलो वजनाची असून क्यू जातीसारखी आहेत. कॅनिंगसाठी ही उत्तम जात आहे. अननस लागवडीसाठी जमीन नांगरून आणि कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चरामध्ये केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. दोन चरातलं अंतर 90 सेंटीमीटर, चरातील दोन रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर, दोन झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये दोन झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटरपर्यंत वाढवता येतं. अशा प्रकारे अननसाची लागवड जर केली तर प्रति हेक्टरी 76,190 रोपं बसतात आणि त्यापासून सर्वाधिक 86.5 टनापर्यंत क्यू जातीपासून उत्पादन मिळतं. अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीनं झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी उत्तम असतात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळं तयार होतात. फळाखाली येणाऱ्या कोंबाचा आणि फळावरील पानाच्या शेंड्याचा उपयोग केला तर फळं अनुक्रमे 22 आणि 24 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. मुळ्या फुटण्यासाठी लागवडीपूर्वी तळाची पानं काढून टाकावी आणि फुटवे 10 दिवस सावलीत साठवावे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपं इकाटॉक्स आणि डायफोलेटॉन यांच्या द्रावणात बुडवून नंतर लावावीत. अतिपावसामध्ये लागवड करू नये. कोकणात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं जरुरीचं असतं, त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावे. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्यास भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. क्यू जातीच्या 12 महिने वयाच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात 50 मिलीलिटर 50 PPM इथ्रेल किंवा नॅफ्थॅलिक ॲसेटिक ॲसिडचं द्रावण वापरलं असता 52 ते 60 दिवसात फुलं यायला सुरुवात होते. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात फळं काढणीस तयार होतात, मात्र त्यांचा आकार थोडा लहान मिळतो.
1: आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात अननस लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05 आणि 42 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज

0: पण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात? तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटरपर्यंत असतात, त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटरपेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात? तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्याने ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, CT स्कॅन किंवा MRI स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती शिस्त पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधीकधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 42 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितके

0: नेहमीच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती, आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात.
2: यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुकेश कुमार बल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ब्रातिस्लावा के प्रधानमंत्री रॉबर्ट फ्रिट्ज़ो के बीच बातचीत जारी. 52वां G7 शिखर सम्मेलन आज शाम फ्रांस के एवियन शहर में शुरू होगा. प्रधानमंत्री मोदी कल सम्मेलन में भाग लेंगे. भारत ने अमेरिका और ईरान के बीच शांति समझौते का स्वागत किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा इससे क्षेत्र में शांति और स्थिरता बहाल होगी. अमेरिका ईरान शांति समझौते के बीच वैश्विक कच्चे तेल की कीमतों में 4% से अधिक की गिरावट. सेंसेक्स में 1100 अंक से अधिक की बढ़त. वित्त मंत्री निर्मला सीतारमन ने अल नीनो की स्थिति के बावजूद देश में अनाज के पर्याप्त भंडार का आश्वासन दिया. ब्रिटेन ने 16 वर्ष से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाया और फीफा विश्व कप में आज शाम स्पेन का मुकाबला काबो वर्डे से होगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस समय स्लोवाकिया की राजधानी ब्रातिस्लावा में वहां के प्रधानमंत्री रॉबर्ट फ्रिट्ज़ो से बातचीत कर रहे हैं. इससे पहले प्रधानमंत्री मोदी को श्री रॉबर्ट फ्रिट्ज़ो की उपस्थिति में गार्ड ऑफ ऑनर दिया गया. श्री मोदी ने कहा कि ये यात्रा भारत स्लोवाकिया

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 33 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग मारवा. रात्री 10 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन, राग बागेश्री. आणि रात्री 10:30 संगीत लाहिरी भट्टाचार्यजी यांचं उपशास्त्रीय गायन, राग मिश्र तिलक ठुमरी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार

0: यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याचं ची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील, तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील, असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे, त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:05 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. आपली भेट आता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:11:32 झाले आहेत. आता जाणून घेऊया आज सकाळी 8:30 प्रादेशिक हवामान आणि हवामानाचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं, तसंच येत्या 4 ते 5 दिवसात दक्षिण पश्चिम तसंच अरबी समुद्राच्या मध्यात महाराष्ट्र आणि काही भागात कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड या काही भागात येत्या 4 ते 5 दिवसात

त्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णते दमट हवामान होतं आणि रात्री उबदार राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग कोकण कर्जत येथे रायगड 39 किलोमीटर प्रतितास, मालुडे सिंधुदुर्ग 35 किलोमीटर प्रतितास, मध्य महाराष्ट्र धुळे 61 किलोमीटर प्रतितास, बारामती पुणे 56 किलोमीटर प्रतितास, कालवण नाशिक 54 किलोमीटर प्रतितास, मराठवाडा नांदेड 76 किलोमीटर प्रतितास आणि परभणीत 52 किलोमीटर प्रतितास इतका होता. येत्या 48 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, तसंच उष्णते दमट हवामानाची शक्यता आहे. रात्री किंवा सकाळी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 48 तासासाठी हवामानाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह तसंच गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्यकडनं ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोमलिया तसंच दक्षिण आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:14 आणि 12 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा वार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948, 15 जून 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 48 तासासाठी हवामानाचा अंदाज. हवामान कोरडं राहील, तसंच उष्णते दमट वातावरण राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री किंवा सकाळी पडण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि ही माहिती दिली आहे वैशाली भापसे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, केंद्र सरकारतर्फे अनेक योजना या राबवल्या जात असतात. या योजनांचा उद्देश हाच असतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट व्हावं, त्यांना चांगल्या प्रमाणात आर्थिक लाभ व्हावा, आणि या सगळ्या उद्देशानेच या योजना राबवल्या जात असतात. आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी जाणून घेणार आहोत. नेमकी ही योजना काय आहे, काय याचे उद्देश आहेत, तसंच लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र द्यावी लागतात आणि तुम्हाला कसा याचा लाभ घेता येऊ शकतो, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैशाली भापसे मॅडमना. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, आता ही जी योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, नेमकी काय आहे ही योजना, काय सांगाल?
2: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये आपण जे पॅकेज फूड असतात ते प्रक्रिया करून आपण त्याची विक्री करू शकतो.
1: म्हणजे जो शेतमाल पिकतो तर त्याच्यावर जो वाया जाणारा असतो तर त्याच्यावर आपण प्रक्रिया करून

0: आपण
1: त्याचं मूल्यवर्धन करू शकतो,
0: मूल्यवर्धन वाढीसाठी आपण त्याची प्रक्रिया करून त्यामध्ये विक्री करू शकतो.
1: अच्छा अच्छा. आता या योजनेचा जो उद्देश आहे तर तो काय आहे, काय सांगाल तुम्ही?
0: या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित जे अन्न प्रक्रिया उद्योग असतात त्यांना औपचारिक क्षेत्रात आणणे, नंतर रोजगार निर्माण करणे आणि मूल्यवर्धन वाढवणे, म्हणजे त्या शेतमालाचं मूल्यवर्धन वाढवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
1: पण आता औपचारिक क्षेत्रात आणणे म्हणजे काय?
0: औपचारिक क्षेत्रात आणणे म्हणजे त्याला आपण फूड लायसन, उद्यम आधार, म्हणजे शेतकरी कसं असंच विक्री करण्याला अर्थ नाही, आपण ते पॅकेजिंग, ब्रँडिंग, लेबलिंग व्यवस्थित प्रकारे व्हायला पाहिजे. मुख्य उद्देश तोच आहे, त्यांना प्रकाश जोतात आणणे,
1: आणायला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे तो अधिकृत असायला हवा,
0: व्यवसाय अधिकृत असायला हवा,
1: म्हणजे तरच त्यांना त्यातनं लाभ होणार,
0: तरच त्यांना लाभ होईल आणि त्या मालाची त्यांना जास्त किंमत मिळेल.
1: आणि याच्यामध्ये असंघटित अन्न प्रक्रिया ना, म्हणजे जे असे विखुरलेले आहेत,
0: विखुरलेल्या स्वरूपात आहेत त्यांना आपण एकत्र आणणं, जे ऑलरेडी बिझनेस करतात पण ज्यांना योजनेची माहिती नसते त्यांना पण आपण एकत्रित आणून करू शकतो.
1: अच्छा अच्छा, हा मुख्य उद्देश आहे या योजनेचा. आता या योजनेचा जो लाभ, म्हणजे कोण कोण घेऊ शकतो नेमका हा लाभ?
0: या योजनेचा लाभ ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, हे सर्वजण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये महिला बचत गट असतील, नंतर शेतकरी उत्पादक कंपन्या असतात ज्या आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या आहेत, त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सहकारी संस्था असतात, भागीदारी संस्था असतात, हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
1: अच्छा. पण मग आता तुम्ही म्हणालात की बचत गटांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे?
0: बचत गटांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आणि सबसिडी सर्वांना सेमच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही क्रायटेरिया नाहीये. सबसिडी 35% आहे, स्त्री असो, पुरुष असो आणि किंवा मग वर्गवारी म्हणजे आपली कॅटेगरी प्रमाणे पण सेमच आहे.
1: अच्छा. आता मॅडम, या योजनेमध्ये साधारण किती अनुदान मिळतं?
0: या योजनेमध्ये प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान मिळते, जास्तीत जास्त आपण 10 लाखापर्यंत ह्यामध्ये अनुदान देऊ शकतो.
1: अच्छा. पण म्हणजे याच्यामध्ये वर्गवारी नाहीये?
0: नाही, वर्गवारी काहीच नाहीये,
1: सगळ्यांना सरसकट,
0: सगळ्यांना सरसकट प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान.
1: आणि मग ह्याच्यामध्ये लाभार्थ्याला किती हिस्सा उभारावा लागतो?
0: यामध्ये लाभार्थ्याला कमीत कमी 10% हिस्सा तो उभारू शकतो, किंवा मग जास्तीत जास्त त्याच्याकडे जर भांडवल असेल तर आपण 40% पण त्याचा म्हणजे सहभाग घेऊ शकतो. यामध्ये मग त्यांचं जे बँकेचं कर्ज आहे ती रक्कम कमी होईल आणि त्याची व्याजाची रक्कम पण कमी होईल, त्याच्यामुळे आपण 10% पासून 40% पर्यंत त्याचा सहभाग असणं आवश्यक आहे.
1: अच्छा. आणि मग यामध्ये साधारण कुठल्या उद्योगांना याचा लाभ मिळतो?
0: यामध्ये बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उद्योग असतात, पापड उद्योग असतात, नंतर तेलघाणी असतात, बेकरी उद्योग असतात, दुग्धजन्य पदार्थ असतात.
1: बरं.
0: नंतर आपण शेतामध्ये आवळा पिकवतो पण आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग कशी करायची हे माहीत नसतं, तर आवळा प्रक्रिया उद्योग पण ह्यामध्ये समाविष्ट आहे.
1: अच्छा.
0: आणि दुग्धजन्य पदार्थ ज्यामध्ये खवा तयार करणे, पनीर तयार करणे, वेगवेगळे आईस्क्रीम तयार करणे, पेढे तयार करणे, ह्या सर्व पदार्थ यामध्ये समावेश.
1: आणि फळ भाजीपाला पण असेल?
0: हा, फळ भाजीपाला प्रक्रिया पण आपण करू शकतो, म्हणजे जे वाया जाणारी, जसं की टोमॅटो आपल्याला सीझन मध्ये त्याला भाव जास्त भेटत नाही, तर टोमॅटोवर प्रोसेसिंग म्हणजे आपण केचप तयार करणे, त्याचा जाम तयार करणे, ह्यावर पण आपण प्रक्रिया करून ह्या म्हणजे फळांचा पण त्यामध्ये समावेश.
1: बरोबर. कारण काही भाजीपाला जास्त काळ टिकत नाही, त्याच्यावर प्रक्रिया करून टिकवून क्षमता आपण वाढवू शकतो नाही का त्याची. आणि बेकरी उद्योगाचं सुद्धा?
0: बेकरी उद्योगाचं पण म्हणजे ब्रेड, नंतर टोस्ट वगैरे, खारी टोस्ट, बेकरीमध्ये येणारे सगळे पदार्थ जे आपण पॅकिंग करून त्याची विक्री करू शकतो, ह्या सर्व पदार्थांचा बेकरी उद्योगामध्ये समावेश होतो. फक्त त्यामध्ये केक नाही येणार, कारण केकवर कसं म्हणजे आपण जास्त हे नाही करत आणि तो डेलिकेट असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे केकचा म्हणजे मागे समावेश होता पण आता त्याचं काढून
1: टाकलं,
0: केक येणार नाही बेकरीमध्ये.
1: आणि मधाचं पण?
0: हा, मधाचं पण घेऊ शकतो आपण.
1: अच्छा. पण मग त्याच्यावर काय म्हणजे कसं?
0: त्या बघा, काही काही ठिकाणी मध असतो पण त्याच्यावर आपण असंच विक्री करतात तो, तर ते आपण बॉटलमध्ये पॅकेजिंग ब्रँडिंग लेबलिंग करून पण आपण त्याची विक्री करू शकतो. आणि तेलघाण्याचं जर सांगायला गेलं मॅडम, तर आम्ही आता ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर म्हणजे तेलघाण्याचे प्रकल्प केलेले. एक डोंबिवलीमधीलच धीरज माथूर म्हणून आहेत, ते तेल एक्सपोर्ट करतात, म्हणजे त्याचं जवळपास 5-6 crore मध्ये त्यांचा टर्न

0: मोर आहे.
1: अच्छा.
0: आणि डोंबिवलीमध्ये त्यांचं छान युनिट आहे.
1: अच्छा, म्हणजे लाकडी घाण्याचं का?
0: हो, लाकडी घाण्याचं. सर्वजण कसे आता आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झालेले, म्हणजे कोरोना पासून हे प्रमाण आपलं जास्त वाढलेलं आहे की आपण खूप हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे. म्हणजे जेव्हापासून मी ह्या योजनेचा एक भाग झालेले तेव्हापासून मी माझ्या घरी पण तेल घाण्याचंच तेल वापरायला सुरुवात केलेली.
1: म्हणजे इतक्या सगळ्या उद्योगांना याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे नाही का या योजनेमध्ये? आता या योजनेमध्ये मग प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं का?
0: हो हो, या योजनेमध्ये प्रशिक्षण पण दिलं जातं. ह्या योजनेमध्ये म्हणजे आमच्या योजनेमध्ये सहभागी होतात तर त्यांनाच आम्ही प्रशिक्षण देतो. 3 दिवसांचं आमचं जिल्ह्याला प्रशिक्षण संस्थेची नेमणूक केलेली. ज्या योजनेमध्ये त्यांनी म्हणजे भाग घेतलेला आहे, ज्यांचे प्रपोजल्स बँक लेवलला जरी असतील, जरी पण त्यांचं कर्ज मंजूर झालेलं नसेल, तरी पण आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये त्यांचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, लेबलिंग कसं करावं, मार्केटमध्ये म्हणजे कसं बोलायचं, त्यांचा व्यवसाय कसा आणखी वाढायला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रशिक्षण. नंतर आणखी असतात आमचे वेगवेगळे प्रकारचे कृषी महोत्सव असतात, त्यामध्ये पण आम्ही त्यांना फ्रीमध्ये स्टॉल देतो. म्हणजे त्यांच्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हायला पाहिजे, त्याला आणखी बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही जेव्हा पण महोत्सव वगैरे घेतो तेव्हा म्हणजे प्रामुख्याने त्या योजनेमध्ये सहभागी घेतलेल्या लाभार्थ्यांचा आम्ही समावेश करतो.
1: अच्छा, हे प्रशिक्षण मोफत असतं की?
0: हो, प्रशिक्षण मोफत आहे.
1: अच्छा.
0: हो, योजनेमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना हे प्रशिक्षण मोफतच देतो आपण.
1: आणि मग याच्यामध्ये ब्रँडिंग आणि जे मार्केटिंग केलं जातं मग त्यासाठी सुद्धा मदत मिळते का?
0: हो हो, त्यासाठी पण मदत मिळते.
1: हा, पण मग कसं म्हणजे काय करतात त्यासाठी?
0: त्यामध्ये ते प्रशिक्षणाचाच एक भाग आहे.
1: बर.
0: तर त्यामध्ये त्यांनी म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह पॅकिंग कशी करायला पाहिजे त्याचं प्रशिक्षण आम्ही देतो त्यामध्ये.
1: आता मॅडम, या सगळ्या गोष्टींमध्ये बँकेची जी भूमिका असते तर ही महत्वाची असते.
0: हो, बँकेची भूमिका जास्त महत्वाची असते. यामध्ये प्रामुख्याने आम्ही काय करतो, ज्या लाभार्थीचं ज्या बँकेत म्हणजे अकाउंट आपल्याला नॅशनलाइज बँकमध्येच असायला
1: हवं,
0: ज्या कोऑपरेटिव्ह बँक वगैरे, तर त्या बँक करतात पण त्यांना 2 गव्हर्नमेंटचे गॅरंटर आवश्यक असतात. ते आपण सर्वजण तो क्रायटेरिया फुलफिल करू शकत नाही, त्यामुळे आम्ही प्रेफर नॅशनलाइज बँकच करतो. म्हणजे ज्यांचा सिबिल 700 वरती आहे, ज्यांनी आतापर्यंत कोणते हफ्ते वगैरे चुकवले नसतील, हा पण प्रामुख्याने क्रायटेरिया बँक पाहते. नंतर बँकेचे काय निकष असतात, त्या निकषामध्ये बसत असेल तर बँक पुढची प्रोसेस लगेच करते.
1: म्हणजे ज्यांचा व्यवहार पूर्ण आहे
0: संधी मिळते
1: असं म्हणायला हरकत नाही का? आता मॅडम, याच्यामध्ये प्रकल्प अहवाल हा सुद्धा आवश्यक असतो नाही का?
0: हो, प्रकल्प अहवाल आवश्यक असतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संसाधन व्यक्तींची निवड केलेली, काही काही तालुक्यांना त्या व्यक्ती अलॉट पण केलेले, ते त्यांचे मोफत प्रकल्प अहवाल बनवून देतात. यामध्ये त्यांचं कागदपत्रांचं सांगते मी, कागदपत्र ज्यांचे जे असतात, म्हणजे मेन त्यांचं कोटेशन असतो, जो त्यांचा वेंडर फायनल असतो तेच वेंडरचं कोटेशन आपण द्यायचंय. त्यामध्ये त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचं बँक स्टेटमेंट, त्यांचं रेशन कार्ड, जर त्यांची जागा स्वतःची असेल तर त्यांचं लाईट बिल लागेल. जर ते भाडे तत्वावर घेऊन करत असेल तर कमीत कमी 3 वर्षाचं त्यांचं रेंट अग्रीमेंट लागतात. जिल्हा संसाधन व्यक्ती हे सर्व पेपर्स घेऊन त्यांचा प्रकल्प अहवाल बनवून देतात. नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर ते बँकमध्ये सबमिट करतात आणि नंतर मग आमच्या जिल्हा लेवलला आल्यानंतर, जिल्ह्याची मान्यता मिळाल्यानंतर बँक पुढची प्रोसेस चालू करते आणि सबसिडी पर्यंत तो अहवाल जातो.
1: आता मॅडम, या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे तर याचे नेमके फायदे काय सांगाल तुम्ही?
0: फायदे म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिला अशा असतात की ज्यांना रोजगार त्या शोधत असतात. आणि आपण आता मी ठाणे जिल्ह्यात काम करते, आपण मुंबईच्या खूप जवळ राहतो की खूप अन्न पदार्थांची गरज आहे मुंबईमध्ये, पण तेवढे अन्न पदार्थ म्हणजे भेटत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना खरोखर रोजगाराची खूप चांगली संधी आहे. आणि आमच्या ग्रामीण भागातील काही महिला योजनेमध्ये सहभागी पण झालेल्या आहे, ज्यांनी पापड उद्योग, मसाला उद्योग खूप चांगल्या प्रकारे करून त्या त्यांची चांगल्या प्रकारे विक्री करत आहेत. आता ठाण्यातीलच एक उदाहरण आहे, ज्या महिलेने तिचा चकली व्यवसाय चालू केलेला आहे. आता त्यांची चकली अमेरिकेमध्ये वगैरे बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होते.
1: अच्छा.
0: आणि म्हणजे त्या एवढ्या समाधानी आहेत की मी ह्या योजनेचा एक भाग झालाय आणि माझ्या मालाला खूप चांगलं बाजारभाव मिळाला, म्हणजे एक्सपोर्ट पर्यंत काही काही पोहोचलेले आहे.
1: अशा अनेक अनेक यशोगाथा असतील.
0: हो, अशा अनेक यशोगाथा.

0: आम्ही आता काम करतो आमचा ठाणे जिल्ह्याचा कृषी विभाग, ठाणे जिल्हा, नंतर मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई सब अर्बन ह्या सर्व जिल्ह्यामध्ये काम करतो. जवळपास आम्ही 300 पेक्षा जास्त व्यवसाय चालू करून दिलेले. म्हणजे काही काही लोकांचे व्यवसाय खरोखर खूप चांगले म्हणजे चालू आहेत आणि ते ह्या योजनेबद्दल खूप समाधानी आहेत की म्हणजे कृषी विभागाच्या सहकार्यामुळे आमचे व्यवसाय चांगले चालू आहेत
1: आणि त्यांना एक आर्थिक उत्पन्नाचा
0: एक चांगला स्रोत मिळाला. म्हणजे सर्वच जणांची परिस्थिती सारखी नसते. काही काही लोकांकडे म्हणजे 10% रक्कम, मी असं पण पाहिलेलं आहे, काही लोकांकडे 10% रक्कम भरायची असते, ती पण रक्कम नसते. आता मुंबईचं चेंबूरमध्येच एक अशी व्यक्ती आहे ज्यांना व्यवसाय चालू करून दिलेला आहे, त्यांच्याकडे 10% रक्कम भरायला पण म्हणजे पैसे नव्हते, पण त्यांचा पीठ तयार करण्याचा व्यवसाय इतका व्यवस्थित चालू आहे आणि म्हणजे ह्या आपल्या योजनेबद्दल खूप समाधानी आहेत की म्हणजे आम्हाला कृषी विभागाच्या सहकार्यामुळे, जिल्हा संसाधन व्यक्ती असतील त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचले. म्हणजे मला ह्यातून असं सांगायचंय की आमची जी योजना आहे ती फक्त म्हणजे खूप मोठे उद्योजक आहे त्यांच्यापर्यंत न पोहोचता आम्ही अक्षरशः मुंबईमध्ये हो लहान उद्योजक आहेत त्यांना आम्ही रोजगार मिळवून दिलेला आहे आणि त्यांनी त्यांचे व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू केलेले.
1: नक्कीच. आता मॅडम, अर्ज जो करायचा असतो ह्या योजनेसाठी जर सहभागी व्हायचं तर अर्ज कुठे करायला हवा?
0: अर्ज जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये आमचे 5 तालुके येतात. तर 5 तालुक्यामध्ये तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तर आमच्या कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा संसाधन व्यक्ती नेमून दिलेले आहेत, तर त्यांच्या मार्फत पण तुम्ही अर्ज करू शकता.
1: पण मग ही सगळी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे का?
0: हो, ही सर्व प्रक्रिया ऑनलाईनच.
1: अच्छा. आता या योजनेमध्ये आत्मा किंवा कृषी विभागाची जी भूमिका आहे तर ती काय असते नेमकी?
0: कृषी विभाग किंवा आत्माची जी भूमिका आहे तालुका स्तरावर म्हणजे त्यांचे जनजागृती कार्यक्रम घ्यायचे असतात. आम्ही प्रत्येक आमचे जे प्रशिक्षण किंवा आमचे शेतकऱ्यांशी रिलेटेड काही कार्यक्रम असतात किंवा शहरामध्ये जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे मेळावे होतात किंवा रोजगार मेळावे होते, त्यामध्ये आम्ही जाऊन योजनेची माहिती देतो. नंतर योजनेबद्दल जनजागृती करणे हा आमचा मेन उद्देश आहे. म्हणजे हे जे आम्ही प्रशिक्षण किंवा रोजगार मिळावे किंवा महिला मंडळांचे जे कार्यक्रम असतो यामधून जे इच्छुक लाभार्थी असतात ते आमच्याकडे संपर्क करतात आणि संपर्क झाल्यानंतर आम्ही जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत त्यांची प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकमध्ये सबमिट करतो.
1: अच्छा. आता मॅडम, ही जी योजना आहे एक महत्वाकांक्षी योजना आपण म्हणू शकतो, ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, तर शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो काय सांगाल तुम्ही?
0: शेतमालाची प्रक्रिया करून आपल्याला अधिक किंमत मिळते. म्हणजे मग अशी मी सांगितलं जसं टोमॅटोचं सीझन असतं तर टोमॅटोला भाव भेटत नाही, तर टोमॅटोवर प्रक्रिया करून जर आपण त्याची विक्री केली तर निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. नंतर कोकणाचं जर बघायला गेलं तर कोकणामध्ये भात पिकतो पण भाताला तेवढा भाव भेटत नाही, तर माझं असं म्हणजे म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी भातावर प्रक्रिया करून पोह्यांचा व्यवसाय द्यायचं. पोहे तयार करू शकतात ते, त्यापासून मुरमुरे तयार करू शकतात, असे म्हणजे जर त्यांनी केलं तर शेतकऱ्यांना निश्चितच चांगला फायदा होईल. नंतर तेल घाण्याची मी मग अशी उदाहरणं दिले, तर तेल बियांना एवढा रेट नसतो जेवढा आपण प्रक्रिया केल्यानंतर तेलाला आपल्याला रेट मिळू शकतो, म्हणजे भाव मिळू शकतो. यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा
1: आहे. आता मॅडम, जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन किंवा एक सल्ला द्यायचा म्हटलात तर काय सांगाल?
0: शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते की ज्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केलेल्या आहेत, ज्यांनी शेतकरी गट तयार केलेले आहेत, तर त्यांनी निश्चितच म्हणजे फक्त बाजार भावामध्ये विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून त्या मालाची विक्री करावे.
1: बरोबर.
0: असं मी शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकते.
1: नक्कीच. तर एकंदरीत मॅडम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही जी आहे तर शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हणू शकतो आपण. अनेक व्यवसाय यातनं उभे राहू शकतात. जे बेरोजगार युवक आहेत तर त्यांना सुद्धा रोजगाराची संधी या योजनेमधून मिळू शकते. आणि तुम्ही जे सांगितलं की महिला आहेत त्यासुद्धा आता बघतो आपण ग्रामीण भागामध्ये खूप कार्य त्यांचं चांगलं चालतं, तर या माध्यमातून त्या नक्कीच पुढे येऊ शकतात.
0: निश्चितच. मी ते सांगितलं, आपण ठाणे जिल्ह्याच्या जवळ राहतो, आपण मुंबईमध्ये जेवढा माल लागतो तेवढे गरज आपण पूर्ण करू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे निश्चितच म्हणजे रोजगाराच्या खूप संधी निर्माण होतील. मला

0: असं म्हणायचे, प्रत्येकाने एक उद्योजक म्हणून स्वतःकडेच बघायला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो.
1: नक्कीच नक्कीच. तर मॅडम, आज इथे आपण आलात आणि या योजनेविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण माझावर माझं शिवार या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी वैशाली भापसे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव, मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. नमस्कार. माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला तयार मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया श्रीरंग भावे आणि केतकी भावे जोशी यांनी गायलेलं विक्रम देशमुख यांचं गीत. संगीत आहे सुखदा भावे यांचं.

0: याबरोबर भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला ते आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत.
1: गम्मत जम्मत.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार। नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत। नमस्कार दोस्तांनो। मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन। भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना। वर्गातले शिक्षक तर आता गप्प बसा गप्प बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं, इथंपर्यंत पण बोलले असतील। मला हे समजू शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो। कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्य शिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा फणस करवंदाच्या पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो। कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा। एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवतायत। एक छान गाणं ऐकवण्याची मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये, ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणार।

तर दोस्तानो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषतः वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जून मधला तो वास परत ऑगस्ट मध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा, आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तानो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागलीय, हो ना? तर असं नाही बर का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे म्हटलं. बघा बघा बघा, तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला. मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतंय, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हं, पटकन छान पाऊस पडायला हवा. आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हं,

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल. माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या. शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते. त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे. त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. 11 विकराळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले. लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897, म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं. मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं. फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ, अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकारविरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली, ना कुटुंबाची. केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात. आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण स

शस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची, माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरा पेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

0: मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गम्मत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राचीताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.
1: गम्मत जम्मत.

छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलत ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शर्यू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं आनंदी गोपाळ या चित्रपटातील वैभव जोशी यांचं गीत. संगीत आहे ऋषिकेश सौरभ जसराज यांचं.

जोगवा या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट आहे कीचक वध.

0: अजय गोगावले, श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मुक्ता या चित्रपटातील रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं नादो महानोर यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

0: फुलराणी या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:30 वाजून गेले आहेत. प्रसारित करत आहोत मालिका विशेष, आज भाग 11.
1: नमस्कार युवक मित्रांनो, आजच्या युवक कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, परवाच कोणत्या तरी एका वाहिनीवर भारतातील उत्तम कलाकृती प्रक्षेपित करत होते. त्यात भारतातला ताजमहल, सूर्य मंदिर, अजंठा वेरूळ लेणी अशा कलाकृती पाहायला मिळाल्या. या कलाकृती पाहताना एक मात्र जाणवलं की या कलाकृती ज्यांना स्फुरल्या असतील त्यांची निर्मिती क्षमता ही अतिशय असामान्य असणार. निर्मिती हे बीज घेतलं तर खरं तर वेगवेगळ्या प्रकारची ती असू शकते. या नवनिर्मितीचा अवकाश हे अथांग आहे. वय वादळ विजांचं या संवाद मालेत आज याच विषयावर आपण ऐकणार आहात प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांनी मारलेल्या गप्पा.
1: कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. तू दिलेल्या त्या फुलाला अजूनही तोच नवा गंध आहे.
2: काय रे विठ्ठल, आज काय वेगळ्याच मूड मध्ये दिसतोय.
1: अरे आज कविता म्हणायचा भरपूर मूड आहे यार. आणि प्रवीण दवणे सर आपले ज्येष्ठ कवी आपल्या बरोबर आहेत आणि हवाई एवढी सुंदर आहे. उन्हाचा ताप, यावेळेचा ऊन काहीतरी ज्ञारच होत. त्याचा ताप आता कमी झालाय. पावसाळ्याची चाहूल लागते, हवा अशी धुंद आहे, मन उदास चिंब आहे. अशा वातावरणात भरपूर कविता सुचतात आणि म्हणायला एकदम मजा येते. तर सर मला तुम्हाला विचारायचंय की हे नैसर्गिक आहे का?
3: चैताली,
2: हा सर,
3: मला असं वाटतं की विठ्ठलला थोडं तपासून घेतलं पाहिजे.
2: हो नक्की.
3: कारण इतक्या दिवस आपण इतक्या वेगवेगळ्या गप्पा मारतो आहोत वय वादळ विजांचं. आता काहीच बाहेरचं सावळं वातावरण, मध्येच येणारा हलकासा ढग, भुरभुरणारा पाऊस, कधी जास्त कधी कमी. आणि मला वाटतं त्यामुळे आज याचा कांद्या भाजीचा मूड दिसतो आहे. तेव्हा या मैफलीमध्ये ती भजी जर कोणी आणली, सांग जरा घरी करायला आईला वगैरे, आणि ती आणली तर खूप मजा येईल. तर या निमित्ताने तुझ्या ज्या कविता आहेत त्या ओळी आहेत एकदा पुन्हा एकदा माझ्यासाठी खास पण स्मर.
1: कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. कोमेजून गेल्या पाकळ्या जरी भावनांचा त्यांना रंग आहे. तू दिलेल्या त्या फुलाला अजूनही तोच नवा गंध आहे.
3: क्या बात आहे.

0: थँक्यू सर.
1: हां, तर तू असं म्हटलं होतंस की नैसर्गिक आहे का? अगदी नैसर्गिक आहे, कारण चैताली तूही लिहित असशील किंवा चित्र काढत असशील किंवा तुला कुठला तरी एखादा छंद असेलच, ही जी पावसाळी हवा आहे ना ती नवनिर्मितीसाठी की वेगळीच साथ घालते, आणि त्यामुळे अनेक कवींचा अनेक कलावंतांचा हा आवडता ऋतू असतो, आणि या ऋतूमध्ये तो आनंद आहे. तर म्हण अशी निर्मिती करावं असं वाटणं किंवा मगाशी तू अगदी छान गप्पांची जी सुरुवात केलीस, धुंद वाटतंय, चिंब वाटतंय, हे जे सगळं वाटतंय ही गोष्ट खूप छान आहे. अरे तारुण्यामध्ये धुंद नाही व्हायचं तर केव्हा? लोक वृद्धापकाळी पण धुंद. तर अशा रीतीने धुंद होणं, चिंब होणं याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि खूप मजा असते. आता आश्चर्य वाटेल की माझे अतिशय आवडते कवी कविवर्य बाबा बोरकर, आणि या बोरकरांच्या कविता तुम्ही बालपणापासून ऐकत आलेल्या आहात, या बोरकरांच्या कवितेमध्ये इतका पाऊस भरलेला आहे, इतका पाऊस. गड दन्यळे जलद भरून आले, जलद म्हणजे जलद म्हणजे द म्हणजे देणारे, पाऊस देणारे, जलद म्हणजे ढग. गड दन्यळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गड निघाले. याचा अर्थ की गडद असे जे ढग आहेत ते आता गच्च भरून आले, आणि वारे कसे होते मगाशी तू म्हटलं आधी तापलेले वारे होते, आता वाऱ्यांची तनु म्हणजे शरीर बदललं, शीतल तनु आता ते गार झाले, शांत झाले. चपल चरण, चरण म्हणजे पाय, चपल म्हणजे चपळ, वारे गतीने धावत आहेत, चपल चरण अनिल गण निघाले, अनिल म्हणजे वारा, लक्षात ठेव. आता मी जरा प्राध्यापिक करतो, अनिल म्हणजे वारा, अनल म्हणजे काय माहिती नाही ना, अनल अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. अनिल गण निघाले चपल चरण, वाऱ्या वारे कसे निघाले, चपल चरण गतीने निघाले. अशा रीतीने बोरकरांच्या कविता आम्ही पुष्कळ ऐकल्या. क्षितिजी आले भरते ग, घनात कुंकुम खिरते ग, झाले अंबर झुलते झुंबर, हवेत अत्तर तरते ग. क्षितिजी आले भरते ग, हवेत अत्तर तरते ग, अशा कितीतरी कविता. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जेव्हा काळे सावळे ढग आकाशामध्ये भरून येतात तेव्हा मी आमच्या घरामध्ये म्हणतो, माझ्या आईला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला म्हणतो, अगं आकाशात बोरकर आले बरं का? कारण बोरकर आणि पाऊस यांचं एक नातं आहे, कलावंत आणि पाऊस यांचंही नातं आहे, आणि तारुण्य आणि नवनिर्मिती, तारुण्य आणि हा पाऊस, हा पावसाळा यांचंही नातं आहेच की नाही?
2: हो हो सर. सर आम्ही लहानपणापासून ना भरपूर गोष्टी जपून ठेवतो, जशी कात्रण, आमचे 10वीचं हॉल तिकीट किंवा कोणते फोटो वगैरे. तर काही जण फोटोत ना आठवणी जपतात, काही जण पत्रांतून, आम्ही हॉल तिकीट्स मधून, आम्ही कात्रणातून, आणि आपण कवी कवितांतून.
1: बरोबर.
2: मग या कवितांतून कशा आठवणी जपता येतात?
1: पुष्कळदा कविता या एक तऱ्हेच्या आठवणींच्या कुप्याच असतात. अनेकदा आयुष्य धुंद होत आणि ते क्षण सगळे वाऱ्याने ओढून जातात. मला कितीतरी कविता आठवतात, म्हणजे केवळ माझ्याच नव्हे बरं का, कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांच्या आठवतात, कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या मला आठवतात. या अनेक कवितांच्या मध्ये इंदिरा संतांच्या कविता, एवढ्या मोठ्या कवयित्री, त्यांच्या कविता मला आठवतात. या निमित्तानं मी आपल्या सगळ्या तरुण आपल्या श्रोतुवर्गाला सांगेन की खूप कविता तुम्ही ऐका, वाचा. अनेकदा काय वाटतं की कविता म्हणजे काही जणांना वाटतं की कंटाळवाणं, तसं नाहीये, तसं नसतं, सगळ्यांना तसं वाटत नाही, पण काही ना वाटतं की कविता म्हणजे जांभळी, मोठी जांभळी. पण कविता कुठली आहे, कविता कोण वाचतंय, कविता कशी आहे, याच्यावर खूप अवलंबून आहे. मला आठवतं की अशीच आठवणींची एक सुंदर कविता कविवर्य पाडगावकरांची होती, ती प्रेमात पडलेली एक मुलगी आहे, ती आधी अशी भीतरी होती बरं का, तुझ्यासारखी संकोची होती, आणि नंतर ते घडून गेलं आणि मग तिच्या मनस्थितीवर कविता पाडगावकरांनी लिहिली. मी इतू की भित्री तरी कसे हे घडले, मी इतू की भित्री तरी कसे हे घडले, मज अजून नाही कळले या नाही कळले. आता ही पण एक प्रकारची रोमॅन्टिक धुंद त्या वयाची एक प्रकारची कविता आहे. किंवा बाबा बोरकरांची कविता आहे की तारुण्यातल्या आठवणीवरती लिहिलेली आहे. इंद्र बनातील इंद्र दिनांचा असर सरेना, इंद्र दिनांचा, इंद्र दिन, इंद्रधनुष्य शब्द ऐकलाय, मग तारुण्यातले दिवस कसे आहेत, इंद्रधनुष्यासारखे, म्हणून त्याने शब्द कुठला वापरला, इंद्रदिन. इंद्रदिनांचा असर सरेना, असर म्हणजे काय, परिणाम. इंद्रदिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना. आता तुमच्यापैकी कोणतरी विचारलं की अशा आठवणी येतात का? आता तुम्ही सगळे कसे आहात, तुम्ही ऐकणारे सगळे तरुण आहात, जिंदा दिलात, आता प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सुंदर आहे, काही गोष्ट सुंदर आहे, राग सुंदर आहे, प्रेम सुंदर आहे, कोणाचा आय लव्ह यू एसएमएस आला तरी पण तो सुंदर आहे, कुणी रागावलं तरी सुंदर आहे, पाऊस पडला तरी सुंदर आहे, वाळवंट पण सुंदर आहे, कारण तारुण्य सुंदर आहे ना. त्यामुळे या सगळ्या

0: भराभरा भराभरा आठवणींच्या प्रदेशात जमा होतात. मग बोरकर काय म्हणतात, इंद्र दिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना, चंद्र मंदिर जरी सरल्या घडी त्या. घडी म्हणजे क्षण, वेळ. मग त्या घडी कशा होत्या, चंद्र मंदिर जणू चांदण्यांचं ते मंदिरच होत. आवडलं का?
1: हो सर.
0: चंद्र मंदिर जरी सरल्या घडी त्या, स्वप्नांची लय उतरेना. जरी ते चंद्र मंदिर असे चांदण्याचे क्षण जरी निघून गेलेले असले तरी पण त्या स्वप्नांची लय, त्या स्वप्नांचं गाणं अजूनही सरलेलं नाही हे त्यांना वाटतं. म्हणजे बघा, आठवणींचीच कविता कशी होते. याचं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. आता इतक्या मोठमोठ्या कवींच्या कविता मी ऐकवल्या, माझी पण तुम्हाला एखादी कविता
1: ऐकवा सर,
0: आवडेल.
1: मी बोलणारच होती की तुमची कविता सुद्धा ऐकवा.
0: खरंच का?
1: हो सर.
0: मग एखाद्या कविता कविता म्हणायला लावली आणि ती पण आठवणींची, थोडी रोमॅन्टिक धुंद असेल तर आवडेल का?
1: हो सर.
0: माझ्या त्या आवडत्या कवितेचं नाव आहे संकोच.
1: अच्छा.
0: हे नाव माझ्या कवितेचं आहे आणि बघा तुम्हाला आवडते का, कळवा मला. सांगा, आता सांगा, नंतर सांगा. या कवितेतला जो प्रियकर आहे त्याने आपल्या प्रेयसीला खूप सांगायचा प्रयत्न केला की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं प्रेम आहे, पण जमलं नाही. पुष्कळदा असं होतं की संकोच, आता आत्ताच्या काळामध्ये एवढा संकोच उरलेला नाही. पुष्कळदा असं होतं की एका भेटीमध्ये सांगून मोकळं होतात आणि त्याची मजाच जाते अनेकदा निघून सगळी. थोडं थांबणं, विसावणं, थोडं रेंगाळणं, थोडं एकमेकाला जाणून घेणं
1: हे
0: आता कमी झालं फार. ताबडतोब सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन, अशी अवस्था आहे. आणि मग शेवटी तो कवी म्हणतो, सात जन्म का प्यार सात दिनों में ही हो गया. हे मला अजूनही कळलेलं नाही की प्रत्येक दिवशी एक एक गोष्टी कशा काय त्या मिळतात. ही गंमत आहे. आणि कविता कशी वाटते पास, संकोच त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. कसलं धुकं?
1: संकोचाचं
0: धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं? पाऊस पडतोय त्याच्या चंदन ऊन आहे. पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं? स्वप्नामधलं प्रत्यक्षात केव्हा दिसलं असतं तर. त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर. हृदयामधला उंच झोका झुलवून अलगत कोण गेलं? हृदयामधला हा झोका बघितला आहे का?
1: नाही.
0: हृदयातला आहे. हृदयामधला उंच झोका झुलवून अलगत कोण गेलं? पावसामधलं चंदन ऊन फुलवून मिठीत कोण आलं? पण हे सगळं प्रत्यक्षात नव्हतं. स्वप्नामधलं प्रत्यक्षात कुठे होत? स्वप्नात. कुठे होत?
1: स्वप्नात.
0: तुम्ही कवितेत भारावलात की माझ्याशी बोलणंच विसरलं. स्वप्नामधलं प्रत्यक्षात केव्हा दिसलं असतं तर, संकोचाचं धुसर धुकं मध्येच आलं नसतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर. आता काय झालं, ती आहे ती जरा धीट होती बरं का, ती आली पहाटे. पहाटे कशाला आली? हातात बॅग घेऊन. माझं लग्न ठरत आहे. हो बघा केवढा हळहळला बघ. अरे माझं लग्न
1: मूड
0: वेगळाच आहे. तर तुम्ही जरा आमच्या मूड मध्ये येईल. तिचं लग्न, ती म्हणते की अरे आता स्थळ यायला लागली आणि आता या स्थळाला नकार कसा देऊ, तू तर काही पुढाकार घेत नाहीयेस, काय करायचं? आज जाऊया आणि आपण काहीतरी निर्णय घेऊया. पण तू संकोच तो विठ्ठल सारखा. एक पहाट धिटाईची, एक पहाट धिटाईची वाजलं हळूच मागलं दार. त्याच्या अभ्यासाची खोली होती, त्याचा दरवाजा वाजवला. एक पहाट धिटाईची वाजलं हळूच मागलं दार, समोर ते सूर उभे काळजाची छिडीत तार.
1: वा.
0: समोर ते सूर उभे म्हणजे कोण उभी होती? तीच. काळजाची छिडीत तार. पण तो काय म्हणतो, तेच गीत तेच संगीत, तेच गीत तेच संगीत, स्पर्शामध्ये भिंत तर. संकोचाचं धुसर धुक मध्ये आलं नसतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर. हे झालं. आणि त्यानंतर शेवटी काय झालं, कुरिअरनी एक पत्रिका आली.
1: अच्छा.
0: त्याने पुढाकार नाही घेतला. पत्रिका आल्यावर तरी पत्रिका उघडली, तिचं नाव बरोबर होत. त्याच्या नावाजागी, त्याच्या नावाच्या जागी दुसऱ्यांनीच आरक्षण केलेलं होत. शेवटी तिच्या लग्नाला त्याला जावं लागलं मंगलाक्षता घेऊन. आणि मग काय झालं, अश्रू माळून सनई येते. ती सनई

0: गाजत होती पण ती कशी होती, अश्रू
1: अश्रू
0: वाहिले.
1: वाहणारी.
0: ते अश्रू होते त्या तरुण प्रियकराच्या हृदयाचे. अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होतं. अश्रू माळून सनई येते एके दिवशी कळलं होतं. खूप खूप गर्दी आड मन खोल खचलं होतं.
1: अरे
0: पुढलं सगळं आयुष्यच उगीच जगलं नसतं तर त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर संकोचाच दुसर दुःख मध्येच आलं नसतं तर. कसं वाटलं
2: सर? नक्कीच सर, खूप आवडली.
0: आवडली तेव्हा लक्षात ठेव विठ्ठल, तू आणि तुझ्या मित्रांना सांग संकोच करा पण इतका संकोच नको.
2: अशी वेळ यावी.
1: अरे बापरे,
0: आज खरं नाहीये.
1: आज
0: आज मला वाटतं या गप्पा झाल्यानंतर कवितांचा मूड आहे आणि इतक्या विठ्ठल कविता लिहिणार आहे एका मागोमागे एका मागोमागे. आणि हरकत नाहीये ना, शेवटी बाहेर पावसाळी वातावरण झालंय, अशा वातावरणात जर एक समजा 15-20 कविता सुचल्या तर कदाचित त्यातल्या 4-5 खूप चांगल्या असतील. नवनिर्मिती आणि या पावसाळी वातावरणाचं एक सुंदर नात आहे. शैतरी तुला काहीतरी बोलायचं आहे?
1: सर आता कवितांच्या गोष्टी चालल्यात, कविता बोलतोय आपण, तर मला सुद्धा एक चारोळी बोलावीशी वाटते.
0: जरूर.
1: तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले. तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले. माझ्या आसवांचे गाणे तुझ्यासाठी दवबिंदू झाले.
0: अरे वा, पुन्हा एकदा पुन्हा एकदा.
1: थँक्यू सर, वन्स मोर देताय पुन्हा. तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले. तुझ्या सहवासातले ते क्षण धुक्यात विरून गेले. माझ्या आसवांचे गाणे तुझ्यासाठी दवबिंदू झाले.
0: वा
2: वा,
1: थँक्यू सर.
0: छान
1: सर. कविता करण्यासाठी आता आपण जसं म्हणतो की पावसाळा आलाय वगैरे, तर मला एक विचार असं वाटतं की कविता करण्यासाठी वय, ऋतू, अलंकार ह्या गोष्टींची बंधनं ठेवावी लागतात का हो?
0: दोन तीन प्रश्न तू एकदमच विचारलेलेस. खरे वयाचं बंधन असण्याचं कारणच नाहीये, कारण शेवटी कुठल्याही वयाचा मनुष्य अगदी कुठल्याही वयाचा असेल तर त्याला कविता सुचते आणि तो करू शकतो. आता नंतर तू विचारलंयस ऋतूचं वगैरे बंधन नाहीये. आपण आता गंमत करतो, बाहेर पावसाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं वातावरण असल्यामुळे आपण थोडासा तो विचार करतोय. तसं काही नाही, ग्रीष्म ऋतूवर सुद्धा कविता होऊ शकते. हेमंत आहेत, वसंत आहेत. शेवटी मनातला ऋतू जो आहे ना तो निर्मितीचा पाहिजे, आनंद पाहिजे. आणि शेवटी कविता सुचणं याची काही विशिष्ट तरीची शाळा नसते. तुम्हाला कुतूहल पाहिजे, तुम्हाला उत्सुकता पाहिजे, जगाबद्दलचं काहीतरी एक नवीन काहीतरी जाणण्याची अशा तरीची ओढ पाहिजे. एक तुम्हाला गंमत सांगतो.
1: हा सर.
0: एक छोटी मुलगी, दोन वेण्या घातलेली, परकर पोरका घातलेली, ती आपल्या मावशी बरोबर निघाली होती रानातून. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लोक पायी जात असत आणि पायी गेल्यामुळे सुखरूप पोहोचत असत. त्यावेळेला ती एकदम म्हणाली मावशीला, का मावशी ते बघ वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आलं या. मावशीला कळेच ना वडाच्या झाडाला पोपटाचं पीक कसं काय, तिला कुठे काय पोपटाचं पीक दिसलं नाही. नंतर ती म्हणाली नीट बघ ते बघ पोपटाचं पीक. आणि मावशीला आश्चर्य वाटलं, प्रत्यक्ष पोपट नव्हते पण झाडाची हिरवी पानं म्हणजे तिला पोपटाचे पंख वाटले. आणि वडाची जी लाल फळं असतात ना ती फळं तिला वाटल्या पोपटाच्या सोची. आता साधी पानं आणि फळं त्याच्यातून पण तिला पोपटाचं पीक दिसलं. आता ही जी छोटीशी मुलगी होती की जिला निसर्गाची एवढी ओढ वाटत होती तीच पुढे तुम्हा सगळ्यांच्या अत्यंत आवडती कवयित्री झाली, त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरींच्या बालपणीचं मी हे सांगितलं. म्हणजे आता मला तुम्ही सांगा बहिणाबाई कुठल्या शाळेत कुठला कोर्स केला होता का? 3 महिन्यात यशस्वी कवी व्हा असा कुठलाही कोर्स नाही. त्यामुळे उत्सुकता पाहिजे, जीवनाची एक उत्सुकता पाहिजे, तुमच्या संवेदना पाहिजेत, काहीतरी काहीतरी जाणवलं पाहिजे. काही माणसं अशी असतात ना की ज्यांना काही वाटत नाही, काही केलं तरी काही वाटत नाही, त्याचंही त्यांना काही वाटत नाही. इतकी काही माणसं अशी भयंकर असतात, काय करणार त्यांना, त्यांना कविताच नाही, त्यांना जीवनच सुचत नाही. आणि त्यांना काही सुचत दे म्हणून ती दुसऱ्यालाही सुचू देत नाही. पण तुमच्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींना मी सांगेन, सुचणं याचं नाव तारुण्य. म्हणून रवींद्रनाथ टागोर 70 ओलांडली तरी पण तरुण होते. आजही आमचे कवी श्रेष्ठ मंगेश पाडगावकर बघा
1: हो सर.
0: 80 वय, या 80 वर्षी पण कविवर्य पाडगावकर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणतात ना
1: हो,
0: दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. म्हणतात ना
1: हो सर,
0: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत. तुमचं आणि आमचं अगदी सेम असत, असं पाडगावकर याही वयात म्हणतात.
1: हो,
0: म्हणजे वय आड येतं का? नाही.

0: आता तुम्ही मला सांगा, एखादा गायक गात असेल तर ते गायक गात असताना त्याचं क्लासिकलचं ज्ञान असतं, शास्त्रोक्तचं ज्ञान असतं, त्याला भूप रागामध्ये कुठले स्वर आहेत हे त्याला माहिती असतं, कुठले वर्ज्य आहेत त्याला माहिती असतं, बागेश्री आहे, नंतर आणखीन पुरिया धनाश्री आहे, म्हणजे या रागांच्या प्रमाणे त्याचं ते ज्ञान असतं. किंवा अगदी उडती गाणी असतील, समजा आशा भोसले गात असतील एखादं गाणं, उडतं गाणं एखादं आहे, येऊ कशी प्रिया हे गाणं गात असतील, पण ते गात असतानाही आपल्याला वाटतं की त्या धुंदपणे गात आहेत, पण तरी पण त्यांचं शास्त्रोक्तचं ज्ञान असतंच. म्हणून त्यांचं गाणं आपल्या हृदयाला धुंदी निर्माण करूनही ते कुठे बेसूर होत नाही, कारण त्यांचं सुरांचं ज्ञान आहे. म्हणजे मग गायकाला जसं सुरांचं ज्ञान लागतं, मग कवीला नको का व्याकरणाचं ज्ञान?
1: हो
0: की नाही? म्हणजे व्याकरण हा भाषेचा पाया आहे, आणि त्यामुळे ज्याला ज्याला कविता कुठलंही लेखन करायचंय त्याचं व्याकरण पाहिजेच, हवंच त्याला. त्यामुळे वृत्त कुठली आहेत, अलंकार कुठले आहेत, त्यांचे नियम काय आहेत हे त्याला माहिती पाहिजे. ते नसेल तर मग खरं सांगू तुम्हाला, आयुष्यामधल्या या नवनिर्मितीचा आनंद निघून जाईल.
1: सर, मी असं वाचलं होतं, आता मी सायन्सचा विद्यार्थी म्हणून विचारतो सायंटिफिकरित्या, की जेव्हा तुम्ही एखादी कविता लिहिता, मनातल्या भावना कागदावरती उतरवता, तेव्हा तुमचं टेन्शन थोडं का होईना पण कमी होतं. मग ती कविता कशी असू द्या, मोठी असू द्या, छोटी असू द्या, किंवा समोरच्याला आवडू द्या नको आवडू द्या, तरी कितपत खरं आहे.
0: आता मी आपल्या गप्पात रंगत चालले आहेत, याच्याविषयी खूप मला बोलायचंय, पण तरी मी एवढंच सांगेन की आज सुद्धा आपल्या वय वादळ विजांमध्ये इतक्या प्रकारच्या कविता ऐकल्या, इतक्या प्रकारचा आनंद घेतला, कुठे ना कुठेतरी मनातला ताण हलका झाला की नाही? त्यामुळे या कवितांनी, गाण्यांनी आणि कलांनी नक्कीच आपलं मन हे थोडं हलकं होतं, आणि जीवनाकडे अत्यंत उत्सुकतेने आपण निघतो. मला असं वाटतं की आजचा जो आपला वय वादळ विजांचा जी मैफल आहे ती खास, आपण असं म्हणू की बाहेरच्या वातावरणाचं खास पावसाळा स्पेशल, वातावरण स्पेशल अशी होती. म्हणजे जरी उन्हाळा असेल तरी पाऊस येईल, आणि पाऊस असेल तर आणखीन धुंद पाऊस येईल, अशा प्रकारचा आजचा मूड आपलं वातावरण हेच घेऊन पुढे आपण लवकरच भेटूया, अर्थात तेव्हा विठ्ठल येईल कांद्याची भजी घेऊन. नमस्कार,
2: धन्यवाद.
3: मित्रांनो, आताच आपण वय वादळ विजांचा हा संवादात्मक कार्यक्रम ऐकलात. यामध्ये सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी, आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित.
4: मालिका विशेष आपण ऐकलं तयार मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आज या मालिकेचा भाग 11 आपण ऐकलात.
5: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
6: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
5: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी फिको यांनी भारतानं साधलेल्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं आणि दोन्ही देशांमधले संबंध अत्यंत दृढ असल्याचं नमूद केलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाउनलोड करू शकतात. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत फ्रान्सनं भारतालाही भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 20 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग मारवा. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत जिया निकसोही आवे. आणि द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत ऐरी कैसे जाऊ मे जलभरण. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे शरीफ अहमद यांची आणि हार्मोनियमची साथ आहे महम्मद इसा खान यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन राग मारवा.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी गायलेला राग मारवा श्रोते हो आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ शरीफ अहमद यांनी आणि हार्मोनियमची साथ मोहम्मद इसा खान यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्ज अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

खूप जवळच आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्त्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात, एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात, किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय. एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेने वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्त्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची

पुष्ट नाही आहे. ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्या

त्यांचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्त्व शिकतो, एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो, एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: उपहिमालयीय क्षेत्रे पश्चिम बंगाले च श्वः यावत् प्रबल वृष्टेः अनुमानं प्रकटितम्। ऋतु विज्ञान विभागेन राजस्थाने, पूर्वीय उत्तर प्रदेशे, ओडिशायां, मध्यप्रदेशे च झंझावातस्य नारंगवर्णीया संचेतना प्रसारिता। अपि च उक्तं यत् दक्षिण पश्चिम प्रावेट प्रभावाय स्थितिः अनुकूला वर्तते। ऐषमः फीफा विश्वचषक स्पर्धायां स्वीडन देशः अद्य मेक्सिको देशस्य मोंटेरे क्रीडांगणे स्वस्य ग्रुप एफ क्रीडायां ट्यूनेशिया देशं 5 अंकान्तरालेन पराजयत्। स्वीडन देशः द्वितीयार्धे प्रबलं प्रदर्शनं कृत्वा विश्वसनीयं विजयं प्राप्नोत्। अनेन विजयेन स्वीडन देशः स्वस्य विश्वकपस्य अभियानस्य प्रबलं आरम्भम् अकरोत् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता कार्यक्रम साहित्य सौरभ।
2: श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत साहित्य क्षेत्रात आपली लेखिका म्हणून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या वृषाली श्रीकांत यांच्यासोबत। आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं। ते करत असताना साहित्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ त्या स्वतःसाठी देऊ लागल्या। वाचन ही तर आवड होतीच, हळूहळू लिखाणाला सुरुवात झाली। नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर समीक्षा, श्रीकृष्णाच्या आयुष्याला व्यापून राहिलेली राधा, स्त्रियांच्या आयुष्याला महत्व देत जावे तिच्या वंशा या पुस्तकाची निर्मिती झाली। ललित लेखन हा सुद्धा त्यांच्या आवडीचा भाग। त्यांचा सृजन सोहळे हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे। स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करायची असा त्यांचा निवेदिका असताना सतत प्रयत्न असायचा। आपण आकाशवाणीची 90 वर्ष पूर्ती साजरी करत असताना एक आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेली निवेदिका ते साहित्यिक हा प्रवास कसा पूर्ण करते त्याबद्दल उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे। चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी। वृषाली श्रीकांत, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
3: धन्यवाद।
2: तुमच्या साहित्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
3: खरं सांगायचं तर माझ्या मुख्य साहित्य प्रवासाची सुरुवात इथूनच झाली, म्हणजे आकाशवाणीतूनच झाली। मला लिखाणाची पेक्षा सुद्धा आधी वाचनाची खूप आवड होती। मृत्युंजय, शहेनशहा सगळी पुस्तकं माझी 10वीच्या आत वाचून झालेली आणि कॉलेजमध्ये असतानाही मी लिहायची वाचायची। पण समृद्ध वाचन किंवा समृद्ध लेखन ज्याला म्हणतात त्या प्रवासाची सुरुवात माझी आकाशवाणीमधूनच झाली। त्याचं झालं असं की मी इथे आकाशवाणीमध्ये बकुळगंध नावाचे कार्यक्रम करायचे। 17-18 कार्यक्रम मी त्यावेळेला केलेले दिग्गज लोकांचे। माझे जे सिनियर होते ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही समीक्षणात्मक लिहू शकता, व्यक्तिचित्रण तुम्ही खूप छान लिहिता तर तुम्ही समीक्षणात्मक लिहा। म्हटलं सर मी आजपर्यंत लिहिलेलं नाहीये, पण त्यांनी ते मला लिहायला सांगितलं। त्यावेळेला मी महानोरांचं अजिंठा वाचत होते, मग मी अजिंठावरच लिहिलं आणि सरांनी ते वाचून मला दासू वैद्यांकडे द्यायला सांगितलं। दासू वैद्यांनी पण ते वाचलं आणि त्यांनी मला ते महानोरांकडे पाठवा, तुम्ही खूप छान लिहिलंय असं सांगितलं। महानोरांकडे जेव्हा मी पाठवलं त्यावेळेला महानोरांचा मला फोन आला की तुम्ही हे खूप छान लिहिलेलं आहे। मला आवर्जून उल्लेख असा करावासा वाटतो की त्यावेळेला त्यांचं अजिंठा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, तर त्यांनी मला हे पण विचारलं की मी यातला काही भाग तिकडे देऊ शकतो का। तर त्यात पण त्यांनी तो माझं जे लिखाण आहे ते त्यांनी तिकडे पाठवलेलं होतं। त्यानंतर महानोरांनी मला असं सांगितलं की माझा तिची कहाणी हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये अजिंठा नावाची कविता आहे, तर त्या कवितेवर तुम्ही सेपरेट समीक्षण करून तिची कहाणीवर लिहू शकाल का, मग तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे। मग मला माझे सर पण म्हणाले की मॅडम तुम्ही पुस्तकच लिहा यावर। मग मी त्यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर प्रत्येक कवितेवर मी समीक्षण केलेलं आहे। ते माझं पहिलं पुस्तक, मला ते पुस्तक आकाशवाणीने त्या पुस्तकाला जन्म दिलाय असं मी आवर्जून सांगते।
2: आपलं बालपणीचं जीवन कसं होतं?
3: खूप छान। माझं बालपण मुळात खेड्यात गेलेलं आहे, त्यावेळेसचं खेडं अत्यंत समृद्ध होतं। मला वाचनाची सवय माझ्या वडिलांनी लावली, म्हणजे अगदी लहान असताना मला चांदोबा तर दर महिन्याला ते आणूनच द्यायचे, पण त्यासोबत तेव्हा मिळायची बघा ठकास महाठक, गुलबकावली, एआई सापनीती, त्यानंतर बिरबल आणि बादशहा, क्रमवेताळ। माझे वडील हे पुस्तकं मला आवर्जून वाचायला घेऊन यायचे आणि मी ती पुस्तकं वाचायची. ही आवड नंतर खूप डेव्हलप होत गेली. त्यावेळेला एवढं समृद्ध वातावरण होतं माझ्या गावी, धार्मिक वातावरण होतं, अध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे घरामध्ये तर ते होतच होतं पण गावात होतं. गावात होणारी लळित, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांची भारुडं, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून खूप पडला आणि ते माझ्या पुस्तकामध्ये पण उतरलेलं आहे. तर अशा या समृद्ध वातावरणात मी वाढल्यामुळे तो जो एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे ना बालपणीचा, तो अजूनपर्यंत तो टिकून आहे.
2: तुम्ही प्रथम कविता लिहिली असेल तर त्यावेळेची काही आठवण?
3: म्हणजे कविता मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच करते पण आता म्हणजे मागे वळून पाहताना आता मला त्या कविता म्हणजे खूपच प्राथमिक स्वरूपाच्या वाटतात. म्हणजे आपण अनुभवाने समृद्ध होत जातो, आपली सामाजिक दृष्टी विस्तारते, आपली दृश्य टिपण्याची दृष्टी विस्तारते. तर पक्ष्यांचं प्रचंड वेड आहे मला. माझी पहिली कविता निसर्गाचीच होती.
2: ती प्रथम जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा तुम्हाला काय अनुभव किंवा काहीतरी तुमची आठवण असेल?
3: हा, तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं सोनचाफ्याचं. त्या झाडामध्ये एका सुगरणीनी घरटं तयार केलं होतं तीन पानांचं. तर ते त्यांचं ते चिमण नाट्य मी अगदी पहिलेपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. 21 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये आपल्या पिलांना अंडी घालण्यापासून त्या पिलांचं संवर्धन आणि ते पक्षी उडून गेल्यानंतर उडून जाईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तर तो मी टिपलेला आहे. आणि त्यावर ही कविता आहे की घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, पाती तृणांची वेचून जीव ओतून विणले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, दालनाचे हे त्रिकोण कसे अचूक मापले, दिव्य कला ही चिमणीची श्रम एकतेचा बाणा, दिव्य कला चिमणीची श्रम एकतेचा बाणा, मन ओतल्या कलेचा हा आविष्कार देखना, हा आविष्कार देखना.
2: तुम्ही कविता लिहिता एखादा विशिष्ट प्रसंग त्यासाठी कारणीभूत सुद्धा असतो, तर ते शब्दात रूपांतर करायचं तर कसं जमतं तुम्हाला?
3: आता तुम्हाला जे मी सांगितलं की मी बकुळगंध नावाचे कार्यक्रम करत होते तर मला त्यासाठी एक कविता करायची होती. म्हणजे तुम्ही आत्ता जो म्हणाला की अमुक तुम्हाला प्रसंग किंवा एखादं,
2: तुम्ही जी मला कविता सांगितलं घरट्याची तर तो प्रसंग तुम्हाला सगळं शब्दबद्ध करणं,
3: तर तसं मला मी जो बकुळगंध कार्यक्रम करत होते त्याच्यावर मी कविता केली की मला त्यात काय करायचंय. मला त्यामध्ये जे लोक हे जग सोडून गेलेले आहेत पण ते त्यांच्या नाट्यरूपानी, चित्रपट रूपानी, गाण्याच्या रूपानी, शब्दांच्या रूपानी, म्हणजे लेखक, लेखिका, चित्रपटात काम करणारे, नायिका, नायक, गाणारे, असे हे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यावर मी कार्यक्रम करणार होते. तर आता ह्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो हा विचार करून मी ही कविता केलेली आहे. कविता अशी होती की कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो आठवणींचा बकुळगंध, आठवणींचा बकुळगंध. यामध्ये मी शांता शेळके, पु ल देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असे अनेक दिग्गजांचे मी प्रोग्राम केलेले आहेत. कारण एखादा प्रसंग जर आपल्याला, एखादा कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादी घटना घडली असेल किंवा त्याचं जर शब्दात रूपांतर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यावर विचार करावा लागतो की आपल्याला नेमकं काय करायचंय. मग त्यावर तो आपण ते शब्द निर्मिती होते आपली, थोडं चिंतन तर करायलाच लागतं.
2: नक्कीच. तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता, ललित, समीक्षा, पण जास्त आवडणारा प्रकार कोणता सांगता येईल?
3: असं नाही सांगता येणार कारण
2: तेवढंच आवडतं.
3: असं दोन्ही तेवढंच आवडतं मला, पण जास्त ललित आवडतं लिहायला. ललित मध्ये कसं असतं की आपण विविध प्रकार त्यात व्यक्त करू शकतो. समीक्षणात्मक लिहायचं म्हणजे समीक्षा सुद्धा अनेक प्रकारच्या समीक्षा आहेत. म्हणजे मी महानोरांच्या पुस्तकावर समीक्षा केली ती आस्वादक होती. समीक्षा लिहिताना आपल्याला एक विशिष्ट गोष्ट समोर ठेवून लिहावी लागते. ललितचं तसं नसतं. ललित तुम्हाला जे तुम्ही टिपता, दृश्य टिपता, ते तुमच्या हृदयावर ठसतं, मग त्यातून तुमचं चिंतन मंथन सुरू होतं. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते मी की माझा गुलमोहर नावाचं एक ललित आहे. तर ते ललित जेव्हा पेपरमध्ये आलं, म्हणजे माझं जे सृजन सोहळे पुस्तक आहे, हे पुस्तक

0: दशकातले प्रत्येक लेख वर्तमानपत्रात आलेले आहेत. तर त्यातलं गुलमोहर जो आला तर तेव्हा लँडलाईन असायचा, मोबाईल नव्हते, तर दिवसभर फोन माझा खणखणत होता. वाचक मला असे म्हणाले की गुलमोहर इतका सुंदर असतो हे मला प्रथम कळलं. म्हणजे तुमच्या त्या लेखातून तुम्ही त्या गुलमोहराला इतकं सौंदर्य वाढवलंय त्याचं की हा इतका सुंदर. मग मी थपकून बघतो आता की खरंच गुलमोहर एवढा सुंदर असतो का. तर हे तुमच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं स्वरूप देता येईल हे त्या गोष्टीचा एक खास ठसा असतो त्याचा. तर ते लेखन मला जास्त आवडतं.
1: तुम्ही लिहिताना एखादी कविता अपूर्ण राहू शकते
0: हो
1: असा कधी अनुभव आलाय? आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करता? तुम्ही ललितही लेखन करत असाल तर एखाद्या वेळेला काहीतरी अर्धवट राहू शकतं, काही कारणाने आपल्याला उठून जावं लागतं, अशा वेळेला मग तुम्ही
0: हे हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. कसं असतं सांगू का? मी समजा एखादी गोष्ट लिहितीये, आता सध्या माझं कालाय तस्माय नमः म्हणून, म्हणजे काळ बदलतोय ना, त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलतायत, त्याच्यावर माझं लेखन सुरू आहे. तर एक एक टॉपिक मी जेव्हा घेते ना, तर म्हणजे मला आज जे सुचलेलं असतं तेच उद्या मी लिहिल असं होत
1: नाही,
0: कारण प्रत्येक घटना आपले विचार बदलत जातात. मग माझं काय आहे, माझी स्वतःची लेखनशैली असं आहे की मी स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये, माझ्या हॉलमध्ये सगळीकडे मी पेपर आणि पेन ठेवलेले आहेत की मला हा पॉइंट सुचला की मी तो तिथे लिहून ठेवते, नाही तर ते डोक्यातनं निघून जातं असं होतं. तर त्यामुळे अपूर्ण जेव्हा एखादं लेखन राहतं ना तर ते पुढे तसंच होईल याची गॅरंटी नसते तुम्हाला. दुसरं काहीतरी लिहितो आपण, पण कधी कधी असं होतं की ते जे विचार केलेलं असतं ते खूप प्रभावी असतं आणि मग नंतर खूप हुरहुर लागून जाते की अरे ते आपलं लिहायचं राहिलं असंही होतं. तर त्यामुळे त्यासाठी मी स्वतःला हा बदल करून घेतलेला आहे की मला सुचलं की मी लगेच ते टिपून ठेवते. म्हणजे नुसता पॉइंट जरी लक्षात राहिला तरी त्याच्यावर मग मला लिहिता येतं. पण हा भाग आहेच की जे काल विचार करताना अपूर्ण राहिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी होईलच असं सांगता
1: येत नाही. बदलू शकतो,
0: बदलून जात, अगदी जातच, बदलूनच जात.
1: तुमच्या लेखनावर कोणत्या ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: हो हो हो, हे अनेक जाणकारांनी किंवा समीक्षकांनी मला सांगितलेलं आहे की आणि आहे. म्हणजे आता मी माझ्यात कसं असतं, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी जेव्हा तो लेखनाला प्रारंभ करतो ना तेव्हा आपण जे वाचलेलं असतं ना जे आपल्याला खूप आवडतात. आता मला अरुणा ढेरेंचं प्रचंड, मी त्यांची फॅन आहे अरुणा ढेरेंची, त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे असं सगळे म्हणतात आणि मला पण ते मान्य आहे. कारण कसं असतं की आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो तर त्यावेळेला आपण त्या वाचनाच्या आतल्या गाभ्यामध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे परकाया प्रवेश ज्याला असं म्हणतात ना, त्यांच्या कविता असू देत किंवा त्यांचं प्रचंड लेखन आहे तर ते जवळपास मी वाचलेलं आहे, सगळं वाचलं आहे असा मी दावा करत नाही, पण जे त्यांनी लिहिलं त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडला आणि माझ्या लेखनात तो उतरलेला आहे. विशेषतः राधा लिहिताना तर खूप उतरलेला आहे, कारण मी त्यांचं पुराण साहित्य खूप वाचलेलं आहे आणि त्यांचं कृष्णावरचं साहित्य पण खूप वाचलेलं आहे. मग ते लिहिताना बरोबर तशा पद्धतीचं माझ्याकडनं लेखन झालेलं आहे. अनुराधा पाटलांचं सुद्धा मला खूप आवडतं, अनुराधा पाटलांच्या कवितांची मी प्रचंड फॅन आहे, सध्या त्यांच्या कवितांचा पण अभ्यास माझा सुरू आहे. ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागातील स्त्रियांवर त्यांचं विशेष लेखन आहे आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे लेखन त्यांचं जास्त तुमच्या मनाला भिडतं, त्यामुळे तो अभ्यास आता सध्या सुरू आहे माझा.
1: तर मग आता तुम्ही बोलता बोलता राधाचा उल्लेख केलात, राधा हे तुमचं
0: दुसरं
1: अपत्य म्हणायला हरकत नाही, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: राधा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वातावरणात मी आध्यात्मिक वातावरणात माझं बालपण गेलं त्याचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. जशी मी लेखनाच्या प्रांतात जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेला मग संत साहित्य मी वाचत गेले, मुख्यतः संत साहित्यामधून मला राधा जास्त उलगडत गेली. झालं त्याचं कारण असं की आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे मी अनेक ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून जायची, तर साल आता मला नक्की आठवत नाही, पण मी त्यावेळेला एक चित्रपट आलेला होता, आता मला नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचं. त्या चित्रपटात एक राधावर गाणं होतं, त्याचं इतकं विकृतपणे ते लेखन होतं त्या गाण्याचं आणि त्याच्यावर

0: इतक्या मुली सातवीतल्या आठवीतल्या नववीतल्या दहावीतल्या मुली त्याच्यावर ग्रुपने डान्स करायच्या आणि पालक टाळ्या वाजवायचे. चार वेळेला मी हे जे पाहिलं त्यावेळेला म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे. इतकं म्हणजे त्यामध्ये ते बागेतून कृष्ण राधेच्या मागे पळतोय वगैरे असे त्यांनी सीन क्रिएट केले,
1: म्हणजे अगदीच
0: म्हणजे विकृत हा पिक्चरच. म्हणजे आता ते काय होतं, मग पुढच्या पिढी तसाच विचार करते ना की बाबा हे राधा आणि कृष्ण हे असेच असतील.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांचं ते मला मी खूप अस्वस्थ झाले ते सगळं पाहून. म्हणजे ही पुढची पिढी म्हटलं काय ऐकणारे, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतोय, त्यांना हे कधी कळणार की हे असं नाहीये. मग त्यानंतर मी राधावर लिहायला सुरुवात केली. तर राधावर माझं पुस्तक हे आध्यात्मिक नाहीये, पण कृष्णाने जेव्हा राधा आणि कृष्णाचं प्रेम विरही प्रेम आहे त्यामध्ये शृंगार कुठेच
1: नाहीये,
0: कुठेही शृंगार नाहीये. त्यामुळे कृष्ण 11व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे आणि त्याच्या विरहात आणि त्याच्या भक्तीत रममान होऊन राधेनं आपलं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. ते गुंफणं आणि ते पुढच्या पिढीला देणं त्या प्रकारचं लेखन मला करायचं होतं. मग मी ते केलं. मला खूप जणांनी हे केलं की तुम्ही पीडीएफ पाठवा, तुम्ही राधाची पीडीएफ पाठवा, आम्हाला वाचायचं आहे, आम्हाला वाचायचं आहे. कारण पुस्तकांच्या प्रती सगळ्या संपल्या होत्या. मग मी माझ्याकडे ज्या काही एक दोन प्रती होत्या त्याच्यातलं मी 10 मिनिटाचा रेकॉर्डिंग करून रोज पाठवायची. अनेक लोकांनी ते युट्यूबवर अमुक तिमुक त्यांना त्यांना जसं वाटेल तसं तसं त्यांनी ते हायलाईट केलं आणि मला सांगायला खूप हा आनंद होतो की तरुण मुलांनी खूप वाचलं ते पुस्तक.
1: अच्छा.
0: आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया,
1: हेतू
0: माझा हेतू साध्य झाला. तरुण मुलांनी ते पुस्तक वाचलं आणि मला अनेक फोन आले की म्हणजे आमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला,
1: राधा म्हणजे खरी राधा आम्हाला कळाली.
0: हा, खरी राधा आम्हाला कळाली की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं. 16 सहस्र स्त्रियांचा हा पती, अष्टनायिकांचा हा पती, पट्टराणा त्याच्या, इतकं असताना सुद्धा कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं हे पण मी त्यात हायलाईट केलेलं होतं. तर मग ते उत्सुकता आणि आताच्या सोशल मीडियामुळे ते सगळं सगळीकडे पोहोचलं आणि माझा हेतू साध्य झाला असं मला वाटलं आणि मला त्यातून खरंच खूप समाधान मिळालं.
1: तुमची जावे तिच्या वंशा हे तिसरं पुस्तक आहे. तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय सांगायचंय नेमकं तुम्हाला?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारलेला आहे. जावे तिच्या वंशा हे पुस्तक जे आहे हे स्त्रियांच्या ऋतुप्राप्तीपासून ते त्यांच्या वृद्धत्वापर्यंत स्त्रियांनी आपल्याला स्वतःला प्रत्येक टप्प्यावर कसं डेव्हलप करावं, आपल्या आनंदाच्या वाटा आपणच शोधायच्या, आपला आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. कारण स्त्रियांचं आयुष्य बदलत बदलत बदलत बदलत वृद्धत्वाच्या टप्प्यावर येतं. म्हणजे आधी लहान असतो, मग मोठे होतो, यौवनात पाऊल पडतं, त्यावेळेची त्यांची मनस्थिती भावस्थिती वेगळी असते, मग लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात, माहेरचं सगळं सोडून आपण सासरी जातो, सासरी जाणं रुळणं प्रत्येकाच्या भावना समजून घेणं ती त्या घरामध्ये रुजणं हे सगळं करत असताना आई होण्याची प्रक्रिया सुरू होते. आई झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये मधले 9 महिने आणि बाळ झाल्यानंतर आईचं विश्व बाळाभोवती फिरतं. हे सगळं फिरत असताना हे सगळं होत असताना त्याची शाळा डबा कॉलेज फिरणं अभ्यास ट्युशन क्लासेस त्यांच्या परीक्षा कितीतरी गोष्टी बाई यामध्ये संपूर्ण गुरफटलेली असते. हे सगळं करत करत ती 40वीच्या टप्प्यावर येते
1: आणि
0: 40वीच्या टप्प्यावर आल्यानंतर मुलं मोठी होतात, मुलांचं विश्व विस्तारलं
1: आणि ती एकटी होते मग थोडीशी
0: आणि मग ती एकटी पडते. तर या काळामध्ये तिला मेनोपॉजचा त्रास सुरू होतो इथून पुढे, त्यानंतर तिला मग अत्यंत हळवं व्हायला होतं, त्यानंतर ती एकटी पडते, कधी रडायला येतं. या सगळ्यामध्ये आपण काय करावं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येते वृद्धत्वाची वेळ, प्रौढ होतो आपण, पण या 40वीच्या टप्प्यानंतरच आपण पुढच्या आयुष्याचं नियोजन करू शकतो. हे नियोजन खूप महत्वाचं आहे. तर बाईचा हा बदलणारा पूर्ण प्रवास या मुखपृष्ठामध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर या मुखपृष्ठामध्ये बाई

0: आहे ती एका एक दोनच पान असलेल्या झाडाखाली बसलेली आहे, म्हणजे तिचं आयुष्य त्याच्यातून अधोरेखित झालेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ दाखवलेला आहे आणि त्या गर्भाला कोंब फुटलेला आहे, म्हणजे त्या गर्भ अवस्थेपासून बाई मुलाला जे वाढवते घडवते संपूर्ण त्याचं आयुष्य ती असते, तर ते सगळं त्या मुखपृष्ठामध्ये आपण घेतलेलं आहे आणि हे मुखपृष्ठ इतकं सगळ्यांना आवडलेलं आहे की या मुखपृष्ठावर एक लेख कोणीतरी लिहिलेला आहे,
1: प्रकाशित झालाय,
0: अनिल जोशींनी ते मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर. त्या मुखपृष्ठामध्येच तो पूर्ण विषय माझा हायलाइट होतो.
1: हा, की काय तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्या टायटल वरूनच कळतंय.
0: अगदी अगदी.
1: तुम्ही समीक्षा सुद्धा करता.
0: हो,
1: तर खरं तर तुमचं सुरुवातच समीक्षेपासून झालेली आहे असं तुम्ही मला आता सांगितलं. तर समीक्षा करताना तुम्ही कोणत्या घटकांचा विचार करता?
0: आता आपण समीक्षा मी मुख्य जी केलेली आहे, म्हणजे तसं छोटं मोठं लिखाण तर मी खूप केलेलं आहे, पण मेन आपण याच्यावर बोलूया की मी महानोरांचं पुस्तक म्हणजे तिची कहाणी, तिची कहाणी ही ग्रामीण भागातील स्त्रियांचं जगणं, त्यांची होरपळ आणि आता 21व्या शतकाकडे झालेली वाटचाल, पण स्त्रिया अजूनही
1: तिथेच
0: आहेत, त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यामध्ये होणारी त्यांची घुसमट आणि तिच्याकडे दुय्यमत्व जे आहे, म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आपण दुय्यम आहोत हे सुद्धा माहिती नाही.
1: हे महत्वाचं आहे सगळ्यात.
0: आपण आता मी या संदर्भात हे सांगू इच्छिते की 8 मार्च आपण खूप जोरात साजरा करतो. मी माझा स्वतःचा एक अनुभव तुला सांगते की माझ्याकडे एक आजी यायच्या, रोज टोपल्यामध्ये दही आणि एखादी भाजी घेऊन यायच्या, त्यांच्याबरोबर त्यांची सून पण यायची आणि त्यांची मुलगी पण यायची, तिघी जणी यायच्या त्या. 8 मार्चचा कार्यक्रमाला मी निघाले होते व्याख्यान द्यायला आणि त्या आल्या, म्हणजे मी तर त्या म्हणे कुठे चाललात बाई तुम्ही, तर मी म्हटलं मी असं असं ह्याला चालले, म्हणतं काय आज 8 मार्चचं काय केलं तुम्ही, म्हणे कशाचं 8 मार्च आम्हाला काहीच माहिती नाही, म्हणजे त्यांच्या ते गावी पण नाहीये की 8 मार्च हा
1: स्त्रियांच्या
0: उत्कर्षासाठी एक विशिष्ट दिवस आहे आणि यासाठी स्त्रियांना खास काहीतरी वेगळं असं द्यावं लागतं बोलावं लागतं, त्यांची काहीही कल्पना नाही, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही गोष्ट पोहोचलेलीच
1: नाही.
0: तर अशा या स्त्रियांच्या संदर्भात म्हणजे मी याविषयी मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की अनुराधा पाटलांचं सुद्धा जे वाचन सुरू आहे किंवा लेखन, त्यांनी सुद्धा यावर खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर असं वाचन करत असताना तुम्ही जेव्हा समीक्षा करता तर महानोरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण बायकांची होरपळ, त्यांचं जगणं, त्यांची असहाय्यता हे सगळं आहे, हे सगळं नजरेसमोर ठेवून महानोरांनी, म्हणजे महानोर एक पुरुष आहेत आणि आपल्याकडे आजपर्यंत ज्या कितीतरी कवयित्री होऊन गेलेल्या आहेत त्यांचं लेखन स्त्रियांविषयीचं आणि महानोरांचं लेखन स्त्रियांविषयीचं यातलं नेमकं वेगळेपण काय आहे हे मी त्यात हायलाईट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागती की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी समीक्षा करताना तुम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतं, टिपावं लागतं आणि ते तुम्हाला व्यक्त करावं लागतं.
1: नक्कीच. सध्या तुमचं नवीन लेखन कार्य सुरू आहे का काही?
0: हो, सध्या मी कालाय तस्माय नम असं एक पुस्तक लिहिती आहे की आपली संस्कृती, आपलं साहित्य, आपलं गाणं, आपलं नाटक, आपले चित्रपट, आपलं लग्न कार्य, आपले व्रतवैकल्य ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि अनुराधा पाटलांच्या कवितांचा पण अभ्यास सुरू आहे, तर ते इतक्यात होईल असं मला वाटत नाही कारण ते प्रचंड मोठं काम आहे ते पण, आणि त्यानंतर मला अरुणा ढेरेंवर पण काम करायचं आहे, विचार पुष्कळ आहे किती कृती तो उतरतं हे बघणं गरजेचं आहे.
1: तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देत तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला जे काही छान संवादात्मक पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आणि मलाही तुम्ही इथे बोलवलं, मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्या भावना व्यक्त करू दिल्यात त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही.

0: आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन

0: आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून?
1: नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं.
0: वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा.
2: कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल, असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळ

0: निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
9: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानविषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे, ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रोन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेसवर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट

0: ऐकू शकतील. अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप. IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअपमध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार, किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम यूज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 पेक्षा जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड्स आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाईट प्रोजेक्ट्स किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर न जाता इथूनच ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ, एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा, नाविन्यपूर्ण तंत्र दर्शवण्यासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष

0: परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथील शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहे तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 15 जून 2026. माझावर माझं शिवार कार्यक्रमात आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत, जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे.
1: अच्छा.
2: ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो.
1: अच्छा. आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
2: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं. त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत त्याचा पर्यावरणपूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो.
1: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
2: येस येस. गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं. आता पंचगव्य म्हणजे देशी गाईचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
1: आणि हे तयार कोणी केलं?
2: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालबाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
1: अच्छा. आणि ते तयार कसं करायचं?
2: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण. आणि ते कल्चर

0: आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचं आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा, मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं,
0: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचं आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त हे झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोंदपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गुळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे. त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत, ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेल्या आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिवेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो. त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हां, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबादमधील बन्सी गीर गोशाळा यांनी कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईटवरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्यामार्फतही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं, तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची आता कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे. मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप्प बस नाही, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1 200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःचं 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशनची सायकल आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात 1 लिटर
0: कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुम्ही

0: दोनशेचं, 150-200, 180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटरमध्ये पुन्हा तुम्ही ताक, गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: अच्छा, शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे, 1 लिटर कल्चरपासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1-2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल, म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे, एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवापावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात, जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी, तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचंय की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला, त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे, म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता.
1: अच्छा,
0: हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलण्याचे वापरू शकतात. आणि समजा हे पुढे गेला आपण, समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलण्याचे वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला आपल्याला. 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: ह्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे, समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरला आपण तर त्याच्यामध्ये करपा, कडापरपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकृपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: हा, आता मग अशी तुम्हाला बोलता मला सांगितले, एक तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकुपा अमृत कल्चरमधील जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ॲडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेलं आहे गोकुपा अमृतचा, ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खत वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खत आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकुपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकुपा अमृत आहे. आणि ते गोकुपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधाराबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे एक 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकुपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग, गाझियाबाद येत आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ठा ह्या प्रमाणित केलेल्या आहेत सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, आणि जीवामृत आहे. ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. हे बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये

0: ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात. म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. या जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो. अधूनमधून आपण त्याला ठेवतो आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं. त्यामुळे काय होतं, पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम
1: कडुलिंब.
0: कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे. कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो. तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत, पण पीक तर वाढवायचं आहे, पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनी निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळी आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जी कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली लिंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे दोन मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: गोकृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत.

आणि या आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा माझा आभार माझं शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्रा आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार. माझा आभार माझं शिवार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
1: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजन

यावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. याअंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आजचे कलाकार आहेत रावसाहेब गुदाडे आणि सहकारी.
1: राज महाराज, तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती, म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती, जीवना भक्ताची छाया शिरावरती. आणि भगवान निशान ढोलावरती, माझ्या ढोलावरती, माझ्या ढोलावरती.

的我先帮他找我老板，也不得我把潘多人改，卖给不得我把你。

0: mala, haremos que mala.
1: Nadie va a poner,
0: querida.

रावसाहेब गुदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आत्ता श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दिलीप पंडित यांना सुरुवातीला ऐकूया.

भीमराव पांचाळ यांनी गायलेल्या या गझलेबरोबर श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या. त्यानंतर न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट आणि पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 10 वाजता भेटूया नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. पंडित सुनील कांत गुप्ता यांचं बासरीवादन आज आपण ऐकणार आहोत. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आता प्रसारित करीत आहोत. राग बागेश्री. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे. द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ अमित चौबे यांची. ऐकूया पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग बागेश्री.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आपण ऐकलं, तर राग बागेश्री. त्यांना तबला साथ अमित चौबे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर आपण ऐकत होता. आता

मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन प्रसारित करीत आहोत. राग मिश्र तिलंग ठुमरी. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आहे आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली आहे. ऐकूया संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन राग मिश्र तिलंग ठुमरी.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लाहिरी भट्टाचार्य यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकलत. राग मिश्र तिलंग ठुमरी, त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:11 झाली आहेत. ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या आज रात्री 10:00 नोंदीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 35° सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा 30° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 29° सेल्सिअस इतकी झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 67% आणि सांताक्रूज इथे 72%. कुलाबा इथे 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी गरम आणि दमट हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आणि सकाळी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु सोमालियाचा भाग, अरबी समुद्राचा बराचसा भाग आणि उत्तर ओमानची किनारपट्टी या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरील प्रसारण. रात्रीचे 11:13:35 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत लता मंगेशकर यांनी गायलेली बालकवी ठोंबरे यांची रचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांची शब्दरचना, संगीत श्रीधर फडके यांचं आणि गायक स्वर आहेत आशा भोसले यांचा.

शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: अरुंधाते यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची

0: काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी 12:00 to 1:00 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
3: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता जयेश रेगे यांचं तबलावादन ऐकवित आहोत. ताल 4 ताल की सवारी त्यांना हार्मोनियमची लहरा साथ सुधांशु घारपुरे यांची आहे. ऐकूया जयेश रेगे यांच्या तबलावादनात 4 ताल की सवारी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयेश रेगे यांच्या तबला वादनात ताल चार ताल की सवारी आत्ताच आपण ऐकलीत. त्यांना हार्मोनियमची लहरा साथ सुधांशु घारपुरे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर ऐकत होतात.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. आज ऐकूया मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 56वा.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोत्यांनो नमस्कार. आज आणखीन एक वेगळा कवी गीतकार आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आणतो. त्याचं नाव आहे शंकर वैद्य. शंकर वैद्य 15 जून 1928 जन्मले. आणखी एक 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 23 सप्टेंबर 2014 रोजी आपल्याला सोडून गेले. शंकर वैद्य हे प्रतिभावंत कवी म्हणून तर आपल्याला परिचित आहेतच. त्यांच्या अनेक कविता आपल्याला माहीत आहेत, पण त्यांची कवितांची गाणी मात्र संख्येने फार कमी आहेत. पण एक गाणं असं आहे की ज्या गाण्याच्या संदर्भामध्ये आपण शंकर वैद्य हे नाव विसरू शकणार नाही, आणि तेच गाणं आता आपण
2: निवडलं आहे. आणि विशेष म्हणजे काय, शंकर वैद्यांचा मराठी भाषेचा तर अभ्यास होताच, पण संत वाङ्मयाचेही ते गाढे
1: अभ्यासक होते.
2: आणि ख्यातनाम कवी म्हणून त्यांची कीर्ती तर होतीच, आणि अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या कविता म्हणलेल्या आहेत, आणि टीव्हीवरचे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.
1: इव्हन भावगीतांच्या बद्दल शंकर वैद्यांनी एका ठिकाणी केलेलं भाष्य आपण पोचूया त्या श्रोत्यांच्यापर्यंत नंतरच्या काही
2: कार्यक्रमामध्ये. त्यांच्या आवाजातली जी कॉमेंट्री आहे ती आपण ऐकून त्याच्या संबंधित गाणं लागूया. आणि आज जे आपण निवडलेलं आहे ते स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, ही अरुण दाते यांच्या आवाजातली रचना आपण ऐकणार आहोत. आणि याचे संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक आणखीन गाणं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीलाच आपण शालू हिरवा ऐकलं, आताचं हे गाणं फारसं ऐकायला न मिळणारं असं गाणं आहे आणि शब्द आहेत पुन्हा एकदा गंगाधर भांबरे यांचे आणि त्याचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे. उषा मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमधून तो सुरुवातीला त्यांच्याबद्दलची इतर माहिती देखील सांगितलीस, त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी देखील तो बोललास, पण अनेक भाषांमधून देखील त्यांनी गायलेले. आणखी मराठी भावगीतांची त्यांची संख्या जरी तुलनेने कमी असली तरी एकंदरीत गाण्याच्या दुनियेला त्यांनी दिलेलं योगदान खूप मोठं आहे.
1: पण भावगीताच्या आपण करत असलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांची काही भावगीतं तर आवर्जून घेतलीच पाहिजेत आणि त्याच दृष्टीने हे आत्ताची जी रचना आहे ती निवडलेली आहे. त्या तुझी
0: वाटतो सूर सनईत नादावाला पण किंवा केळीचे सुकले बाग ही देखील गाणी सुमन कल्याणपूरी
1: ऐकवणार आहे यानंतर आपण. त्या तुझी या चिंतनात ही रचना आजच्या कार्यक्रमासाठी आपण निवडली आहे आणि याचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची काही गाणी आपण यापूर्वी देखील ऐकलेली आहेत. अनेक वेगवेगळे गाना प्रकार मराठीत आणण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणावर श्रीकांत ठाकरे यांनी केलेलं आहे. गझल आणि कव्वालीसारखे प्रकार जे मराठीत आणताना त्यांनी अनेक अमराठी अशा गायकांना देखील संधी दिली आणि त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, हे मला वाटतं त्यांचं फार मोठं
1: योगदान आहे. मोहम्मद रफी, शोभा गुरुतू, दिलराज कौर, हरिहरन, भूपेंद्र, कृष्णा कल्ले,
0: फार मोठं,
1: निर्मला अरुण या अशा गायकांच्याकडनं त्यांनी मराठीमध्ये गाणी गाऊन घेतली हे श्रीकांत ठाकरे यांचं वैशिष्ट्यच मानावं लागेल. आणि मोहम्मद रफी यांनी तर त्यांच्याकडं 10 अधिक गाणी गायलेली आहेत. आणि विशेष म्हणजे उर्दू भाषेचा त्यांचा व्याकरणासहित अभ्यास होता आणि त्यामुळं मोहम्मद रफीना त्यांनी उर्दू लिपीमध्ये लिहून मराठी गाणं देऊन त्यांच्याकडनं ते बसवून घेतलेलं होतं. आणि अशा प्रकारचा प्रयत्न करणारा हा एकमेव माणूस असावा असं मला वाटतं.
0: एका दृष्टीने पाहिलं तर हे मराठीमध्ये जे प्रकार नव्हते ते आणणं म्हणजे
1: ते तर आणलं,
0: श्रेय श्रीकांत ठाकरेंना द्यायलाच हवं.
1: आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उमाकांत केणेकर आणि वंदना विटणकर या दोन गीतकारांच्या रचनांना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये संगीत दिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या स्वरबद्ध केल्यात रचना. आज आपण मोहम्मद रफी यांच्या आवाजातील रे मना आज कोणी बघतुला साध घाली ही रचना आपण वंदना विटणकरांची निवडलेली आहे ती मोहम्मद रफींच्या आवाजात ऐकूया.

0: श्रोते हो, भावना व्यक्त करण्याच्या प्रबळ इच्छेतूनच माणसाला शब्द सापडले आणि त्यातूनच भावगीतांचा जन्म झाला हे तर सहजपणे पटण्यासारखं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच सर्व प्रकारच्या भावना या भावगीतातून प्रकट होत गेल्या आणि त्याचा आविष्कार किती आणि कसा बदलत गेला हे आपण पाहतोच आहोत. सुधीर फडके हे नाव उच्चारताच अनेक अजरामर गाणी आपल्याला आठवतात. सुधीर फडक्यांनी तसं बघायला गेलं तर भावगीतांपेक्षा चित्रपट गीतं जास्त केली आणि त्यामुळंच कदाचित
1: गीतरामायण
0: म्हणजे त्यामुळं तिकडं ते व्यस्त झाल्याकारणानं भावगीतांची संख्या ही तुलनेनं नक्की
1: नाही. पण सुधीर फडक्यांनी संगीत दिलेली गाणी नंतरच्या काळामध्ये जरी कमी असली तरी सुद्धा त्यांनी जी गाणी गायली ते प्रत्येक गाणं गाजलेलं
0: आहे. आता आपण बाबूजींचंच गाणं ऐकतोय, प्रिया आज माझी नसे साथ द्यायला.
1: ह्या गाण्याचं वेगळेपणा म्हणजे असं आहे की याचे संगीतकार आहेत प्रभाकर जोग. आणि प्रभाकर जोगांनी या आधी एक गाणं कंपोज केलेलं होतं, ते यशवंत देव यांना फोनवरनं सांगून ते गाणं मिळून जे केलेलं होतं आणि त्या गाण्याच्या दुसऱ्या भागासाठी ही रचना त्यांनी पुन्हा यशवंत देवांच्याकडनं मागितली आणि यशवंत देवांनी आधीच लिहून आणलेली होती आणि ती ताबडतोब जोगानं दिली आणि त्याचं हे गाणं झालेलं आहे. तर ही रचना आपण ऐकणार आहोत, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, ही यशवंत देव यांची गीतरचना प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केली आहे आणि सुधीर फडके यांनी गायली आहे. म्हणजे हा तीन संगीतकारांचा मिलाफ
0: आहे.

0: 18 डिसेंबर 1947 रोजी जन्मलेल्या कृष्णा कल्ले मागच्याच वर्षी म्हणजे 15 मार्च 2015 रोजी आपल्याला सोडून गेल्या. परिकथेतील राजकुमारा, गोड गोजरी, लाज लाजरी, कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा इत्यादी गाण्यांच्यामुळे कृष्णा कल्ले आपल्याला माहीत आहेत, आपल्या स्मरणात आहेत. हिंदीत देखील कृष्णा कल्ल्यांची कामगिरी तशी मोठी,
1: 60 ते 70 हा त्यांचा
0: पिरियड होता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते देखील फार क्वचित ऐकायला मिळणार असं गाणं आहे, पत्र तुझे हे येता अवचित, लाली गाली खुलते न कळत.
1: रमेश आणावकरांची ही रचना आहे आणि बाळ चावरे,
0: हा बाळ चावरेंचं नाव देखील मला वाटतं आपण,
1: बाळ चावरे हे आकाशवाणीचे संगीतकार,
0: आकाशवाणीचे,
1: त्यांनी आकाशवाणीसाठी अनेक रचना केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांचं हे गाणं आज खास करून आपण निवडलेलं आहे. आणि कृष्णा कल्लेंना लता मंगेशकरांच्या नावाचं जे महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक आहे ते सुद्धा मिळालेलं होतं. तर आपण रचना ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजामध्ये आणि या गाण्याबरोबर आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या मालिकेअंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 56 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR

0: मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे, जगदीश खेबुडकर यांचं, आणि याला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी. ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत.

साधना सरगम यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती सौमित्र यांची आणि संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत आई तुळजा भवानी या चित्रपटातील गीत. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे AB कोळी यांचं आणि संगीत सदाशिव गुजर यांनी दिलं आहे.

आली लहर केला कहर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं मुरलीधर गोडे यांचं. संगीत ऋषीराज यांनी दिलं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत आशा भोसले यांच्या स्वरात आम्ही जातो आमूच्या गावा या चित्रपटातील गीत. शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत सुधीर फडके यांनी दिलं आहे.

आर आर आबा आता तरी थांबा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अवधूत गुप्ते आणि अमृता खाडीलकर यांनी गायलेलं हे गीत होतं बालाजी वाघमोडे यांचं आणि संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलंच होतं. श्रोतेहो, यासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होतो आहे. रात्रीचा 1 वाजला आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित माधव इंगळे यांचं गायन आता प्रसारित करीत आहोत. राग मालकंस. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत पीर न जानी रे. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत लंगर धीत तोहे राम कुदाई. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत राणे यांनी केली आहे. ऐकूया पंडित माधव इंगळे यांच्या गायनात राग मालकंस.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित माधव इंगळे यांनी गायलेला राग मालकंस आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत राणे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात. रात्रीचे 1:31 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. आजच्या कार्यक्रमात वय वादळ विजांचं या मालिकेचा भाग 12 ऐकूया.
1: सुरुवातीला ऐकूया एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, प्रेम, तारुण्य, करिअर अशा विविध दिशांनी आयुष्य वाढत असतं आणि तारुण्यात येत असताना आपल्याला अनेक प्रश्नही पडत असतात. याच बहरात जर का योग्य दिशा मिळाली नाही तर ते भरकटूही शकतं. याच बाबींचा विचार करून आम्ही आपल्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन देणारा वय वादळ विजांचं हा कार्यक्रम सुरू केलाय. या भागात आपण जिद्दीचं सौंदर्य या विषयावर प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांच्याशी मारलेल्या गप्पा ऐकणार आहोत. चला तर ऐकूया वय वादळ विजांचं.
1: सुस्वागतम दोस्तांनो, वेलकम. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात वय वादळ विजांचं. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांचे आवडते लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे. तर सर, मला आज असं विचारायचं असं वाटतं की आपण नावं ऐकलीच असतील, सुनीता विल्यम किंवा लता दीदी वगैरे अशा

0: भरपूर व्यक्ती आपल्या जिद्दीने आपल्या कष्टाने पुढे गेल्यात. पण सर, आम्हाला सुद्धा असं वाटतं की मला सुद्धा या क्षेत्रात जायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. पण कधी कधी ना आम्ही मनाला तेवढं समजावू शकत नाही की आम्ही एवढं कष्ट करू शकू की नाही. मग याबद्दल मला तुमचं मत हवंय.
1: आता मला असं वाटतं की वय वादवाजांची जी आपली मैफल आहे ती आणखी रंग भरायला लागली आहे. तुम्ही सगळ्या मुलांचं मला म्हणजे तुम्हा दोघांचा आणि ऐकणाऱ्या सगळ्या आपल्या लक्षावधी तरुण श्रोत्यांचं वय हे एकीकडे तरुण आहातच, पण खरं सांगू तुम्हाला अधिक मॅच्युअर्ड होत चाललात, अधिक परिपक्व तुम्ही होत चाललात हा प्रवास मी पाहतोय. आता तिने जो प्रश्न विचारलाय विठ्ठल, मला कळतच नाही. आज मला चैताली जरा जास्त गंभीर वाटते. गेल्या वेळेला तुझा मूड जो होता तो जरा पावसाळी होता.
0: आता मी कांद्याचे भजी खाल्लेत ना.
1: अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. त्यामुळे गेल्याला पावसाळी मूड होता, तिचा मूड जरा वेगळा आहे. कारण तो सगळा पाऊस ओसरून गेल्यावर हिरवं गार जे उगवतं आणि त्यानंतर शांत अशा तऱ्हेची शेती जी दिसायला लागते तसं तिच्या मनात काहीतरी उगवायला लागलेलं आहे. तू गंभीर झाल्याची गोष्ट सांगली आहे. गंभीर याचा अर्थ उदास नव्हे, गंभीर याचा अर्थ तू जीवनाबद्दल विचार करायला लागलीस. तिने उदाहरणं दिली आहेत, अशी कितीतरी उदाहरणं आहेत, केवढी तरी आपल्याला दिले. म्हणजे मी म्हणतो की कुठलंही नाव तुम्ही टाका, कुठलंही या क्षेत्रातलं, कलेच्या कुठल्याही राजकारणातल्या, कुठल्याही प्रकारच्या विज्ञानातल्या, कुठल्याही क्षेत्राचं यशस्वी नाव तुम्ही काढलं की तुमच्या लक्षात येईल जिद्दी शिवाय नाहीच नाहीच. पंडित रविशंकरजींचं मी चरित्र वाचलं, सतार वादक, आणि मला इतकं ते भारावून टाकणार वाटलं. त्यांनी म्हटलं की गुरुंकडे जेव्हा मी शिक्षण घेत होतो त्यावेळेला आमची परीक्षा कशी व्हायची. आता त्यांचं वाद्य तुम्हाला माहितीये, सतार, जगप्रसिद्ध सतार वादक की ज्यांनी सतारीला प्रतिष्ठा दिली असं नाव. विठ्ठल, चैताली, तू अक्षरशः ठरारून जाशील की गुरु परीक्षा कसे घ्यायचे. गुरु गुरूंकडेच राहत असत तेव्हा. ही जी मुलं होती लहानपणी गुरूंकडेच राहायची, गुरूंची सेवा करायची, गुरूंचे कपडे धुवायचे, डोकं दुखलं गुरूंचं डोकं चेपायचे, ही सेवा. आज हा सेवाभाव पण जात चाललाय. म्हणजे मी आरोप करतोय असं समजू नका. तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्ही दोघेच नव्हे, तुमच्यासारखी मुलं जेव्हा शिक्षकांच्या बद्दल अरेतुरेने बोलतात किंवा नुसती नावाने हाक मारतात किंवा थोडस काही वेळेला नको ते मला फार वाईट वाटत. याचं कारण त्यात त्या गुरुचा अपमान नाही, तो गुरुच आहे, त्याचा अपमान नाहीये, आपण कमी होतो. जो आपल्याला शिकवतोय, जो आपल्याला पुढे नेतोय, त्याच्याविषयी जर आपल्या मनात आदर नसेल तर आपल्यात प्रगती जरा कमी होण्याची चिन्ह असतात. असो, आपण केव्हा तरी या विषयावर नक्कीच बोलूया दीर्घ केव्हा तरी. पण आज जे तू विचारते जिद्दीबद्दल, तर रविशंकरजींबद्दल मी सांगतोय. एकदा काय केलं की एक विशिष्ट तऱ्हेची सरगम त्यांना शिकवून झाली गुरूंनी, खूप त्याचा रियाज करून घेतला. आता हे ज्ञान पक्क झालंय की नाही हे पक्क झाले की नाही बघण्यासाठी त्याने काय केलं, गाढ झोपलेल्या छोट्या रवीला, छोट्या रविशंकरना अचानक मध्यरात्री त्यांच्या डोक्यावर एक पाण्याची कळशी टाकली, गार पाण्याची, आणि त्याच्या हातात सतार दिली आणि सांगितलं अमुक स्वर वाजव, आणि झोपेत पण तो स्वर त्या तारेवर त्या ठिकाणीच पडायला हवा. आणि मग ती परीक्षा यशस्वी झाला. जर ते नाही जमलं तर पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पहिला धडा पहिल्यापासून रियाज सुरू. पंडितजींनी असं लिहिलंय की रात्रंदिवस रियाज करून माझी बोट सुजायची, अनेकदा माझ्या बोटांचं रक्त त्या सतारीच्या तारांवर झिरपायचं. लक्षात ठेवा, ही प्रचंड जिद्द आहे. आणि म्हणून पंडितजी रविशंकर एक ध्रुव तारा झाले, कर्तृत्वाच. हे नुसतं ऐकून एक रंजक कथा म्हणून किंवा दवडे सरांचं व्याख्यान प्रवचन छान चाललंय असं म्हणून कृपया सोडून देऊ नका. मला जे सांगायचं ना चैताली, त्याच्यातून जे मला जे सांगायचंय ते हे आहे की जिद्दीला पर्याय नाही. म्हणून तू जे म्हणालीस की आमच्यासारख्या मुलांना जरा वाटतं आम्ही करू शकू का, हे होऊ शकेल का, होऊ शकेल का आणि करू शकू का, आता प्रश्न नाही, होणारच, हे तुम्हाला जमणारच. करू शकू का ही शंका आली की तुमच्यातली शक्ती संपण, मी करणारच म्हटलं की तुम्हाला निसर्ग सुद्धा बळ देतो हे लक्षात ठेवा.
2: सर, आता आम्ही सगळे आता तरुण आहोत म्हणजे सळसळणारं रक्त, एक वेगळाच उत्साह, नवनिर्मितीचा उत्साह, तर मग जिद्द म्हणजे हे सळसळणारं रक्तच का?
1: जिद्द म्हणजे सळसळणारं रक्त असं नाही म्हणते ना आपल्याला, जिद्द ही जिद्दच असत. पण सळसळणाऱ्या रक्ताला जेव्हा उद्दिष्ट सापडतं आणि ध्येयाकडे जेव्हा तो निघतो तेव्हा ती जिद्द असते.
0: सर, आम्ही आता 12वी झाल्यानंतर ना मोठ्या मोठ्या कोर्सेसची नावं ऐकतो, डॉक्टरीचे असतील किंवा इंजिनिअरिंगचे असतील, भरपूर मोठ्या मोठ्या कोर्सेसची नावं आणि अगदी कानाला आवडतील अशी. पण जेव्हा आम्हाला कळतं की या कोर्सेसमध्ये बाबा एवढा एवढा अभ्यास करावा लागतो, एवढी एवढी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा असं मग नंतर वाटतं की जाऊ देत बाबा, कोण करणार हे, साधं सोप्पं जे माझ्या डोक्याला जमेल ते मी करेन. मग सर याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं?
1: मी एवढंच म्हणेन की जितके तुमचे कष्ट तेवढं तुमचं वैभव. समर्थ रामदास स्वामींची प्रसिद्ध ओळ आहे, त्यांनी असं म्हटलंय, जितुका व्याप तितुके वैभव. सोपी ओळ आहे, ओळ ऐकू आली का तुम्हाला? कळली का काय ओळ आहे? जितुका व्याप तितुके वैभव. जितकी तुमची मेहनत, जितके तुमचे प्रयत्न, तेवढंच तुमचं वैभव आणि तेवढंच तुमचं यश. वैभव याचा अर्थ नुसतंच काही

0: नशिबानी साथ नाही दिली.
1: हाँ,
0: एक टक्का असेल, एक टक्का असेल, पण 99% काय असत सांगा, आळस.
1: हो,
0: आळस, तरुण वयातली व्यसन, नको ते मित्र, नको ती संगत. आणि दुसरी वृत्ती कुठली माहितीये का चैताली?
1: कोणती सर?
0: विठ्ठल. कुठली? उद्या करू, परवा पाहू, आज नको. अंग दुखल्यासारखं वाटतंय, पाय ठणकतायत, सर्दी आली. अरे रे, कळतंय तुम्हाला? सारखी कारण आपण पुढे न जाण्यासाठी जो कारण देतो तो मागेच राहत. एक लक्षात घ्या, प्रेमाने सांगतोय की अपयशी माणसांचे पुतळे होत नसतात. याचा अर्थ काय? की शेवटी तुम्ही किती प्रतिकूलतेत असलात तर त्या प्रतिकूलतेवर मात करून तुम्ही पुढे कसे जाता याची लोकांना उत्सुकता आहे. जेव्हा आपण सांगतो की सर काय हो, प्रचंड गाडीला भयानक गर्दी होती आणि त्यानंतर 3 तास गाडी नव्हती, एवढी भयानक गर्दी, एवढी भयानक गर्दी, पण मी घुसलो गाडीत आणि शिरलो मी आणि इथपर्यंत आलो. आता हे सगळं तुमचं ऐकण्यासारखं झालं, कारण ती 3 तासांनी आलेली आणि पुढे 3 तास जी गाडी नाही तीच गाडी तुम्ही इतक्या गर्दीने खचाकच भरलेली गाडी पकडलीत, त्याची कथा झाली. आडवे तिडवे उभे होतात, लोक चिरडत होते, सगळीकडे अडचणी होत्या, तहान लागली होती. ह्या सगळ्याच्या आठवणी केव्हा झाल्या? जेव्हा तुम्ही वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचलात तेव्हा. पण तुम्हाला ती गाडी नाही पकडता आली, तुमची संधी गेली, तर नंतर हे ऐकायला आम्हाला वेळ आहे का? नाही. तसंच आयुष्याच आहे, तसंच आयुष्यात. त्यामुळे तू काय म्हटलं की कुठपर्यंत कष्ट? खरं म्हणजे क्षितिजासारखं आहे. क्षितिज कधी हातात सापडतं का?
1: नाही.
0: आपल्याला जे दुरून क्षितिज दिसतं आपण तिथपर्यंत जातो, इकडे क्षितिज आहे आणि तिकडे गेल्यावर काय असतं ते क्षितिज अजून पुढे जात. प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके त्यांनी त्यांच्या एका कवितेत तरुणांसाठी लिहिले, तरुणांच्या वृत्तीबद्दल लिहिले, त्या काय म्हणतात सांगू?
1: सांगा ना.
0: खरा तरुण कोण? जायचे पुढे. आणि पुढे काय म्हणतात त्या? त्या पुढे. असं जो मानतो तो तरुण, म्हणजे जायचं पुढे पण तिथे थांबायचं नाही, त्याही पुढे जायचं. असं जो मानतो तो तरुण असत आणि सगळं आत्ताच करायचं असत. आणि मी तुम्हाला प्रेमाने सांगतो, एकदा का या तारुण्यात तुम्हाला जिद्दीची, नंतर अशा प्रकारे प्रत्येक क्षण जगण्याची तुम्हाला एकदा सवय लागली, एकदा का तुम्हाला ती लागली की पुढे मग आयुष्यभर ती वृत्ती कायमची होत. आणि आत्ताच जर तुमच्यातली ती वृत्ती हरवली, उद्या करू, परवा पाहू ही आली वृत्ती, की तुम्ही कायमच आळसाचे गोळे होणार, की ज्याच्यातून काही निर्माण होणार नाही. एवढंच सांगेन.
2: सर, आमच्यापैकी खूप जणांचा असा गैरसमज असतो की तुम्हाला जर कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल, नोकरीसाठी जायचं असेल, तर तुमची पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, म्हणजे बाह्य सौंदर्य. म्हणजे थोडक्यात तर काय, की तिथं बाह्य सौंदर्याला महत्व देतात, मग इथं जिद्दीच्या सौंदर्याला, त्या मुलाकडे जर जिद्द असेल मग त्याला काहीच महत्व नाही का?
0: नाहीये. आता काय माहितीये का, इथे थोडी गल्लत तू करतोय. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व ही गोष्टच मुळात जिद्दीने तयार होते. मला सांगे, एखादा देखणा तरुण आहे पण त्याच्यात जिद्दच नाहीये, तो कुरूप दिसायला लागतो. मी कितीतरी अशा तरीची मठ्ठ स्त्री पुरुष पाहिलेत. एखादी स्त्री दिसायला गोरी गुलाबी आहे पण ती जर आळशी आहे, तुझ्या लक्षात येईल काय जीवन आहे बाबा. एखादा पुरुष, एखादा तरुण उंचा पुरा आहे पण मरगळल्यासारखा बसलाय कोपऱ्यामध्ये, एखादी केरसुंडे ठेवावा तसा सुंदर दिसेल का?
1: नाही.
0: पण एखादा अगदी साध्या व्यक्तिमत्वाचा आहे, साधा रंग आहे, दिसणं साध आहे, पण जेव्हा त्याची बॉडी लँग्वेज, त्याची देहबोली काय म्हणते, काय जिद्दी आहे
1: हा,
0: काय. खरं सांगतो चैताली, विठ्ठलचं भाषण जेव्हा मी ऐकलं, आमच्या कॉलेजमध्ये स्पर्धेला तो आला होता, आणि जेव्हा आता दिसायला किती साधा मुलगा येतो, असं काय त्याला काय तो ऋतिक रोशन सारखा सुंदर आहे असं नाही, पण मला तो ऋतिक रोशन पेक्षा सुंदर वाटला त्या दिवशी. याचं कारण काय माहितीये का विठ्ठल, जेव्हा तू त्या स्पर्धेत पहिला आला होतास, बरोबर आहे ना, आणि मी त्या ठिकाणी ऐकायला आलो होतो ती स्पर्धा, तेव्हा तू मला का छान दिसलास, तर या स्पर्धेत मला यशस्वी व्हायचंच आहे ही जिद्द तुला सुंदर करणारी होती. म्हणून कुठल्याही मुलाखतीला कुठेही तुम्ही गेलात तर तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्यात दिसला पाहिजे. हा आत्मविश्वास अभिनयाने येत नाही, खोटा खोटा नाही, त्याची तुम्हाला तयारी पाहिजे. आज मी तुमच्याशी गप्पा मारतोय, कुठलाही कागद समोर आहेत का? नाही. मुद्दा म्हणून काहीतरी लिहिलंय, पाठ करून बोलतोय का? नाहीये. पण हे जे मी बोलतोय आणि तरी पण तुम्हाला आवडतंय, याचं कारण काय आहे? 30-35 वर्षापूर्वीची आधीची मेहनत आहे, काम आहे, धडपड आहे, रात्रंदिवस लायब्ररीमध्ये मी स्वतःला गाडून घेतलं हे आहे. आणि आजही 14-14

0: 15 तास मी लिहितो आजही, हे सगळं जर माझ्या मागे असेल तर मला तुम्ही सांगा आपोआपच आपलं ऐकणं बोलणं सुंदर होतं की नाही? त्यासाठी मी देखणं असावं लागत नाही, मला जे पोहोचायचं आहे ते माझं ठिकाण निश्चित पाहिजे, आपोआप तुम्ही छान दिसायला लागता. त्यामुळे तुझ्यासारख्या मुला मुलींच्या मध्ये समज असेल. आता आणखीन एक गंमत आहे त्याच्यात, जिद्द पण आहे आणि नैसर्गिक पण सुंदर आहे. अशा वेळेला मदत होते, अशा वेळेला नक्की मदत होतेच. पण शेवटी मला तुम्ही सांगा, आपल्या कातडीचा रंग, आपल्या नाकाचं सरळपण किंवा वाकडेपण, आपला डोळा बारीक का जास्त, हे आपल्या हातात आहे का? नाही. निसर्गाने जे दिलंय ते दिलंय. मला जर कोणी म्हणालं की तुम्ही धर्मेंद्र सारखे सुंदर नाही आहात, मला जर कोणी म्हंटल आता कोण तुमचे आमिर खान, शाहरुख खान, दौडे सर तसे तुम्ही दिसत नाहीत, तर मला वाईट वाटेल का? नाही. मी सांगेन की मी आमिर खान सारखा देखणार नसेन, पण आमिर खानला माझ्यासारख्या कविता करता येतात का? नाही. म्हणजे प्रत्येकाची क्षमता आहे आणि ती क्षमताच आपल्याला सुंदर करते. बोलते ताली
1: सर, जिद्दीला किंवा यशाला कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात का?
0: हा, कारणीभूत या होऊ शकतात की तुमच्यामध्ये अवेअरनेस पाहिजे, म्हणजे जागेपण, जिद्द निर्माण व्हायला. आता तुम्ही दोघे जण समोर आहात, पण तुम्ही प्रतिनिधी आहात लाखो श्रोत्यांचे, हे तर मान्य आहे की नाही? मग घराघरामध्ये आता रेडिओ जवळ बसलेले जे आपले श्रोते आहेत, कितीतरी घरांच्या मधली स्थिती सामान्य असते. आई वडील कष्ट करत असतात, कुणाचे वडील हमालेत, कुणाची आई भाजी विकते. आता हे सगळं पाहून एखाद्या मुलाच्या मनात जिद्द नाही जागी झाली तर दुर्दैव आहे ना? हो की नाही? आपली आई जगते कशी, वडिलांचे कष्ट किती आहेत, बहिणीचं लग्न पैशा अभावी खोळंबलंय, हे जर एखाद्या तरुण मुलाला कळलं नाही आणि तो खाटेवर बसला नुसतं टीव्ही बघत, तर मला वाटतं की दुर्दैव आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कारणीभूत होतात की आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं आपल्याला भान पाहिजे. वाचन ही गोष्ट खूप महत्वाची आहे. वाचन, तुम्ही चरित्र ग्रंथ वाचले, तुम्ही पुस्तकं वाचलेत, तर त्यामुळे पण तुम्हाला एक जागेपण होऊ शकतो. आणि मुळात तुम्हाला ऐन तारुण्यातच कळलं पाहिजे काय, तर माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. याच जन्मात येऊन तुम्हाला जे काही करायचंय ते करायचं असतं. त्यामुळे 100 रुपयाची नोट हरवली तर ती शोधता येईल, नाही मिळाली तर तुम्हाला पैसे कमावता येतील. पण तारुण्यामधलं एक वर्ष वाया गेलं, एक दिवस वाया गेला, तो पुन्हा मिळणार नाही. म्हणून आपला हा कार्यक्रम जे ऐकतायत, आपल्या गप्पा ऐकतायत ती मुलं आणि तुम्ही दोघे आणि मी स्वतः सुद्धा, आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा केवळ टाइमपास नाही, हे केवळ मनोरंजन नाही, याच्यातून काही ना काहीतरी ज्योत तेवावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.
2: सर, जर आपल्याकडे जिद्द असेल, अशी काही मुलं असतात की जिद्द असते पण अनावधानाने जर अपयश आलं तर ती अपयश पचवण्याची जी ताकद असते ती त्यांच्याकडे नसते. म्हणजे जिद्द असून सुद्धा अपयश आलं तर मग अशा मुलांना तुम्ही काय सांगाल?
0: त्या मुलांना मी तेच सांगेन, जिद्द आहे आणि अपयश आलं तर शेवटी प्रवास थांबलाय कुठे? प्रवास थांबलेलाच नाहीये. पुन्हा नवीन काम, पुन्हा नवीन परीक्षा, पुन्हा नवीन चालणं. एक गप्पच सांग, माझ्या घरातली, आता माझा मुलगा 10वीला आहे, आदित्य त्याचं नाव, बास्केटबॉल तो खेळतो. एकदा काय झालं, संध्याकाळी तो आला आणि त्याचा चेहरा होता एकदम उतरलेला, पडलेला. मी म्हटलं, आदित्य तुझा चेहरा का पडला, उतरलेला का, काय झालं? तो म्हणाला, बाबा आजची सुद्धा मॅच हरलो. म्हणजे याच्या आधी पण अनेक मॅच हरलेल्या होत्या आणि आजची सुद्धा मॅच हरलो. त्या 10वीच्या 15 वर्षाच्या मुलाचा तो कोहळा उतरलेला चेहरा पाहून मला हसू आलं. मी म्हंटल, अरे हरकत काय, हरलाच तर पुढच्या वेळेला जिंकशील. तर काय बोलला तो माहितीये?
1: काय?
0: तुमच्या प्रश्नासारखाच प्रश्न होता, बाबा अजून किती हरायचं. बाबा अजून मी किती हरायचं. मी त्याला म्हंटल, ते तुम्हाला सांगतोय, म्हणत जिंकेपर्यंत हरायचं. अर्थ कळला असेल? जिंकेपर्यंत, याचा अर्थ जिंकणं सोडायचंच नाही पण जिंकणं केव्हा ते असणारच आहे. त्याच्या आधीचं हरणं, त्याच्या आधीचं अपयश, त्याच्या आधीचे पराभव, त्याच्या आधीचे अपमान, हे सगळे लाईफ आयुष्यामधलाच भाग आहेत.
1: हो
2: सर,
0: तुम्हाला काय वाटतं की यशस्वी जी माणसं आहेत त्या माणसांचा कधी अपमान झालेला नव्हता? काय वाटतं तुम्हाला? आज भारतामधला आणि जगामधला एक श्रेष्ठ नट, ज्याचं नाव अमिताभ बच्चन, काय अमिताभ जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा काम करायला आले इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा शरीराने किडकिडीत बारीक, त्यांना काय म्हणायचे तेव्हा निर्माते माहितीये
1: काय?
0: अरे अमिताभ, तुझ्या इंडस्ट्रीमध्ये नट म्हणून येण्यापेक्षा

0: तरी सिगारेट कंपनीचा मॉडेल म्हणून काम कर जाहिरातीचा. आता मला तुम्ही सांगा, आज हे विधान आपल्याला कहाणी कथावट, पण त्या वयात त्याला किती अपमान झाला असेल.
1: नक्कीच.
0: म्हणजे स्वरस सम्राज्ञी लता दीदीचं उदाहरण मी अनेकदा देतो. जेव्हा लता मंगेशकर वय वर्ष 13-14 किंवा त्याच्यापेक्षा कमी जेव्हा त्या गायला आल्या, छोटी मुलगी, मास्टर दीनानाथांची एक कन्या, दीनानाथ निघून गेलेले जगातून, चार भावंड आणि छोटी मुलगी, ही जेव्हा हिंदी गाणं गायला आली त्यावेळेला त्यावेळेचे लोक काय म्हणाले,
2: काय सर
0: ये मराठी लडकी उर्दू क्या गायेगी, हिंदी क्या गायेगी, या मराठी मुलीला हिंदी आणि उर्दू जमणारच नाही. पण त्या मराठी मुलीनी हे वाक्य सकारात्मक घेतलं, पॉझिटिव्ह घेतलं. ती रडत रडत घरी गेली का? मला सगळे म्हणतात हिंदी क्या गायेगी, मी नाही गाऊंगी असं गेली का?
1: नाही.
0: त्या उर्दू शिकल्या, हिंदी शिकल्या आणि त्या मराठी मुलीनं गेले 60-65 वर्ष सुरांचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे, जे अजूनही आहे. आता मला तुम्ही सांगा की याच्यातून काही शिकण्यासारखं आहे की नाही. म्हणूनच केव्हा ना केव्हा तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी अपयश येतच, पण त्या अपयशावर मात करणं, जिद्दीने पुढे जाणं, याच्यासाठी जी हिंमत लागते ती तुमच्या तरुणांकडे आहेच. काय म्हटलं मी? आहेच. ती जागवण आहे आणि त्यासाठी तरी आपल्या गप्पा. म्हणूनच या वादळ विजांच्या वयात वादळ विजांची ऊर्जा घ्यायची आणि तुमचे गरुडाचे पंख पसरायचे आणि यशाचं आकाश काबीज करायचं, हीच तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार.
2: धन्यवाद.
3: मित्रांनो, आपण ऐकत होता वय वादळ विजांचा हा कार्यक्रम आणि यात सहभागी झाले होते प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे. बरं तर याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथेच संपला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे हिनं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
4: मालिका विशेष अंतर्गत वय वादळ विजांचं या मालिकेचा भाग 12 आताच आपण ऐकलात.
5: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
8: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
9: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
8: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12-1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 2 आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत साहित्य क्षेत्रात आपली लेखिका म्हणून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या वृषाली श्रीकांत यांच्यासोबत. आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. ते करत असताना साहित्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ त्या स्वतःसाठी देऊ लागल्या. वाचन ही तर आवड होतीच. हळूहळू लिखाणाला सुरुवात झाली. नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर समीक्षा, श्रीकृष्णाच्या आयुष्याला व्यापून राहिलेली राधा, स्त्रियांच्या आयुष्याला महत्व देत जावे तिच्या वंशा या पुस्तकाची निर्मिती झाली. ललित लेखन हा सुद्धा त्यांच्या आवडीचा भाग. त्यांचा सृजन सोहळे हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करायची असा त्यांचा निवेदिका असताना सतत प्रयत्न असायचा. आपण आकाशवाणीची 90 वर्ष पूर्ती साजरी करत असताना एक आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेली निवेदिका ते साहित्यिक हा प्रवास कसा पूर्ण करते त्याबद्दल उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी. वृषाली श्रीकांत, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमच्या साहित्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
1: खरं सांगायचं तर माझ्या मुख्य साहित्य प्रवासाची सुरुवात इथूनच झाली, म्हणजे आकाशवाणीतूनच झाली. मला लिखाणाची पेक्षा सुद्धा आधी वाचनाची खूप आवड होती. मृत्युंजय, शहेनशहा सगळी पुस्तकं माझी दहावीच्या आत वाचून झालेली. आणि कॉलेजमध्ये असतानाही मी लिहायची वाचायची. पण समृद्ध वाचन किंवा समृद्ध लेखन ज्याला म्हणतात त्या प्रवासाची सुरुवात माझी आकाशवाणीमधूनच झाली. त्याचं झालं असं की मी इथे आकाशवाणीमध्ये बकुळगंध नावाचे कार्यक्रम करायचे. 17-18 कार्यक्रम मी त्यावेळेला केलेले दिग्गज लोकांचे. माझे जे सिनियर होते ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही समीक्षणात्मक लिहू शकता, व्यक्तिचित्रण तुम्ही खूप छान लिहिता तर तुम्ही समीक्षणात्मक लिहा. म्हटलं सर मी आजपर्यंत लिहिलेलं नाहीये. पण त्यांनी ते मला लिहायला सांगितलं. त्यावेळेला मी महानोरांचं अजिंठा वाचत होते. मग मी अजिंठावरच लिहिलं आणि सरांनी ते वाचून मला दासू वैद्यांकडे द्यायला सांगितलं. दासू वैद्यांनी पण ते वाचलं आणि त्यांनी मला ते महानोरांकडे पाठवा, तुम्ही खूप छान लिहिलंय असं सांगितलं. महानोरांकडे जेव्हा मी पाठवलं त्यावेळेला महानोरांचा मला फोन आला की तुम्ही हे खूप छान लिहिलेलं आहे. मला आवर्जून उल्लेख असा करावासा वाटतो की त्यावेळेला त्यांचं अजिंठा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तर त्यांनी मला हे पण विचारलं की मी यातला काही भाग तिकडे देऊ शकतो का. तर त्यात पण त्यांनी तो माझं जे लिखाण आहे ते त्यांनी तिकडे पाठवलेलं होतं. त्यानंतर महानोरांनी मला असं सांगितलं की माझा तिची कहाणी हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये अजिंठा नावाची कविता आहे, तर त्या कवितेवर तुम्ही सेपरेट समीक्षण करून तिची कहाणीवर लिहू शकाल का, मग तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे. मग मला माझे सर पण म्हणाले की मॅडम तुम्ही पुस्तकच लिहा यावर. मग मी त्यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर प्रत्येक कवितेवर मी समीक्षण केलेलं आहे. ते माझं पहिलं पुस्तक, मला ते पुस्तक आकाशवाणीने त्या पुस्तकाला जन्म दिलाय असं मी आवर्जून सांगते.
0: आपलं बालपणीचं जीवन कसं होतं?
1: खूप छान. माझं बालपण मुळात खेड्यात गेलेलं आहे. त्यावेळेसचं खेडं अत्यंत समृद्ध होतं. मला वाचनाची सवय माझ्या वडिलांनी लावली. म्हणजे अगदी लहान असताना मला चांदोबा तर दर महिन्याला ते आणूनच द्यायचे, पण त्यासोबत तेव्हा मिळायची बघा ठकास माठक, गुलबकावली, सापनीती, त्यानंतर बिरबल आणि बादशहा, क्रमवेताळ. माझे वडील हे पुस्तकं मला आवर्जून वाचायला घेऊन यायचे आणि मी ती पुस्तकं वाचायची. ही आवड नंतर खूप डेव्हलप होत गेली. त्यावेळेला एवढं समृद्ध वातावरण होतं माझ्या गावी, धार्मिक वातावरण होतं, अध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे घरामध्ये तर ते होतच होतं पण गावात होतं. गावात होणारी लळित, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांची भारुड, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून खूप पडला आणि ते माझ्या पुस्तकामध्ये पण उतरलेलं आहे. तर अशा या समृद्ध वातावरणात मी वाढल्यामुळे तो जो एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे ना बालपणीचा, तो अजूनपर्यंत तो टिकून आहे.
0: तुम्ही प्रथम कविता लिहिली असेल तर त्यावेळची काही आठवण?
1: म्हणजे कविता मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच करते, पण आता म्हणजे मागे वळून पाहताना आता मला त्या कविता म्हणजे खूपच प्राथमिक स्वरूपाच्या वाटतात. म्हणजे आपण अनुभवाने समृद्ध होत जातो, आपली सामाजिक

0: दृष्टी विस्तारते, आपली दृश्य टिपण्याची दृष्टी विस्तारते. तर पक्ष्यांचं प्रचंड वेड आहे मला. माझी पहिली कविता निसर्गाचीच होती.
1: ती प्रथम जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा तुम्हाला काय अनुभव किंवा काहीतरी तुमची आठवण असेल?
0: हा, तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं सोनचाफ्याचं. त्या झाडामध्ये एका सुगरणीनी घरटं तयार केलं होतं तीन पानांचं. तर ते त्यांचं ते चिमण नाट्य मी अगदी पहिलेपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. 21 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये आपल्या पिलांना अंडी घालण्यापासून त्या पिलांचं संवर्धन आणि ते पक्षी उडून गेल्यानंतर उडून जाईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तर तो मी टिपलेला आहे. आणि त्यावर ही कविता आहे की घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, पाती तृणांची वेचून जीव ओतून विणले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, दालनाचे हे त्रिकोण कसे अचूक मापले, दिव्य कला ही चिमणीची श्रम एकतेचा बाणा, दिव्य कला चिमणीची श्रम एकतेचा बाणा, मन ओतल्या कलेचा हा आविष्कार देखना, हा आविष्कार देखना.
1: तुम्ही कविता लिहिता एखादा विशिष्ट प्रसंग त्यासाठी कारणीभूत सुद्धा असतो, तर ते शब्दात रूपांतर करायचं तर कसं जमतं तुम्हाला?
0: आत्ता तुम्हाला जे मी सांगितलं की मी बकुळगंध नावाचे कार्यक्रम करत होते, तर मला त्यासाठी एक कविता करायची होती. म्हणजे तुम्ही आत्ता जो म्हणालात की अमुक तुम्हाला प्रसंग किंवा एखादं,
1: तुम्ही जी मला कविता सांगितलं घरट्याची, तर तो प्रसंग तुम्हाला सगळं शब्दबद्ध करणं,
0: तर तसं मला मी जो बकुळगंध कार्यक्रम करत होते त्याच्यावर मी कविता केली की मला त्यात काय करायचंय. मला त्यामध्ये जे लोक हे जग सोडून गेलेले आहेत पण ते त्यांच्या नाट्यरूपानी, चित्रपट रूपानी, गाण्याच्या रूपानी, शब्दांच्या रूपानी, म्हणजे लेखक, लेखिका, चित्रपटात काम करणारे, नायिका, नायक, गाणारे, असे हे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यावर मी कार्यक्रम करणार होते. तर आता ह्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो हा विचार करून मी ही कविता केलेली आहे. कविता अशी होती की कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो आठवणींचा बकुळगंध, आठवणींचा बकुळगंध. यामध्ये मी शांता शेळके, पु ल देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असे अनेक दिग्गजांचे मी प्रोग्राम केलेले आहेत. कारण एखादा प्रसंग जर आपल्याला, एखादा कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादी घटना घडली असेल किंवा त्याचं जर शब्दात रूपांतर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यावर विचार करावा लागतो की आपल्याला नेमकं काय करायचंय, मग त्यावर तो आपण ते शब्द निर्मिती होते आपली, थोडं चिंतन तर करायलाच लागतं.
1: नक्कीच. तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता, ललित, समीक्षा, पण जास्त आवडणारा प्रकार कोणता सांगता येईल?
0: असं नाही सांगता येणार, कारण
1: दोन्ही तेवढंच आवडतं
0: मला. पण जास्त ललित आवडतं लिहायला. ललित मध्ये कसं असतं की आपण विविध प्रकार त्यात व्यक्त करू शकतो. समीक्षणात्मक लिहायचं म्हणजे समीक्षा सुद्धा अनेक प्रकारच्या समीक्षा आहेत. म्हणजे मी मानोरांच्या पुस्तकावर समीक्षा केली, ती आस्वादक होती. समीक्षा लिहिताना आपल्याला एक विशिष्ट गोष्ट समोर ठेवून लिहावी लागते. ललितचं तसं नसतं. ललित तुम्हाला जे तुम्ही टिपता, दृश्य टिपता, ते तुमच्या हृदयावर ठसतं, मग त्यातून तुमचं चिंतन मंथन सुरू होतं. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते मी की माझा गुलमोहर नावाचं एक ललित आहे, तर ते ललित जेव्हा पेपरमध्ये आलं, म्हणजे माझं जे सृजन सोहळे पुस्तक आहे हे पुस्तकातले प्रत्येक लेख वर्तमानपत्रात आलेले आहेत, तर त्यातलं गुलमोहर जो आला, तर तेव्हा लँडलाईन असायचा, मोबाईल नव्हते, तर दिवसभर फोन माझा खणखणत होता. वाचक मला असे म्हणाले की गुलमोहर इतका सुंदर असतो हे मला प्रथम कळलं. म्हणजे तुमच्या त्या लेखातून तुम्ही त्या गुलमोहराला इतकं
1: सौंदर्य
0: सुंदर,
1: वाढवलं.
0: हा इतकं सौंदर्य वाढवलंय त्याचं की हा इतका सुंदर. मग मी थपकून बघतो आता की खरंच गुलमोहर एवढा सुंदर असतो का. तर हे तुमच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं स्वरूप देता येईल हे त्या गोष्टीचा एक खास ठसा असतो त्याचा. तर ते

0: लेखन मला जास्त आवडतं.
1: तुम्ही लिहिताना एखादी कविता अपूर्ण राहू शकते
0: हो
1: असा कधी अनुभव आलाय? आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करता? तुम्ही ललितही लेखन करत असाल तर एखाद्या वेळेला काहीतरी अर्धवट राहू शकतं, काही कारणाने आपल्याला उठून जावं लागतं, अशा वेळेला मग तुम्ही
0: हे हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. कसं असतं सांगू का? मी समजा एखादी गोष्ट लिहितीये, आता सध्या माझं कालाय तस्माय नम म्हणून, म्हणजे काळ बदलतोय ना त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलतायत, त्याच्यावर माझं लेखन सुरू आहे. तर एक एक टॉपिक मी जेव्हा घेते ना, तर म्हणजे मला आज जे सुचलेलं असतं तेच उद्या मी लिहिल असं होत नाही, कारण प्रत्येक घटना आपले विचार बदलत जातात. मग माझं काय आहे, माझी स्वतःची लेखनशैली असं आहे की मी स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये, माझ्या हॉलमध्ये सगळीकडे मी पेपर आणि पेन ठेवलेले आहेत की मला हा पॉइंट सुचला की मी तो तिथे लिहून ठेवते, नाही तर ते डोक्यातनं निघून जातं. असं होतं. तर त्यामुळे अपूर्ण जेव्हा एखादं लेखन राहतं ना तर ते पुढे तसंच होईल याची गॅरंटी नसते तुम्हाला. दुसरं काहीतरी लिहितो आपण, पण कधी कधी असं होतं की ते जे विचार केलेलं असतं ते खूप प्रभावी असतं आणि मग नंतर खूप हुरहुर लागून जाते की अरे ते आपलं लिहायचं राहिलं, असंही होतं. तर त्यामुळे त्यासाठी मी स्वतःला हा बदल करून घेतलेला आहे की मला सुचलं की मी लगेच ते टिपून ठेवते, म्हणजे नुसता पॉइंट जरी लक्षात राहिला तरी त्याच्यावर मग मला लिहिता येतं. पण हा भाग आहेच की जे काल विचार करताना अपूर्ण राहिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी होईलच असं सांगता
1: येत नाही, बदलू शकतो,
0: बदलून जात, अगदी जातच, बदलूनच जातं.
1: तुमच्या लेखनावर कोणत्या ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: हो हो हो, हे अनेक जाणकारांनी किंवा समीक्षकांनी मला सांगितलेलं आहे की आणि आहे, म्हणजे आता मी माझ्यात कसं असतं, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी जेव्हा तो लेखनाला प्रारंभ करतो ना तेव्हा आपण जे वाचलेलं असतं ना जे आपल्याला खूप आवडतात. आता मला अरुणा ढेरेंचं प्रचंड, मी त्यांची फॅन आहे, अरुणा ढेरेंची, त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे असं सगळे म्हणतात आणि मला पण ते मान्य आहे. कारण कसं असतं की आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो तर त्यावेळेला आपण त्या वाचनाच्या आतल्या गाभ्यामध्ये आपण प्रवेश करतो, म्हणजे परकाया प्रवेश झाला असं म्हणतात ना. त्यांच्या कविता असू देत किंवा त्यांचं प्रचंड लेखन आहे, तर ते जवळपास मी वाचलेलं आहे, सगळं वाचलंय असा मी दावा करत नाही, पण जे त्यांनी लिहिलं त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडला आणि माझ्या लेखनात तो उतरलेला आहे. विशेषतः राधा लिहिताना तर खूप उतरलेला आहे, कारण मी त्यांचं पुराण साहित्य खूप वाचलेलं आहे आणि त्यांचं कृष्णावरचं साहित्य पण खूप वाचलेलं आहे. मग ते लिहिताना बरोबर तशा पद्धतीचं माझ्याकडनं लेखन झालेलं आहे. अनुराधा पाटलांचं सुद्धा मला खूप आवडतं, अनुराधा पाटलांच्या कवितांची मी प्रचंड फॅन आहे, सध्या त्यांच्या कवितांचा पण अभ्यास माझा सुरू आहे. ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागातील स्त्रियांवर त्यांचं विशेष लेखन आहे आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे लेखन त्यांचं जास्त तुमच्या मनाला भिडतं, त्यामुळे तो अभ्यास आता सध्या सुरू आहे माझा.
1: तर मग आता तुम्ही बोलता बोलता राधाचा उल्लेख केलात, राधा हे तुमचं
0: दुसरं
1: अपत्य म्हणायला हरकत नाही, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: राधा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वातावरणात मी आध्यात्मिक वातावरणात माझं बालपण गेलं त्याचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. जशी मी लेखनाच्या प्रांतात जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेला मग संत साहित्य मी वाचत गेले, मुख्यतः संत साहित्यामधून मला राधा जास्त उलगडत गेली. झालं त्याचं कारण असं की आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे मी अनेक ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून जायची, तर साल आता मला नक्की आठवत नाही, पण मी त्यावेळेला एक चित्रपट आलेला होता, आता मला नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचं. त्या चित्रपटात एक राधावर गाणं होतं, त्याचं इतकं विकृतपणे ते लेखन होतं त्या गाण्याचं आणि त्याच्यावर इतक्या मुली, सातवीतल्या, आठवीतल्या, नववीतल्या, दहावीतल्या मुली त्याच्यावर ग्रुपने डान्स करायच्या आणि पालक टाळ्या वाजवायचे. चार वेळेला मी हे जे पाहिलं त्यावेळेला म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे, इतकं म्हणजे त्यामध्ये ते बागेतून कृष्ण राधेच्या मागे पळतोय वगैरे असे त्यांनी सीन क्रिएट केले,
1: म्हणजे अगदीच
0: म्हणजे विकृत, हा पिक्चरच. म्हणजे आता ते काय होतं, मग पुढच्या पिढी तसाच विचार करते ना की बाबा हे राधा आणि कृष्ण हे असेच असतील,
1: बरोबर,
0: म्हणजे त्यांचं

0: मला मी खूप अस्वस्थ झाले ते सगळं पाहून. म्हणजे ही पुढची पिढी म्हटलं काय ऐकणार आहे, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतोय, त्यांना हे कधी कळणार की हे असं नाहीये. मग त्यानंतर मी राधावर लिहायला सुरुवात केली. तर राधावर माझं पुस्तक हे आध्यात्मिक नाहीये, पण कृष्णाने जेव्हा राधा आणि कृष्णाचं प्रेम विरही प्रेम आहे, त्यामध्ये शृंगार कुठेच
1: नाहीये,
0: कुठेही शृंगार नाहीये. त्यामुळे कृष्ण 11व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे आणि त्याच्या विरहात आणि त्याच्या भक्तीत रममान होऊन राधेनं आपलं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. ते गुंफणं आणि ते पुढच्या पिढीला देणं, त्या प्रकारचं लेखन मला करायचं होतं. मग मी ते केलं. मला खूप जणांनी हे केलं की तुम्ही पीडीएफ पाठवा, तुम्ही राधाची पीडीएफ पाठवा, आम्हाला वाचायचंय, आम्हाला वाचायचंय. कारण पुस्तकांच्या प्रती सगळ्या संपल्या होत्या. मग मी माझ्याकडे ज्या काही 1-2 प्रती होत्या त्याच्यातलं मी 10 मिनिटाचा रेकॉर्डिंग करून रोज पाठवायची. अनेक लोकांनी ते युट्यूबवर अमोक तिमोक त्यांना त्यांना जसं वाटेल तसं तसं त्यांनी ते हायलाईट केलं. आणि मला सांगायला खूप हा आनंद होतो की तरुण मुलांनी खूप वाचलं ते पुस्तक.
1: अच्छा.
0: आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया,
1: हेतू
0: माझा हेतू साध्य झाला. तरुण मुलांनी ते पुस्तक वाचलं आणि मला अनेक फोन आले की म्हणजे आमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला,
1: राधा म्हणजे खरी राधा आम्हाला कळाली.
0: हा, खरी राधा आम्हाला कळाली की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं. 16 सहस्र स्त्रियांचा हा पती, अष्टनायिकांचा हा पती, पट्टराण्या त्याच्या, इतकं असताना सुद्धा कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं हे पण मी त्यात हायलाईट केलेलं होतं. तर मग ते उत्सुकता आणि आताच्या सोशल मीडियामुळे ते सगळं सगळीकडे पोहोचलं आणि माझा हेतू साध्य झाला असं मला वाटलं आणि मला त्यातून खरंच खूप समाधान मिळालं.
1: तुमची जावे तिच्या वंशा हे तिसरं पुस्तक आहे. तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय सांगायचंय नेमकं तुम्हाला?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारलेला आहे. जावे तिच्या वंशा हे पुस्तक जे आहे हे स्त्रियांच्या ऋतुप्राप्तीपासून ते त्यांच्या वृद्धत्वापर्यंत स्त्रियांनी आपल्याला स्वतःला प्रत्येक टप्प्यावर कसं डेव्हलप करावं, आपल्या आनंदाच्या वाटा आपणच शोधायच्या, आपला आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. कारण स्त्रियांचं आयुष्य बदलत बदलत बदलत बदलत वृद्धत्वाच्या टप्प्यावर येतं. म्हणजे आधी लहान असतो, मग मोठे होतो, यौवनात पाऊल पडतं, त्यावेळेची त्यांची मनस्थिती भावस्थिती वेगळी असते, मग लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात, माहेरचं सगळं सोडून आपण सासरी जातो, सासरी जाणं, रुळणं, प्रत्येकाच्या भावना समजून घेणं, ती त्या घरामध्ये रुजणं, हे सगळं करत असताना आई होण्याची प्रक्रिया सुरू होते. आई झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये मधले 9 महिने आणि बाळ झाल्यानंतर आईचं विश्व बाळाभोवती फिरतं. हे सगळं फिरत असताना, हे सगळं होत असताना त्याची शाळा, डबा, कॉलेज, फिरणं, अभ्यास, ट्युशन, क्लासेस, त्यांच्या परीक्षा, कितीतरी गोष्टी बाई यामध्ये संपूर्ण गुरफटलेली असते. हे सगळं करत करत ती 40 टप्प्यावर येते
1: आणि
0: 40 टप्प्यावर आल्यानंतर मुलं मोठी होतात, मुलांचं विश्व विस्तारलं
1: आणि ती एकटी होते मग थोडीशी,
0: आणि मग ती एकटी पडते. तर या काळामध्ये तिला मेनोपॉजचा त्रास सुरू होतो इथून पुढे, त्यानंतर तिला मग अत्यंत हळवं व्हायला होतं, त्यानंतर ती एकटी पडते, कधी रडायला येतं. या सगळ्यामध्ये आपण काय करावं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येते वृद्धत्वाची वेळ, प्रौढ होतो आपण, पण या 40 टप्प्यानंतरच आपण पुढच्या आयुष्याचं नियोजन करू शकतो. हे नियोजन खूप महत्वाचं आहे. तर बाईचा हा बदलणारा पूर्ण प्रवास या मुखपृष्ठामध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर या मुखपृष्ठामध्ये बाई आहे, ती एका 1-2 पान असलेल्या झाडाखाली बसलेली आहे. म्हणजे तिचं आयुष्य त्याच्यातून अधोरेखित झालेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ दाखवलेला आहे आणि त्या गर्भाला कोंब फुटलेला आहे. म्हणजे त्या गर्भावस्थेपासून बाई मुलाला जे वाढवते, घडवते, संपूर्ण त्याचं आयुष्य ती असते, तर ते सगळं त्या मुखपृष्ठामध्ये आपण घेतलेलं आहे. आणि हे मुखपृष्ठ इतकं सगळ्यांना आवडलेलं आहे की या मुखपृष्ठावर एक लेख कोणीतरी लिहिलेला आहे.
1: प्रकाशित झालाय.
0: अनिल जोशींनी ते मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर. त्या मुखपृष्ठामध्येच तो पूर्ण विषय माझा हायलाईट होतो.
1: हा, की काय तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्या टायटल वरूनच कळतंय.
0: अगदी अगदी.
1: तुम्ही समीक्षा सुद्धा करता.
0: हो,
1: खरं तर तुमचं सुरुवातच समीक्षेपासून झालेली आहे असं तुम्ही मला आता सांगितलं. तर समीक्षा करताना तुम्ही कोणत्या घटकांचा विचार करता?
0: आता आपण समीक्षा मी मुख्य जी केलेली आहे म्हणजे तसं छोटं मोठं लिखाण तर मी खूप केलेलं आहे, पण मेन आपण याच्यावर बोलूया की मी महानोरांचं पुस्तक म्हणजे तिची कहाणी, तिची कहाणी ही ग्रामीण भागातील स्त्रियांचं जगणं, त्यांची होरपळ आणि आता 21व्या शतकाकडे झालेली वाटचाल, पण स्त्रिया अजूनही तिथेच आहेत. त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यामध्ये होणारी त्यांची घुसमट आणि तिच्याकडे दुय्यमत्व जे आहे, म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आपण दुय्यम आहोत हे सुद्धा माहिती नाही.
1: हे महत्वाचं आहे सगळ्यात.
0: आपण आता मी या संदर्भात हे सांगू इच्छिते की 8 मार्च आपण खूप जोरात साजरा करतो. मी माझा स्वतःचा एक अनुभव तुला सांगते की माझ्याकडे एक आजी यायच्या, रोज टोपल्यामध्ये दही आणि एखादी भाजी घेऊन यायच्या, त्यांच्याबरोबर त्यांची सून पण यायची आणि त्यांची मुलगी पण यायची, तिघी जणी यायच्या. त्या 8 मार्चचा कार्यक्रमाला मी निघाले होते व्याख्यान द्यायला आणि त्या आल्या, म्हणजे मी तर त्यामुळे कुठे चाललात बाई तुम्ही, तर मी म्हटलं मी असं असं ह्याला चालले. म्हणतो काय आज 8 मार्चचं काय केलं तुम्ही? म्हणे कशाचं 8 मार्च, आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे त्यांच्या ते गावी पण नाहीये की 8 मार्च हा स्त्रियांच्या उत्कर्षासाठी एक विशिष्ट दिवस आहे आणि यासाठी स्त्रियांना खास काहीतरी वेगळं असं द्यावं लागतं, बोलावं लागतं, त्यांची काहीही कल्पना नाही. म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही गोष्ट पोहोचलेलीच
1: नाहीये.
0: तर अशा या स्त्रियांच्या संदर्भात म्हणजे मी याविषयी मी तुम्हाला आताच म्हटलं की अनुराधा पाटलांचं सुद्धा जे वाचन सुरू आहे किंवा लेखन, त्यांनी सुद्धा यावर खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर असं वाचन करत असताना तुम्ही जेव्हा समीक्षा करता तर महानोरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण बायकांची होरपळ, त्यांचं जगणं, त्यांची असहाय्यता हे सगळं आहे. हे सगळं नजरेसमोर ठेवून महानोरांनी, म्हणजे महानोर एक पुरुष आहेत आणि आपल्याकडे आजपर्यंत ज्या कितीतरी कवयित्री होऊन गेलेल्या आहेत त्यांचं लेखन स्त्रियांविषयीचं आणि महानोरांचं लेखन स्त्रियांविषयीचं यातलं नेमकं वेगळेपण काय आहे हे मी त्यात हायलाईट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागते की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी समीक्षा करताना तुम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतं, टिपावं लागतं आणि ते तुम्हाला व्यक्त करावं लागतं.
1: सध्या तुमचं नवीन लेखन कार्य सुरू आहे का काही?
0: हो, सध्या मी कालाय तस्माय नम असं एक पुस्तक लिहिते आहे की आपली संस्कृती, आपलं साहित्य, आपलं गाणं, आपलं नाटक, आपले चित्रपट, आपलं लग्न कार्य, आपले व्रतवैकल्य ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि अनुराधा पाटलांच्या कवितांचा पण अभ्यास सुरू आहे. तर ते इतक्यात होईल असं मला वाटत नाही कारण ते प्रचंड मोठं काम आहे. ते पण आणि त्यानंतर मला अरुणा ढेरेंवर पण काम करायचं आहे. विचार पुष्कळ आहे किती कृती तो उतरतं हे बघणं गरजेचं आहे.
1: तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देत तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला जे काही छान संवादात्मक पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आणि मलाही तुम्ही इथे बोलवलं, मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्या भावना व्यक्त करू दिल्यात त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.

सौरभ, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 2:25 झाली आहेत. आता गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया.

पतिव्रता या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर यांनी गायलेलं विनायक रहाटकर यांचं हे गीत होतं. संगीत नागेश राज यांनी दिलं होतं. श्रोतेव, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 3 वाजले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.

आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. पहाटेचे 3:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुगम गीत. मयूर सुकाळे आणि अर्चना गोळे यांनी गायलेलं लता गुंठे यांचं हे गीत आहे. संगीत भगवंत नार्वेकर यांनी दिलं आहे.

अजित कडकडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत नंदू होनोप यांचं होतं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दामोदर विटावकर यांच्या स्वरात लोकगीत. रचना आणि संगीत दामोदर कोळी यांचं आहे.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सौभद्र नाटकातील नाट्यगीत. गायला आहे प्रभाकर कारेकर यांनी आणि नाट्यगीताची रचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे.

सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतो आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, पहाटेचे 4 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया किरण हेगडे यांचं बासरीवादन, राग बसंत मुखारी, विलंबित गत 1 तालात, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ शंतनू किंचवडेकर यांची. ऐकूया किरण हेगडे यांच्या बासरीवादनात राग बसंत मुखारी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किरण हेगडे यांच्या बासरी वादनात राग बसंत मुखारी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ला यांचं गायन प्रसारित करीत आहोत, राग भैरव. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत, मन रे तू कर ध्यान, तर धृत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. आणि बंदिशीचे बोल आहेत, हे आदिदेव शिवशंकर. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली आहे. ऐकूया वीणा शुक्ला यांच्या गायनात राग भैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ला यांच्या गायनात राग भैरव आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियमची साथ केली होती जयंत फडके यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिरवं कुंकू या चित्रपटातील गीत. गीत गायलं आहे शोभा बॅनर्जी यांनी, गीतरचना नीता देवकर यांची आणि संगीत हरीश चव्हाण यांनी दिलं आहे.

0: उषा मंगेशकर, राणी वर्मा, रंजना पेठे यांनी गायलेलं महानंदा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

अनुराधा मराठे, अंजली माहुलीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट गाव तसं चांगलं पण वशीला टांगलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अजिंठा या चित्रपटातील गीत. नितीन इंगळे, कौशल इनामदार, रवींद्र साठे, अवधूत गुप्ते, जयदीप बागवडेकर आणि डॉक्टर नेहा राजपाल यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत आहे. संगीत कौशल इनामदार यांचं.

अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा.

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा

पुढचं पाऊल या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात साधी माणसं यांचं गीत, या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे योगेश यांची आणि संगीत आनंदघन यांनी दिलं आहे.

साधी माणसं या चित्रपटातील गीत आपण ऐकलत आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मादा देवकाठे यांची रचना, संगीत राम किनकर यांचं आहे.